0: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 20 भाद्रपद शके 1948 अर्थात 11 सप्टेंबर 2026. पहाटेचे 5:55 आणि 50 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीची प्रातःकालीन प्रसारण सभा आता सुरू होत आहे. या प्रसारण सभेत मी वर्षा जानवे आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकूया मंगलध्वनी, सनईवर वाजवलेला राग आसावरी.
1: One day.

श्रोत्यात आपण लता मंगेशकर, पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या सुरातील होनाजी बाळा यांची भूपाळी आपण ऐकली. संगीत नियोजन होतं वसंत देसाई यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या सुरातील संत तुकाराम महाराजांचा अभंग, संगीत प्रभाकर पंडित यांचं.

शतवत्तर आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात योगेश्वर अभ्यंकर यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं दशरथ पुजारी यांचं. मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुधीर फडके यांच्या संगीत नियोजनात. सुधीर फडके यांनी गायली जगदीश खेबोडकर यांची भक्तिगीत रचना.

श्रोतातून अनुराधा पडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची भक्तिगीत रचना आपण ऐकली. संगीत निर्माता नंदू होणप यांचं मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण एकदा आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून कार्यक्रमात यानंतर ऐकूयात. पुन्हा एकदा अनुराधा पडवाल यांच्या स्वरातील हिंदी भक्तिगीत रचना.

श्रोतेवाता आपण मोहम्मद रफी मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात कैफी आझमी यांची हिंदी देशभक्तीपर गीतरचना ऐकलीत. संगीत निर्देशक मदन मोहन यांचं. या हिंदी देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: जगाचे ठीक 6:40 झाले आहेत.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
0: श्रोता, ऐकूयात कृषीवाणी या दैनंदिन सूचना पत्राच्या कार्यक्रमात दशपर्णी अर्क कसा तयार करावं याविषयी दिनेश प्रसाद माकरे यांची संकलित माहिती. सादर करते योगीराज बच्चे.
3: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, नैसर्गिक कीटकनाशक दशपर्णी अर्क. दशपर्णी अर्क हे कीटकनाशक सेंद्रिय शेतीमध्ये विशेष करून वापरलं जातं. यात 10 प्रकारच्या वनस्पतींच्या पानांचा अर्क असतो, ज्यामुळे पिकांवर पडणाऱ्या विविध रोग आणि किडींपासून संरक्षण मिळतं. सेंद्रिय शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्क तयार केले जातात, त्यापैकी दशपर्णी अर्क हा अत्यंत महत्वाचा बहुगुणी आणि बहुउपयोगी अर्क आहे. दशपर्णी अर्कामध्ये नावाप्रमाणेच 10 वेगवेगळ्या उग्रवासाच्या वनस्पतीचा पाला यात वापरला जातो. सर्व प्रकारच्या कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व नैसर्गिक घटकांच्या सहाय्यानं दशपर्णी अर्क तयार करणं फार प्रभावी आहे. हे वनस्पतीच्या संपूर्ण प्रतिकार शक्तीला अधिक मजबूत करते. हे जैविक आणि बुरशी प्रतिरोधक आहे. दशपर्णी अर्क शेतकरी घरगुती पद्धतीनेही तयार करू शकतात. दशपर्णी अर्कामध्ये कडुनिंब पाला 5 किलो, एरंड पाला 2 किलो, गुळवेल पाला 2 किलो, घाणेरी पाला 2 किलो, पपई पाला 2 किलो, सीताफळ पाला 2 किलो, रुई पाला 2 किलो, पांढरा धोत्रा 2 किलो, करंज पाला 2 किलो, लाल कन्हेर पाला 2 किलो, झेंडू पाने, निरगुडे, बेशरम, पेरू इत्यादी 2 किलो. इतर साहित्यामध्ये प्लास्टिकची 200 लिटरची टाकी, देशी गायीचं शेण 3 किलो, देशी गायीचे गोमूत्र 5 लिटर. यापूर्वी उल्लेख केलेल्या वनस्पतींपैकी कोणत्याही 10 वनस्पतींचा पाला घ्यावा. एखाद दुसरी वनस्पती उपलब्ध नसल्यास इतर कोणत्याही उग्र वनस्पतीचा पाला चालू शकतो.
0: श्रोतो, आता आपण कृषीवाणी या सत्रामध्ये दशपर्णी अर्क कसं तयार करावं याविषयी दिनेश प्रसाद माकरे यांची संकलित माहिती आपण ऐकली. सादर करते होते योगीराज बच्चे. श्रोतो, कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सहक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 आणि परिसर हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सहक्षित करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण लिव्हर सिरोसिस याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृततज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता दोन भागांमध्ये आपण बरीच माहिती जाणून घेतली आहे लिव्हर सिरोसिस बद्दल. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल लिव्हर सिरोसिस हे ओळखण्यासाठी काही निदान पद्धती असते का, काही चाचण्या असतात का?
1: जेव्हा डॉक्टरकडे रुग्ण आपले सिम्पटम्स घेऊन जातो, डॉक्टर जेव्हा पूर्णपणे त्याची डोक्यापासून पायापर्यंत तपासणी करतो आणि आम्ही पोटविकार तज्ज्ञ असल्यामुळे सहसा आमच्याकडे पोटाचे आणि लिव्हरचेच पेशंट जास्त येतात, तर आम्ही पेशंटला पूर्ण जेव्हा एक्झामिन करतो, पायाची सूज हे एक लक्षण आम्हाला अलर्ट करतं की कदाचित पेशंटला लिव्हर सिरोसिस आहे, पोट सुजलेलं आहे, पोटात पाणी झालेलं आहे. अल्कोहोलिक सिरोसिस हा नॉर्मल सिरोसिसपेक्षा अपवाद आहे. बाकी सिरोसिसमध्ये काविळ हे थोडं उशीर येणारं लक्षण आहे. तेच जेव्हा अल्कोहोलिक पेशंट मद्यप्राशन प्रमाणाबाहेर करणारा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो आणि खास करून तो 5 दिवसाआधी 10 दिवसाआधी 2 महिन्याआधी त्यांनी जर मद्यप्राशन केलं असेल, शेवटपर्यंत केलं असेल आणि मग तो आजारी पडल्यामुळे तो दारू सोडतो, तर त्याच्यात काविळ हे लक्षण म्हणजे डोळ्याचा पिवळेपणा लगेच लक्षात येतो. बाकीची लक्षणं आम्हाला दिसतात, गालगुंडासारखे गाल असे वर येतात किंवा स्पायडर निव्हायसारखे काही स्किनवर शर्त वाहिन्या प्रॉमिनंट होतात आणि जेव्हा आम्ही पोट तपासतो लिव्हरचा साईज वाढलेला दिसतो आम्हाला. लिव्हर हिपॅटोमेगॅली म्हणतात. हे लिव्हर नॉर्मल लिव्हरपेक्षा

0: कडक म्हणजे फर्म असतं. आणि मी सांगितलं की स्प्लिनचा साईज वाढतो. स्प्लिन म्हणजे त्याला पांथरी मराठीत म्हणतात, हिंदीमध्ये त्या तिल्ली असा शब्द आहे. स्प्लिनचा साईज वाढतो अर्थात पोटातलं पाणी असं दिसतं. तर ह्या सगळ्या क्लिनिकल सायन्समध्ये आम्हाला लिव्हर सिरोसिस किंवा आम्ही त्याला क्रॉनिक लिव्हर डिझीज असं म्हणतो. सगळ्यात आधी जी तपासणी आम्ही करतो ती सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये अतिशय उत्कृष्ट अतिशय उपयुक्त अशी माहिती रोगनिदानाच्या दृष्टीने आम्हाला मिळते. मी सांगितलं लिव्हर हे ओबडधोबड होतं तर नॉड्युलर लिव्हर पुष्कदा लिव्हर थोडंसं अनइक्वली दिसायला लागतं. एक भाग थोडा मोठा झालेला, एक भाग श्रिंक झालेला. एक महत्वाचं लिव्हर सिरोसिसचं जी सुरुवात होते आणि जे लिव्हर सिरोसिस आपल्याला दिसतं त्याच्यात फायब्रोसिस नावाचा एक प्रकार असतो. फायब्रोसिस म्हणजे काय? आक्रसणे. हे सुद्धा फायब्रोस्कॅन नावाच्या मशीनी आम्ही मोजू शकतो. लिव्हर सिरोसिस हा सुद्धा F1, F2, F3, F4 अशा स्टेजेसमधनं. F4 हा फायनल स्टेज आहे, फायब्रोसिस 4 हा फायनल स्टेज आहे. पण F2, F3 सुद्धा आम्हाला पूर्वसूचना फायब्रोस्कॅन नावाच्या किंवा लिव्हर इलॅस्टोग्राफी त्याला म्हणतात, तर लिव्हर इलॅस्टोग्राफीने आम्हाला ते कळू शकतं. नंतर जर ब्लड टेस्ट अर्थातच महत्वाचा रोल आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट पूर्ण लिव्हर सिरोसिसमध्ये डिस्टर्ब होतात. क्लॉटिंग मी सांगितलं लिव्हरचं एक महत्वाचं कार्य म्हणजे शरीरात रक्त गोठण्याची प्रक्रिया व्यवस्थित होणे. तर क्लॉटिंग फॅक्टर्स प्रोथ्रॉम्बिन टाइम INR त्याला म्हणतात, तर ते डिस्टर्ब होतं की आपल्याला लक्षात येतं की हे रक्त आता गोठत नाही आहे फास्ट, हे रक्त पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे. शरीरातलं लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट ह्यासुद्धा कमी व्हायला लागतात. जर किडनीवर परिणाम होत असेल तर किडनी फंक्शन टेस्टही डिस्टर्ब होतात. तर अनेक प्रकारचे ब्लड टेस्टनी आम्हाला सिरोसिसचं निदान आणि सिरोसिसमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन असे करतात. नंतर एक महत्वाची तपासणी आम्ही जी करतो ती एक एंडोस्कोपी. मी पूर्वी सांगितलं अन्ननलिका आणि जठरमध्ये वाढणाऱ्या फुगणाऱ्या रक्तवाहिन्या किंवा व्हरायसिस त्याला म्हणतात. आणि स्पेशली जर रुग्णाला रक्ताची उलटी झाली असेल तर आम्ही लगेचच एंडोस्कोपी करतो. आणि इव्हन शंका आली की लिव्हर सिरोसिस आहे आणि लिव्हर इलॅस्टोग्राफीमध्ये ॲडव्हान्स फायब्रोसिस दिसायला लागलं तर आम्ही अशा पेशंटची एंडोस्कोपी करून या पेशंटचे व्हेन्स म्हणजे व्हरायसिस फूड पाईप म्हणजे इसोफेगस किंवा अन्ननलिकेमध्ये वाढले आहेत का, जठरमध्ये वाढले आहेत का, हे आम्ही करतो. आणि या सगळ्या गोष्टींनी लिव्हर सिरोसिस कन्फर्म होतो, त्याचे कॉम्प्लिकेशन्स कन्फर्म होतात. जसं पोटातलं पाणी मी सांगितलं ते सुद्धा सोनोग्राफीमध्ये जास्त स्पष्टपणे दिसतं. मग अशा वेळेस त्या पोटातल्या पाण्याचे सॅम्पल आम्ही काढतो. असे अनेक प्रकारचे टेस्ट करून आम्ही सिरोसिसचं निदान, सिरोसिसचे कॉम्प्लिकेशन्स डिटेक्ट करतो आणि त्याप्रमाणे पावलं उचलून त्याचा उपचार करतो.
1: हां, डॉक्टर, निदान पद्धतीबद्दल आपण सविस्तरपणे आमच्या श्रोत्यांना सांगितलं. आपण इथे आलात आणि लिव्हर सिरोसिस या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार. श्रोते हो, लिव्हर सिरोसिस या विषयावर सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृत तज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा, ज्यात आपण गवताचे प्रकार याविषयी माहिती जाणून घेऊया.
1: या परिसंस्थेत गवत हे खाद्य आणि अखाद्य स्वरूपात आढळते. पावण्या गवत, मार्वेल, कुसळी गवत, देवधान, वैद्य गवत, रानबाजरी, घोणाड इत्यादी गवत प्रकार हे खाद्य गवतात मोडतात. यांचे कार्य म्हणजे जमिनीची धूप थांबवणे, प्राथमिक अन्न निर्मिती, वन्य आणि पाळीव शाकाहारी प्राण्यांसाठी चारा हा असा असतो. काही झुडपे जसे खैर, बाबूळ, बोर हे पक्ष्यांसाठी घरटी आणि वन्यजीवांसाठी सावली हिवाळ्यात अन्नाचा स्रोत म्हणून कामी येतात. येथील गवताची मुळे जमिनीत

0: खोलवर पसरलेली असतात. ती पावसाळ्याच्या पाण्याची धूप रोखतात आणि मोठ्या प्रमाणावर कार्बन जमिनीखाली साठवून ठेवतात. या गवताळ परिसंस्थेत अनेक पशु पक्षी आणि कीटक आढळतात. यातली जैवविविधता आपण थोडी जाणून घेऊ. काळवीट, जे की वेगाने धावण्यासाठी आणि शिकारी प्राण्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी मोकळ्या रानाचा उपयोग करतात. चिंकारा हा हरणाचा प्रकार, अत्यंत कमी पाण्यात जगणारा आहे. हे प्राणी झाडांची पाने आणि दवापासून शरीराची पाण्याची भूक पाण्याची गरज पूर्ण करतात. मग यावर जगणारे भक्षक सुद्धा आहेत, जसे भारतीय लांडगा. हा महाराष्ट्राच्या माळरानावरील मुख्य शिकारी प्राणी आहे. हे लांडगे लहान लहान कळपात राहतात आणि मोकळ्या जागेत हरणे, ससे आणि इतर लहान प्राण्यांची शिकार करतात. तरस, भारतीय कोल्हा हे मृत प्राण्यांचे अवशेष खाऊन परिसंस्था स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. तर कोल्हे कीटक, उंदीर आणि लहान प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. या परिसंस्थेत रानमांजर आणि ठिपक्यांची रानमांजर यासारख्या प्रजाती झुडपी माळरानात मोठ्या संख्येने आढळतात. हा मोकळा परिसर पक्ष्यांसाठी एक स्वर्गच आहे. माळढोक भारतीय गवताळ प्रदेशाची ओळख असणारा अत्यंत दुर्मिळ व अतिसंकटग्रस्त पक्षी सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील माळरानात एकेकाळी आढळायचा. तणमोर मान्सूनच्या काळात उंच गवतात प्रजननासाठी येणारा हा दुर्मिळ पक्षी सुद्धा महाराष्ट्रात आढळतो. शिकारी पक्षी म्हणजे आखोड बोट्यांचा सर्पगरुड, पॅलिड हॅरियर, मॉन्टेग्यू हॅरियर, छोटाकणाचे घुबड यासारखे पक्षी उघड्या रानाचा वापर शिकारीसाठी करतात. विविध प्रकारचे लावे म्हणजे क्वेल्स, जंगल बुश क्वेल, रेन क्वेल, तितर जसे की पेंटेड फ्रँकोलिन, ग्रे फ्रँकोलिन, धाविक, रंगीत भाट तितर, चंडोल, तीर चिमणी, मनोली, रानकोंबडा, मोर, हॅरियर्स आणि गरुड हे सर्व पक्षी आपल्याला मोकळ्या माळरानात प्रामुख्याने आढळतात. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुद्धा या गवताळ माळरानांचे मोठे योगदान आहे. जसे की पशुपालक समुदायांचे उपजीविकेचे साधन आहे. मृदा संवर्धन आणि भूजल पुनर्भरण, कार्बन साठवणूक आणि नैसर्गिक कीटक नियंत्रण. माळरानातील कोल्हे, घारी, घुबड आणि पक्षी शेतात पडणाऱ्या टोळ, उंदीर आणि कीटकांचा नाश करतात आणि शेतातील पिकांचा संरक्षण करतात.
1: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात, ज्यात आपण गवताचे प्रकार याविषयीची माहिती जाणून घेतली.
2: आकाशवाणी
3: आणि आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतो, सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत.
4: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
6: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काव खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या, नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
6: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
3: श्रोतो, ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेला ठीक 7:00 नमस्कार बीड हा कार्यक्रम 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून, 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 7:40

आरोग्याची गुरुकिल्ली हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. ठीक 7:45 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:50 भावधारा या कार्यक्रमानंतर 7:50 गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:55 भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमाचा उर्वरित भाग. ठीक 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 8:40 लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. ठीक 9:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 10:00 सुपरहिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. शुक्रवार सकाळी ठीक 10:30 महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम महिला विश्व. आज या कार्यक्रमात महिला विश्व या कार्यक्रमात गणेशोत्सव आणि गृहिणींचं वेळेचं नियोजन याविषयी वंदना उमरजकर यांची अपर्णा खोपटीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. निवेदन असेल अपर्णा खोपटीकर यांचं, तर सादरकर्ते असतील योगीराज बच्चे. सकाळी ठीक 11:00 गातार आहे मीरा दिल हा कार्यक्रम, 11:45 मिश्र साईंचा कार्यक्रम. दुपारी ठीक 12:00 महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी 1:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 7:00 प्रादेशिक बातमीपत्र, 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम, 7:30 माझा आवार माझा शिवार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 7:30 महिला आशिया कप T20 क्रिकेट स्पर्धा 2026 सामन्यादरम्यान श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं धावतं वर्णन आम्ही सहक्षित करू आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. शुक्रवारी 8:45 समाचार संध्या. ठीक 9:00 न्यूज ॲट 9 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. रात्री 11:00 हिंदीतून बातमीपत्र, 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र, हे दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सहक्षित करू आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. तर श्रोतो, आता आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:00 ऐकूयात. नमस्कार बीड.

श्रोते नमस्कार. आजच्या नमस्कार बीडी या विशेष कार्यक्रमात मी गोपाळ ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोते सुरुवातीला ऐकूयात आजच्या काही ठळक घडामोडी. कुणबी जात प्रमाणपत्रासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम. आतापर्यंत 2,10,000 प्रमाणपत्राचं वाटप. बीड जिल्ह्यातील शेतकरी करणार विदेशात जाऊन शेतीचा अभ्यास. एक मंडळ एक पोलीस. बीड पोलिसांनी केले गणेशोत्सवासाठी नियोजन. हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर. आणि बीड जिल्ह्यात बैलपोळा सण उत्साहात साजरा. आता घडामोडी विस्तारानं. शेतकरी मराठा आणि कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात जिल्हा प्रशासनानं 10 सप्टेंबर 2026 ते 17 सप्टेंबर 2026 या दरम्यान विशेष शिबिराचं आयोजन केलं असून आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 2,10,000 कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासनाने तालुका निहाय या शिबिराचं आयोजन केलं आहे. प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांचे अर्ज या शिबिरामध्ये निकाली काढण्यात येणार आहेत. शेतकरी बीड जिल्ह्यातील शेतकरी विदेशात जाऊन करणार शेतीचा अभ्यास. त्यासाठी 11 सप्टेंबर 2026 रोजी म्हणजेच आज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये सोडत करण्यात येणार आहे. यामध्ये महिला शेतकरी, कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी आणि इतर अशा 5 शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. शेतकरी हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी 17 सप्टेंबर 2026 पर्यंत विशेष वैद्यकीय तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये दररोज 30 लोकांची तपासणी करून त्यांना फिटनेस प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. श्रोते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बीडचे माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, माननीय पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शांतता समितीची बैठक पार पडली. डीजे बंदी, गणेश मंडळांच्या गाव्याचे परवाने, सीसीटीव्ही कॅमेरे, विसर्जन मिरवणूक याबाबत चर्चा झाली. बैठकीमध्ये अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. एक

एक पुलिस अशी एक संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक माननीय नवनीत कावत यांनी सांगितले. शनिवार बीड जिल्ह्यामध्ये बैलपोळा सण उत्साह साजरा करण्यात आला. यावर्षी पावसानं ओढ दिली असली तरी शेतकऱ्यांनी आपल्या आवडत्या सर्जराजाची सजवून गावामध्ये मिरवणूक काढली. खांदामळणी केल्यानंतर पोळ्याच्या दिवशी बैलाला बाशिंग झूल बांधून नैवेद्य दाखवण्यात आला. बीड जिल्हा पोलीस प्रशासनानं सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात केल्याने पोळा सण शांततेत पार पडला. आणि शेवटी आजचे ठळक दिनविशेष. शेतो राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 11 सप्टेंबर 1906 रोजी सत्याग्रह हा शब्द प्रथमतः वापरला. त्यानंतर त्यांनी सत्याग्रह आंदोलन चालू केले. शेतो 11 सप्टेंबर 1942 मध्ये आझाद हिंद सेनेनं जनगण मन हे राष्ट्रगीत गायलं. शेतो या माहिती बरोबरच आजच्या नमस्कार बीडी या कार्यक्रमात मी गोपाळ ठाकूर आपला निरोप घेतो. नमस्कार. लेखन सौजन्य उत्तम हजारे आणि नमस्कार बीड या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. नमस्कार.

0: श्रोत्यात आपण नमस्कार भीड हा कार्यक्रम ऐकलात. नमस्कार भीड या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. नमस्कार भीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या भीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या भीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01. तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला.

0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:05 झाले आहेत.
1: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
2: काठीन घोंगड घेऊन द्या की रे, मला भी जत्रला येऊन द्या की. काठीन घोंगड घेऊन द्या.
3: का रे शिरप्या, तुझा आवाज का वधरला इतका सुधारला रे?
4: अरे गणप्या, यो आवाज माझा ना, माझ्या खिशातल्या रेडिओचा.
3: रेडू आम खिशात
4: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातला रेडिओ भी भेटायला लागलाय आजकाल.
3: असं म्हणतोस
4: तर काय, यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो ना. गाणी भी ऐकायची, माहिती भी व्हायची, आणि काम भी
3: निपटायचं.
4: अक्षर रेडिओ गत
3: म्हणजे अगदी टाइम सिरियस म्हण ना.
2: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की रामाला.

0: वॉचमन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: काय ग रत्मा,
1: हा
0: आज उशीर का झाला?
1: अहो पाण्याची वाट पाहत बसली होती, 2 दिवस झालं आलं नाही पाणी।
0: रत्मा मी काल तुला रागवले ना,
1: वय
0: हौदाचा नळ बारीक सोड म्हणून, तेव्हा काय म्हणाली होतीस तू?
1: भाई तुमच्या हौदात तर लई पाणी हाय,
0: तेच म्हणाली होतीस ना?
1: वय की
0: अग, आज तू पाणी वाचवलंस की ते पाणी कोणाला ना कोणाला उद्या कामाला येणारच ना।
1: वय बाई खरं हाय तुमचं, आज पासून म्या बी पाणी जपू जपू वापरी,
0: कळलं ना?
1: होय बाय।
2: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय, नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा।
3: अरे वा,
2: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा। संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, आजच कॉल करा 9637 35 49 85 9637 354 985।
4: हम सब ने ये ठाना है भारत स्वच्छ बनाना है, हम सबका है एक ही नारा, साफ सुथरा हो देश हमारा। स्वच्छ भारत का है जन अभियान, घर घर तक ये पहुंचे पैगाम, गली गली सड़क सड़क पूरा शहर स्वच्छ हो, एक अकेला क्या करे इसमें सबका साथ हो। स्वच्छ बने ये भारत सारा, घर घर में फैले उजियारा, सफाई का ये पावन अभियान, मिलकर बनाए भारत महान।

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. एमपीएससी परीक्षा व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांची ग्वाही. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेण्याची गरज मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. पावसाभावी पीक नुकसानाच्या पंचनाम्याची सूचना. नियमानुसार मदतीची शासनाकडून ग्वाही. मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेला गती. बीड जिल्ह्यात 25,000 अधिक प्रमाणपत्रांचं वाटप. आणि नांदेड जिल्ह्यात रस्ते अपघातात 8 जणांचा मृत्यू, 4 जखमी. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत एमपीएससीच्या राज्यभरातून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींची भेट घेऊन विविध मागण्यांवर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केल्या. परीक्षा व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करण्याची ग्वाही देतानाच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी आवश्यक पावलं उचलण्यात येतील असंही त्यांनी नमूद केलं. पेपरफुटीच्या प्रकरणात सरकारला काहीही लपवून ठेवायचं नाही तर व्यवस्था सुधारायची आहे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली.
1: एमपीएससीच्या संदर्भात ज्या काही मागे घटना घडल्या आणि त्यानंतर साहजिक जो काही आपल्या विद्यार्थ्यांचा उद्रेक आहे योग्य असं माझं मत, कारण बऱ्याच गोष्टी साचत गेल्या. त्याच्यामध्ये त्यावेळी ज्या करेक्टिव्ह स्टेप करायला पाहिजे होत्या त्या काही झालेल्या दिसत नाहीत आणि त्यानं सिस्टीममध्ये लूपहोल्स तयार झालेले आहेत. आणि म्हणूनच आता अनेक वेळा एखाद्या घटनेतून आपल्याला संधी मिळते. मला असं वाटतं की आता ही जी काही घटना घडली त्यातनं जो काही उद्रेक समोर आला त्यातनं या सगळ्या गोष्टी नीट करण्याची एक संधी देखील आपल्याला मिळाली.
0: एकूणच सर्वंकष सुधारणांसाठी व्ही राधा यांच्या अध्यक्षतेत नवीन समिती स्थापन

0: स्थापन करण्यात येत असून ही समिती राज्यभर जाणार आणि सर्व विभागात विद्यार्थी पालक शिक्षक आणि संबंधितांशी चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस काल नवी मुंबईत वाशी इथं पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत सहभागी झाले होते. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. श्री गणेश मूर्तीची उंची वाढत असल्यानं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घडवल्या जातात, मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आणि मूर्तींसाठीच्या रासायनिक रंगांमुळे जलस्रोत खराब होत आहेत असं त्यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या मातीच्या मूर्तीची घरी प्रतिष्ठापना करावी असं आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी देखील या कार्यशाळेत मातीची गणेश मूर्ती साकारली. राज्यात पावसानं दडी मारल्यामुळे ज्या भागातल्या पिकांचं नुकसान झालं आहे त्याचं तातडीनं सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासन आणि मुख्य सचिवांना दिल्या आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे हे सर्वेक्षण करणार असून त्यानंतर नियमानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यात कुणबी मराठा कुणबी तसंच कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे. शिंदे समिती स्थापनेपासून 7 सप्टेंबर 2026 पर्यंत प्राप्त 317,569 अर्जांपैकी 316,977 कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं आहे. प्राप्त अर्जांपैकी सुमारे 99.8% अर्जांवर कार्यवाही पूर्ण झाली असून फक्त 44 अर्ज प्रलंबित असल्याचं या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. प्रमाणपत्र वाटपात बीड जिल्ह्यात सर्वाधिक 54,25,958 प्रमाणपत्रांचं वाटप झालं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 25,958, जालना 18,653, परभणी 20,190, हिंगोली 13,707, नांदेड 4,893, लातूर 2,870 तर धाराशिव जिल्ह्यात 19,775 प्रमाणपत्रांचं वाटप झालं आहे. राज्य शासनानं उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या 15 मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतले आहेत, त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घ्यावं असं आवाहन जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा कुणबी समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगानं शासन आणि जिल्हा प्रशासनानं मागील 3 वर्षात केलेल्या कार्यवाहीची त्यांनी माहिती दिली. कुणबी अर्ज नामंजूर होण्याचं प्रमाण नगण्य असून हैदराबाद गॅझेटियरनुसार 377 प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतला प्रस्तावित मोर्चाचा निर्धार कायम असल्याचं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. ते काल आंतरवाली सराटी इथं बोलत होते. सरकारच्या प्रतिनिधी मंडळाची आपण वाट पाहत नसल्याचं सांगत समाज बांधवांनी एकत्र येण्याची तारीख 12 सप्टेंबर रोजी जाहीर करू अशी घोषणा जरांगे यांनी केली. त्यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 13वा दिवस आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या पाठीमागे राज्य सरकार उभं राहिल्यानं टप्प्याटप्प्यानं या महामंडळाच्या लाभार्थ्यांची संख्या 1,80,000 पोहोचली आहे अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 2018 पासून 2,000 कोटी रुपये महामंडळाला देण्यात आले असून मराठा उद्योजक घडवण्यासाठी 1,000 कोटींचं कर्ज वाटप झाल्याचा तपशील त्यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या मसलगा इथं छावा संघटनेच्या वतीनं टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलं. महसूल विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यांनी आंदोलकांचं निवेदन स्वीकारत त्यांच्या मागण्यांबाबत शासन दरबारी तातडीनं पाठपुरावा करण्याचं लेखी आश्वासन दिलं. त्यानंतर आंदोलक तरुण खाली उतरले.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍप वर, ट्विटर आणि फेसबुक पेज वर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनल वर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्यातल्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र मराठी भाषा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र मराठी भाषा कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी काल नंदुरबार इथं ही घोषणा केली. या कार्यालयांच्या माध्यमातून जिल्हास्तरावर मराठी भाषा विभागाचं कामकाज चालवलं जाणार आहे. पोळ्याचा सण काल सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. वर्षभर शेतात राबवणाऱ्या बैलांच्या

0: प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. परभणी जिल्ह्यात या सणावर दुष्काळाचं सावट दिसून आलं. शेतकऱ्यांनी पोळ्याचा सण साधेपणानं साजरा केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
1: पोळा हा सण या वर्षी अत्यंत साधेपणाने साजरा करावा लागला. बैलांना आकर्षक सजावट, रंगरंगोटी, साज यावर खर्च कमी करावा लागला. बैल केवळ जनावरी नसून ती कुटुंबातील सदस्य असतात. त्यामुळे दुष्काळ असो वा इतर संकटे असो, बैल आमची नेहमीच साथ देतात, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आकाशवाणी बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी.
0: हिंगोली जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसानं दडी मारल्यानं दुष्काळाचं सावट असतानाही शेतकऱ्यांनी हा सण उत्साहात साजरा केला. सरजा राजाला सजवून मंदिरात फेरी मारण्यासाठी वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यात बारसगाव इथं शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांनी बैलांचं पूजन करून शेतकरी आणि बैलांच्या अतूट नात्याचा सन्मान केला. श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरातही बैलपोळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. यानिमित्त दोन मठांचे तसंच कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे मानाचे बैल कमानवेस इथल्या डुल्या मारुती मंदिरापासून वाजत गाजत श्री तुळजाभवानी मंदिरात आणण्यात आले. त्यानंतर बैलांचं विधिवत पूजन करण्यात आलं. लातूर जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थितीची छाया या सणावर दिसून आली. अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी करून आपल्या लाडक्या बैलांचा पोळा साजरा केला. चाकूर तालुक्यातल्या वडवळ नागनाथ इथं वटसिद्ध नागनाथ मंदिरापासून टाळताशांच्या गजरात बैलांची मिरवणूक काढण्यात आली. नांदेड भोकर रस्त्यावर सीताखंडी घाटात एका ट्रकनं मॅजिक ऑटोला धडक देऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. काल संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना भोकर आणि नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये पती पत्नी आणि दोन सख्या भावांचा समावेश असून ते सर्वजण भोकर इथले रहिवासी होते. धाराशिव जिल्ह्यात कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं पाणी आणण्यासाठीची चाचणी पुढच्या महिन्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना क्रमांक 2 मधील प्रगतीपथावर असलेल्या कामांचा काल आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. दुबईत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 40 धावांनी पराभव केला. महिलांच्या कनिष्ठ आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं काल पाकिस्तानचा 19-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताचा उपांत्य फेरीचा सामना उद्या होणार आहे. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. एमपीएससी परीक्षा व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पावसाभावी पीक नुकसानाच्या पंचनाम्याची सूचना, नियमानुसार मदतीची शासनाकडून ग्वाही. आणि मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेला गती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. ऐकूयात काय जाहिरात संदेश.
3: हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखे आणि संधिवात दोन्हीवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
5: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
5: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
6: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
7: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
6: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी

0: साठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
1: श्रोतो, आमच्या आजच्या हॅलो गीतमाला या फोन इन कार्यक्रमासाठी ध्वनिमुद्रण आज सकाळी ठीक 11 वाजता होणार आहे. त्यासाठी आपल्याला फोन करायचा आहे 29 59 01 024 42 29 59 01 या दूरध्वनी क्रमांकावर आणि ऐकायचं आहे आपल्या आवडीचं मराठी गीत. तेव्हा ऐकायला विसरू नका. हॅलो गीतमाला हा मराठी गीतांचा कार्यक्रम आणि फोनही करायला विसरू नका आमच्या हॅलो गीतमाला या कार्यक्रमासाठी. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024 42 29 59 01.

0: सखींशी हितगुज करणारा कार्यक्रम महिला विश्व। मैत्रिणींना मैत्रिणींशी जोडणारा कार्यक्रम महिला विश्व। सखींचं हक्काचं व्यासपीठ महिला विश्व। महिला विश्व कार्यक्रम अवश्य ऐका दर शुक्रवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।
1: आम्हा घरी धना शब्दांची चरत नाही हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग। श्रोते हो खरोखरच अक्षर झोल की अर्थाला येतो नवा रंग। कविता कथेत नेतो मनाला नवा संग। अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणी आणते।
2: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी
1: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षर लिहिण्या साहित्य विषयक कार्यक्रमात। मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. श्रोता सहक्षित करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, गेल्या दोन भागामध्ये आपण अवयवदानाचं महत्व राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून जाणून घेतोय. जगभरात दरवर्षी जागतिक अवयवदान दिन साजरा केला जातो. अवयवदानाचं महत्व आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे यासाठी करण्यात येत असलेलं कार्य याविषयीची माहिती आपण डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून घेत आहोत. आजच्या भागातही डॉक्टर आकाश शुक्ला आपल्याला अवयवदानाविषयीचीच आणखी काही माहिती देणार आहेत. नमस्कार शुक्ला सर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
1: नमस्कार
0: सर. फक्त जे डोनेट करणार आहेत तेच नाहीत, डॉक्टर्स, रुग्णालय, समन्वय, त्याच्यानंतर सोशल ऑर्गनायझेशन आणि पेशंटचे नातेवाईक, असे सगळ्यांच्या समन्वयाची भूमिका असते आणि ते लगेच व्हायला लागतं. म्हणजे त्याला वेळ पण काढून चालत नाही. त्यामुळे ह्या सगळ्यांचा समन्वय राखण्यासाठी समिती काय करत असते?
1: एक

0: इम्पॉर्टंट प्रश्न आहे तुमच्या हे, आणि हे फार गरजेचं आहे की जे पूर्ण टीम आहे, जे पूर्ण समिती आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस, जे कोऑर्डिनेटर्स असतो, समन्वयक असतो ते, आणि गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, म्हणजे गव्हर्नमेंट सरकारची कमिटी जी असते, ह्या सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन असायला पाहिजे. सो त्याच्यामध्ये जे डॉक्टर्स आहेत त्यांचं काम काय आहे की सगळ्यात पहिलं कोण ब्रेन डेड आहे, मेंदूमृत्यू झाली आहे की नाही ते पिकअप करायचं.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर ते आपल्याला जे ब्रेनस्टेम डेथ कमिटी आहे त्यांना लगेच इन्फॉर्म करणार की हे पॉसिबल आहे की हे मेंदूमृत्यू झालेली आहे. मग ती कमिटी लगेच येऊन ते चेक करायला पाहिजे की खरोखर मेंदूमृत्यू आहे की नाही. त्याच्यासाठी जे टेस्ट असतो त्याला आपण म्हणतो अॅपनिया टेस्ट. मग ते 6 तासानंतर ते अॅपनिया टेस्ट परत करणार. ते अॅपनिया टेस्ट परत झाल्यानंतर मग फॅमिलीला ते डॉक्टर सांगणार की हा मृत्यू

0: सहा तासानंतर ते एपनिया टेस्ट परत करणार. ते एपनिया टेस्ट परत झाल्यानंतर मग फॅमिलीला ते डॉक्टर सांगणार की हा मृत्यू झालेली आहे. मग त्याच वेळी समन्वयक जे असतो, कॉर्डिनेटर जे असतो, तो येतो आणि ते नातेवाईकांशी बोलतो की आता मेंदूमृत्यू झालेली आहे, आता आपल्याकडे चान्स आहे की आपण अवयवदान करू शकतो. तर जर ते फॅमिली मग त्यावेळी सगळं माहिती देतात आणि जर फॅमिली हो म्हणाली मग त्यावेळी दोन काम होतं. एक, जे डॉक्टर्सची टीम आहे ते पेशंटला ज्यांची मेंदूमृत्यू झालेली आहे त्यांची कंडिशन चांगली मेंटेन करायची प्रक्रिया चालू करते. कारण की त्यावेळी पेशंटला मेंटेन करावं लागतं, कारण की मेंदूमृत्यू झाली तर बॉडी मध्ये ब्रेनच्या कंट्रोलच नाही आहे. सो ब्लड प्रेशर मेंटेन करण्यासाठी, किडनी मेंटेन करण्यासाठी, बाकीच्या ऑर्गन्सला ऑक्सिजन मिळायला पाहिजे, ते ऑर्गन्स चांगल्या अवयव मेंटेन करायला पाहिजे. सो ते सगळे प्रोसेस चालू करतात आणि जे समन्वयक आहे ते ZTCCला इन्फॉर्म करतात की अशी अशी मेंदूमृत्यू झालेली आहे आणि हे नातेवाईकांना हो म्हणाले आहे, तर ZTCCकडे म्हणजे गव्हर्नमेंटच्या समितीकडे ते माहिती जाते. मग गव्हर्नमेंट आपली लिस्ट बघते की कोणालाच गरज आहे, कोणाचा नंबर पहिला आहे, मग ते त्या हॉस्पिटलला इन्फॉर्म करतात आणि त्या हॉस्पिटलचे लोक अधिकारी जे आहे ते त्या पेशंटला कॉन्टॅक्ट करून सांगतात की तुमचा आता नंबर लागतोय. मग ते फिट आहे की नाही ते बघतात, त्यांना हॉस्पिटलला बोलवतात, चेक इन करतात आणि मग अलोकेशन होतो. हे सगळं प्रोसेस 6 ते 8 तास मध्ये संपतो. आणि त्याच्यानंतर हा, आणि एकदा अलोकेट झालं की हा पेशंट फिट आहे, ह्याचा नंबर होता, ह्यांना ऑर्गन मिळतोय, मग त्या हॉस्पिटलची टीम जाते आणि मग ऑपरेशन करून ते अवयव घेऊन मग पेशंटला लावतो.
1: ते आम्ही पेपर मध्ये खूप वाचतो की कसं घेऊन गेले आणि ट्रॅफिक मध्ये कसं पटकन आपण नेलं, तर ते पण सगळे प्रॉब्लेम त्याच वेळात सॉल्व्ह केले जातात.
0: हो, हे सगळं प्रोसेस, कारण की आपण एकदा शरीरातून ऑर्गन काढलं तर प्रत्येक ऑर्गनची लाईफ असते. जसं हृदय आपण मॅक्झिमम 4 ते 6 तास ठेवू शकतो, लिव्हर 6 ते 8 तास ठेवू शकतो, किडनी मॅक्झिमम 12 तास ठेवू शकतो, नाही तर त्याच्यानंतर ते फंक्शन नाही करणार. सो त्याला एकदम आपल्याला इकडनं घेऊन लगेच आपल्याला एक टीम घेऊन घ्यायला जाते. दुसरी टीम जी आहे ते पेशंटला कट करून ओपन करून ते रेडी राहते. आलं की लगेच आपल्याला स्टिच करायचं आहे,
1: म्हणजे संजीवनी देण्याचं कामच आहे खरंच.
0: आणि ते इव्हन ऑर्गन्स ट्रान्सपोर्ट करण्यासाठी तुम्ही ऐकलं असेल ग्रीन कॉरिडॉर. तर ग्रीन कॉरिडॉर म्हणजे काय की आपल्याला स्पेशल पॅसेज डायरेक्ट ऑर्गनसाठी ते तयार केलं जातं, की हे शिफ्टिंग मध्ये आपल्याला वेळ नाही झाला पाहिजे, ट्रॅफिकमुळे अडकायला नाही पाहिजे. आणि म्हणून आता तर इव्हन लोकल ट्रेन्स पण वापरतात, कारण की अमुक वेळ ते फास्टर असतं.
1: फास्ट आहे, हो, बापरे बापरे, केवढं प्लॅनिंग आणि ते पण वेळेत
0: आणि सगळं 6 ते 8 तास मध्ये एक्झिक्युट.
1: आणि हे सामाजिक कार्य म्हणूनच आपण सरकार सुद्धा इतकं महत्व देऊन करते. पण सर असे पण आहेत, म्हणजे आता हे ब्रेन डेड सांगितलेत आणि मृत झालेल्या व्यक्ती सांगितल्या, पण काही असे आहेत किडनीला वगैरे की त्यांचे जवळचे नातेवाईकच स्वतःहून देतात. मग ह्या लिस्टमध्ये वगैरे पण याची गरज लागत नाही की एखाद्या नवऱ्याला असेल तर पत्नी स्वतः म्हणते की माझा एक घ्या आणि द्या, किंवा बहीण भाऊ देऊ शकतात. तर त्यावेळीची प्रोसिजर काय असते?
0: सो ह्याच्यामध्ये दोन ऑर्गन्स आहेत ज्याच्यामध्ये नातेवाईक देऊ शकतात.
1: अच्छा,
0: किडनी आणि लिव्हर.
1: अच्छा,
0: हे दोन ऑर्गन्समध्ये जिवंत माणूस आपलं डोनेट करू शकतात
1: आणि ते पण व्यवस्थित राहू शकतात डोनेट करून.
0: सो किडनी मध्ये काय, दोन किडनी असते, तर दोन मधून एक किडनी, जर दोन्ही किडनी चांगली कंडिशन मध्ये आहे तर एक किडनी आपण देऊ शकतो, ते जवळच्या नातेवाईकांनाच देऊ शकतो आपण.
1: अच्छा,
0: दुसरा प्रकार लिव्हर. लिव्हर एकच असतो. तर लिव्हर देताना आपल्याला काय, लिव्हरला कट करून एक भाग पेशंटकडे आणि एक भाग ज्यांनी डोनेट केला त्यांच्याकडे ठेवतो.
1: अच्छा,
0: लिव्हर एकच ऑर्गन आहे जे परत वाढू शकतो.
1: अच्छा,
0: सो दिल्यानंतर, कट केल्यानंतर 3 आठवड्यामध्ये ते मोठं होऊन उगून फुल साईजच्या होऊन जातो.
1: दोघांचा पुन्हा
0: फुल साईजच्या होतो. सो ते स्पेशल केस आहे लिव्हरच्या, पण हे फक्त नातेवाईकांमध्ये आपण डोनेशन करू.
1: आणि मग तिथे तेव्हा ही लिस्ट वगैरे काही,
0: त्याच्यामध्ये लिस्टची गरज नाही आहे. त्याच्यामध्ये आपल्याला डोनरचे फिटनेस, पेशंटचे फिटनेस बघायचं आहे. ते झाल्यानंतर ते लीगल डॉक्युमेंट्स की कसं रिलेशन कसं आहे ते प्रूव्ह करावा लागतो. मग गव्हर्नमेंटची कमिटीकडे अर्जी द्यावा लागतो. मग गव्हर्नमेंटची कमिटी अप्रूव्ह करते की परवानगी देते की हो हे नातेवाईक आहे आणि हे दोन्ही फिट आहे आणि मग ते आपण ऑपरेशन करू शकतो.
1: बरोबर सर, तुम्ही सुरुवातीला सांगितलं की हे शासकीय रुग्णालय आहेत आणि काही खासगी रुग्णालय सुद्धा आता आपण नॉमिनेट केले तिथे होऊ शकतं. तर

0: शासकीय आणि खासगी रुग्णालयांचा समन्वय कसा असतो? तीच लिस्ट दोघांनाही ऍप्लिकेबल.
1: सो लिस्ट जी आहे ते कॉमन असतो.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये शासकीय आहे की खासगी आहे ते काही फरक पडत नाही. ज्या पेशंटला जास्त सिरियस कंडिशन आहे, जो जास्त वेळपासून वेटिंग मध्ये आहे, त्यांना फर्स्ट प्रेफरन्स मिळतो. आणि अमुक ऑर्गन मध्ये जसं हार्ट आहे, लिव्हर आहे, लंग्स आहे, ह्याच्यामध्ये ज्यांना सुपर अर्जंट कॅटेगरी एक म्हणतो, म्हणजे ज्यांच्या थोडे दिवस पूर्वी सगळं व्यवस्थित होतं आणि पुढचे 24 तास 48 तासात ट्रान्सप्लांट नाही केलं तर त्यांना जीवाचा धोका आहे, तसे पेशंटला फर्स्ट प्रेफरन्स मिळतो.
0: बरं सर, डेथ लोकांना हा एक पण शंका असते की मग डेथ सर्टिफिकेट किंवा हे सगळं आम्हाला लवकर मिळणार नाही, ह्यात खूप तांत्रिक अडचणी येतील, तर ते सगळ्यात म्हणजे कायदेशीर बाबी कशा काय आणि किती पटकन पूर्ण केलेल्या?
1: सो इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमचा, एकदम महत्वपूर्ण प्रश्न, कारण की हे फार कॉमन लोकांचे मनात हे भीती असते की अरे आम्ही असं सांगितलं तर आम्ही हो म्हणलो तर 3 दिवस लागतील आणि मिळणार की नाही, सर्टिफिकेट बरोबर मिळणार की नाही. सो असं काहीच नाहीये, हे लिगली एक्सेप्टेबल फॉर्म ऑफ डेथ आहे. सो त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला सर्टिफिकेटची गरज आहे ते सगळं वेळेवर मिळणार. इवन मेडिको लिगल केसेस जे आहे, म्हणजे पोलीसकडे जे रजिस्टर्ड केसेस आहे, त्याच्यामध्ये पण एक फक्त पोलीसची एनओसी लागतो आणि त्याच्यामध्येही आपण आवेदन करू शकतो. ऍक्सिडेंटल केस वगैरे आहे. सो ते पोलीसलाही आम्ही सुद्धा ट्रेनिंग दिलेली आहे, त्यांच्यासाठी आम्ही सेशन्स घेतलेले आहे की त्याच्यामध्ये ते पोलीसमुळे ते उशीर नाही होणार, आपल्याला लवकर परवानगी मिळणार आणि प्रोसेस क्लिअर होणार.
0: सर मग आता आपण म्हणतो तसं समितीतर्फे जनजागृती करणं हे खरं तर सगळ्यात महत्वाचं काम आहे, लोकांमध्ये अवेअरनेस करणं, त्याच्यासाठी आपले बरेच उपक्रम चालूच आहेत. पण मग गेल्या 5 वर्षांमध्ये या उपक्रमांमुळे किती फायदा झालाय असं आपल्याला सांगता येईल?
1: सो आपण जर बघायला गेलो तर 2021 आपलं फक्त 90 डोनेशन झाले होते. गेले 5 वर्षात हे दरवर्षी वाढतोय आणि गेल्या वर्षी आपण 170 ते 180 मध्ये आपण पोहोचलोय, म्हणजे ऑलमोस्ट डबल झालंय.
0: अच्छा.
1: आणि ह्या वर्षी ऑलरेडी आपल्या ऑलमोस्ट 90 पर्यंत आपली संख्या पोहोचलेली आहे राज्यात. सो निश्चित संख्या वाढतोय, पण जसं मी सांगितलं गॅप खूपच मोठा
0: आहे, खूप मोठी.
1: सो आजची डेट मध्ये आपण 1 पर मिलियन पॉप्युलेशन पण नाही आपलं डोनेशन, म्हणजे काय की 10 लाखामध्ये 1 डोनेशन पण होत नाही.
0: अरे बापरे.
1: आणि जे पण पश्चिमी देश असतात, स्पेन आहे, युएस आहे, तिकडे 10 लाख पॉप्युलेशन मध्ये 30 ते 50 डोनेशन होतो. सो अजून खूप लांब आहे,
0: खूप काम करायला,
1: खूप काम करायचं आहे.
0: पण या कामामध्ये तंत्रज्ञान आणि डेटा व्यवस्थापन ह्याचा सुद्धा आता खूप उपयोग होत असेल, कारण तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय, त्याने पण वाढ होत असेल.
1: हो. सो त्याच्यामध्ये खूप नवीन टेक्नॉलॉजी झाली आहे, खूप नवीन हे ऍडव्हान्समेंट झाले, म्हणून ते इवन अवयव काढल्यानंतर ज्या ऑर्गन चांगले नाही आहे त्यांनाही आपण आता वापरू शकतो.
0: अच्छा.
1: ऑर्गन अलोकेशन पण आता पूर्ण डिजिटाईज करायचं आपलं हे प्रयत्न चालू आहे, एक ऍप डेव्हलप करून की पूर्ण राज्यात जे काही डोनेशन होणार ते आपण ऑटोमॅटिक होणार. आणि तिसरा की जे शस्त्रक्रिया इम्प्रूव्ह झाली आहे त्याच्यामध्ये आता लॅप्रोस्कोपिक, रोबोटिक सर्जरी हे सगळं पण चालू झालेले आहे. सो हे जे पेशंटला पहिले असं होतं की लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे की सक्सेस होणार की नाही ते डोक्यात ते प्रश्न होतं, हार्ट ट्रान्सप्लांट असं स्वप्न सारखं वाटत होतं. आता हे रुटीन झालंय, लिव्हर ट्रान्सप्लांट मध्ये 95% पेक्षा सक्सेस जास्त झाली आहे. सो हे सगळं भरपूर ऍडव्हान्समेंट झाले आणि डोक्यात ते जे लोकांची

यांच्याकडून अवयव दानाविषयीची माहिती जाणून घेतली. पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी शिबानी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हीवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे ही सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:41 झाले आहेत. श्रोत्या प्रसारित होत आरोग्याची गुरुकिल्ली हा प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
6: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध आजार आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपचार याविषयी नेहमीच मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठामधून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आणि पुणे आणि मुंबई इथे ते गेली 20 वर्ष यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स अंडर वन रूफ या धरतीखाली पुण्यामध्ये त्यांनी ISO सर्टिफाईड ओंकार आयुर्वेद या संस्थेची स्थापना केली आहे, जिथे सर्व प्रकारच्या आजारांसाठी शास्त्रोक्त आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म सेवा पुरवल्या जातात. अवघड समजल्या जाणाऱ्या केसेस बरं करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातील आयुर्वेद क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा धन्वंतरी पुरस्कारांनी सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं आहे. डॉक्टर नमस्कार.
7: नमस्कार
6: डॉक्टर. ह्या भागामध्ये आपण आमवात या विषयावर बोलणार आहोत, तर आमवात म्हणजे नेमकं काय आणि त्यामध्ये लक्षणं काय दिसतात?
7: कसं आहे, बऱ्याच वेळेला सांधे दुखायला लागले म्हणजे तो संधिवातच आहे असं धरून पेशंट चालतो आणि ते सांधे दुखणं लगेच कमी होण्याच्या दृष्टीने फक्त वेदनाशामक औषधं किंवा कॅल्शियम सारख्या गोळ्या घेत राहतो आणि हळूहळू आजार वाढतच जातो. आता सांधे दुखींमध्ये ज्या रचनात्मक विकृती दिसणाऱ्या असतात त्याच्यामध्ये संधिवात, आमवात, वातरक्त हे प्रामुख्याने 3 आजार असतात. त्यातला आमवात ह्याचं जे स्वरूप आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच पेशंटमध्ये पचनाच्या संबंधित त्रास होत असतात. पचन प्रक्रिया व्यवस्थित नसते, सतत जड पदार्थ खाण्यामध्ये येत असतात, बाहेरचं खाणं जास्त प्रमाणात असतं, पहिलं अन्न पसण्या अगोदर दुसरं अन्न घेतलं जातं, त्याच्यामुळे अन्न न पसल्यामुळे जो आमसदृश भाग शरीरामध्ये तयार होतो, जे नको असणारे टॉक्सिन शरीरात साठून राहतात, हे साठलेले टॉक्सिन्स नंतर रक्तात थ्रू सांध्यांच्या मध्ये येऊन अडकून राहतात आणि त्याच्यामुळे जे सांधे दुखीची लक्षणं दिसत असतात, कोणाच्या हातांची बोटं दुखतात, काहींचे मंगळ दुखतात, काहींचे गुडघे दुखतात, काहींचे गोटे दुखतात, कारण तो आम जसा फिरतो आहे ज्या सांध्यांमध्ये जाऊन बसतो त्या पद्धतीने त्रास होतो. तिथं सूज असते, उष्ण स्पर्श जास्त प्रमाणात असतो. बऱ्याच स्त्रियांमध्ये

0: सुद्धा हा आजार मोठ्या प्रमाणात दिसतो. लहान मुलांमध्ये होणारा रुमॅटिक फिवर नावाचा जो आजार आहे की जो बरेच वर्ष राहिला तर हृदयाच्या झडपांवर पण त्याचा परिणाम होतो. रुमॅटिक फिवर म्हणून त्रास बरेच वर्ष राहतो. हे जर पुढचे कॉम्प्लिकेशन वाढू नये असं आपल्याला वाटत असेल तर प्रॉपर आमवातानुसार आयुर्वेदिक उपचार होणं गरजेचं आहे.
1: म्हणजे ही आमवाताची लक्षणं तुम्ही सांगितले डॉक्टर.
2: श्रुती हो वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिव पेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 8390902023 8390902023.
1: आमवात हा आयुर्वेदाच्या उपचाराने पूर्ण बरा होऊ शकतो का?
0: आमवात पूर्णतः बरा होण्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक उपचारच हे आवश्यक ठरतात. त्यांनीच तो पूर्णतः बरा होऊ शकतो. कारण वयाच्या 7व्या 8व्या 12व्या 15व्या वर्षी झालेला रुमॅटिक फिवर म्हणून डायग्नोसिस झालेला रुमॅटिझम आहे. सांध्यांवर परिणाम झालेला आहे. तात्पुरते इंजेक्शन घेतले जात आहेत दुखणं कमी होण्यासाठी. पण मग तो हळूहळू परिणाम सांध्यांवर व्हायला लागतो. तो तसाच झाला तर हातांची बोटं वाकडी होणं, पायांची बोटं वाकडी होणं इतका त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये पाचन चिकित्सा खूप महत्वाची आहे. नको असणारा आमसदृश हा विषारी पदार्थ कसा तयार होणार नाही, जो तयार झालेला आहे त्याचं पाचन कसं होईल, सांध्यांपर्यंत जो गेलेला आहे तिथलं पाचन कसं होईल हे बघणं गरजेचं आहे. आजार पूर्णतः बरा करायचा असेल तर तिथलं असलेले टॉक्सिन्स बाहेर काढणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी बस्ती, ह्याच्या सुद्धा बस्ती वापरताना पाचन बस्ती वापरणं खूप गरजेचं असतं. वैतरण बस्तीचा उपयोग याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. अभ्यंतर औषधं आधी पाचन करून नंतर वातशमन करणारी औषधं आवश्यक आहेत आणि नंतर मग तुम्ही भ्रमण औषधांचा उपयोग करू शकता. अशा पद्धतीने ज्यावेळेला आपण ट्रीटमेंट करतो त्यावेळेला आमवात हा कायमस्वरूपी बरा व्हायला मदत होत असते.
1: बरोबर. म्हणजे थोडक्यात आमवात हा आयुर्वेदिक उपचाराने आपण छान बरा करू शकतो आपण जर व्यवस्थित अंतर्गत बाह्य ट्रीटमेंट घेतली तर. पुढच्या भागात आपण वात रक्त याच्यासारखा एक आजार घेऊन माहिती देणार आहोत आपल्या श्रोत्यांना. या भागात मात्र आपण इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रुती हो वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिव पेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 8390902023 8390902023.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
4: शुरुआतच आपण आरोग्याची गुरुकिल्ली हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आरोग्याची गुरुकिल्ली हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:45 झाले आहेत. श्रोतो प्रसारित होत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीतरचना. संगीत नियोजन आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: अक्षता आपण लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत रचना ऐकली. रचना होते संत ज्ञानेश्वर महाराजांची, तर संगीत होतं पंडित रुद्रनाथ मंगेशकर यांचं. श्रोता भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल ठीक 7:55 आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:50 झाले आहेत. श्रोता ऐकूयात गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम.
1: नमस्कार श्रोते हो नमस्कार. कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्याशी संवाद साधतायत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. सर मला या भागात सांगा की कॅन्सरवरचे जे उपचार आहेत बऱ्याच भागात तुम्ही त्याचा उल्लेख केलेला आहे, पण हे उपचार कोणते एकदा श्रोत्यांना परत एकदा सांगूयात आणि आता नवीन म्हणजे काळानुसार बदलते उपचार कोणते आहेत.
2: हे बघा, कॅन्सरमध्ये जे प्रमुख उपचार पद्धत्या आहेत त्यामध्ये ऑपरेशन आहे, केमोथेरपी आहे, त्याचबरोबर रेडिओथेरपी म्हणजे लाईटचा उपचार, बेसिक उपचार आहेतच आणि हे असणारच आहेत भविष्यात सुद्धा. आता ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये नवीन सुद्धा एक्सपिरियन्सनुसार संशोधनानुसार येत असतं. जसं आपण ऑपरेशनचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये ऑर्गन कॉन्झर्वेशन सर्जरी म्हणजे कसं त्यातला अवयवाचा जास्तीत जास्त भाग कसा वाचवता येईल किंवा चेहऱ्याचा असेल चेहऱ्याचा जास्तीत जास्त भाग कसा वाचवता येईल या दृष्टीनं जे प्रयत्न असतात ऑपरेशनमध्ये ते केले जातात, म्हणजे त्याला कॉन्झर्वेटिव्ह सर्जरी असं म्हणतो. आजार तर पूर्ण निघालाच पाहिजे, त्याचबरोबर आपल्याला जास्तीत जास्त पेशी वाचून आपल्याला त्यांचं पूर्ववत रूप कसं देता येईल या दृष्टीनं प्रयत्न केले जातात. प्लॅस्टिक सर्जरी तर आहेच त्यामध्ये,
1: बरोबर.
2: हे ऑपरेशनमध्ये झालं, त्याबरोबर ऑपरेशनमध्ये आणखी म्हणजे एंडोस्कोपिक सर्जरी आपण जे लॅप्रोस्कोपी वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा ऑपरेशन आपल्याला करता येतं, ती नवीन पद्धती आहे करता येत आहे. आताच नंतर आता रोबोट सुद्धा त्यामध्ये आलेला आहे. ह्यामध्ये काय झालं, ऑपरेशन करणं जास्त सोपं आणि कॉन्झर्वेटिव्ह जास्त झालं, म्हणजे ज्या नॉर्मल पेशी शरीरात असतात त्या जास्तीत जास्त वाचवायच्या आणि आजारीच असलेल्या पेशी काढून टाकायच्या, हे मुख्य सूत्र त्यामध्ये असतं. त्या नवीनपूर्ण अशा पद्धती आहेत आणि ह्यामुळे काय होतं की त्यांचा जो अवयव असतो किंवा त्यांचा शरीराचा जो भाग असतो तो फक्त जो खराब झालेला आहे जो आजाराने खराब झालेला आहे तेवढाच काढावा लागतो आणि बाकीचा भाग बरासा वाचतो, त्यामुळे पूर्ववत त्यांना आयुष्य जगता येतं आणि नॉर्मल फंक्शन त्यांचं त्या अवयवाचं राहतं.
1: अच्छा,
2: आता दुसरी आपण पद्धत म्हणजे केमोथेरपी आपण म्हणतो. केमोथेरपी म्हणजे काय, तर कॅन्सरची औषधं ही शरीरात देणे. आणखी बऱ्याचशा वेळेला सलाईन मधून दिली जातात, काही वेळेला ती टॅबलेट स्वरूपात सुद्धा असतात. तर ह्या पद्धतीमध्ये नवीन आता असं आलेलं आहे संशोधनानुसार की इम्युनोथेरपीचा वापर केला जातो. इम्युनोथेरपी म्हणजे कॅन्सर विषयीची त्या रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढवणं, यासाठी ते फार उपयोगाचं असतं. त्यामुळे परत परत आजार होण्याचं प्रमाण अतिशय कमी होतं किंवा नाहीसही होऊ शकतं.
1: बरोबर,
2: त्यासाठी ही इम्युनोथेरपी फार महत्वाची आहे आणि सगळ्या या पद्धती आपल्या गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे आपण ह्या पद्धती त्या गरजेनुसार वापरतच असतो आपण. आता तिसरी पद्धती आपण जी म्हणतो रेडिओथेरपी म्हणजे लाईटचे उपचार. कॅन्सरमध्ये हे अतिशय गरजेचे असतात, जसं ऑपरेशन आहे, केमोथेरपी आहे, तसं लाईटचे उपचार अतिशय गरजेचे.

0: असतात. आता ह्यामध्ये सुद्धा लेट खूप मशीनीचे वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन आहेत.
1: लेटेस्ट म्हणजे
0: लेटेस्ट मशीन आहेत. आपलं जे लेटेस्ट मशीन आहे ते आपल्या ग्रोड कॅन्सरमध्ये उपलब्ध आहे. तिथे लिनेक एक्सिलेटर त्याला म्हणतात. आणि हे मशीनमध्ये वेगवेगळ्या एनर्जीज उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या पद्धती उपलब्ध आहेत, ज्यामध्ये आपण म्हणतो की 16 6 MV 15 MV, त्याचबरोबर जे इलेक्ट्रॉन थेरपी आहे, फोटॉन थेरपी आहे, IMRT आहे, SBRT आहे. ह्या पद्धतीमुळे होतं काय की त्याचा नॉर्मल पेशी वाचतात आणि आजाराच्या पेशी नष्ट होतात. तर ही मशीन आपल्या गरुड कॅन्सरमध्ये उपलब्धच आहे, त्यामुळे त्याचा उपयोग अतिशय चांगला पण अनेक लोकांना होत असतो. त्यांचा जो काही आजाराचा भाग आहे तोच आपल्याला नाहीसा करता येतो, चांगला भाग खूप वाचवता येतो. त्याचा फायदा माणसाला नेहमीच नंतर उर्वरित आयुष्य घालण्यासाठी त्याचा फार उपयोग होतो.
1: श्रोते हो, आपल्याशी संवाद साधत होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सरचे सर्व प्रकारचे उपचार गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मोफत केले जातात. आणि याशिवाय कॅन्सर संदर्भात आपल्याला आणखी काही माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 0241 232 67 75, 0241 232 67 75. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: श्रोत्यात आपण गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:55 झाले आहेत.
3: आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती का? खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
2: श्रोता ऐकूयात भावदारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमाचा उर्वरित भाग. या उर्वरित भागामध्ये कार्यक्रमात शेवटी ऐकूयात शोभा गुरटू यांच्या स्वरातील उमाकांत काणेकर यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

शेतातच आपण शोभा गुरुटू यांच्या सुरातील उमाकांत कानेकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत नियोजन होतं श्रीकांत ठाकरे यांचं. या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 8 वाजता आहेत. सहक शक्यतो समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:30 आपण ऐकू शकाल मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तसे तो सुरुवात ऐकूया ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी पुणे 8:30 झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18 ब्रिक्स शिखर परिषदेचं उद्यापासून दिल्लीत आयोजन. परिषदेत सहभागासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन दिल्लीत दाखल. भारताच्या आर्थिक विकास दराबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून प्रशंसा. नोकरी सुटल्यानंतरही H-1B व्हिसावर अमेरिकेत राहण्याची मुभा रद्द करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. आणि आशिया चषक T20 महिला क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. दिल्लीत उद्यापासून 18 ब्रिक्स परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. या परिषदेत भारतासह ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा सहभाग असेल. भारताच्या अध्यक्षतेखाली अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या विषयसूत्रावर आधारित ही परिषद होत आहे. सहभागी बहुतांश राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष तर काही देशांचे उच्चाधिकारी या परिषदेत सहभागी होणार असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री यांचं काल रात्री दिल्लीत आगमन झालं. त्याशिवाय संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसूस आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षा दिल्मा रुसेफ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघटना प्रमुखही सहभागी होणार आहेत. परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मोदी अनेक राष्ट्रांची द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे. दरम्यान आजपासून रविवारपर्यंत राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती भवन संग्रहालय आणि अमृत उद्यान बंद राहणार आहे. शिवाय राष्ट्रपती सचिवालयानं दिलेल्या माहितीनुसार उद्या राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणारा चेंज ऑफ गार्ड सोहळाही होणार नाही. परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये रस्ते मार्गांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मेट्रो स्थानकं पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहणार असल्याचंही दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. त्याशिवाय दिल्लीत रविवारपर्यंत उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय तसंच कनिष्ठ न्यायालयही बंद राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे अध्यक्ष आणि समाजसेवक 5वे प्रिन्स रहीम आगा खान यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कनं पाणी आणि स्वच्छता, शिक्षण, माता आरोग्य, शहरी पुनर्विकास, महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती यांसारख्या क्षेत्रात केलेल्या कामाचं कौतुक केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही रहीम आगा खान यांची भेट घेतली. सामाजिक विकास, सिंचन, सहकार क्षेत्र, नैसर्गिक शेती आणि सौर ऊर्जा या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत या भेटीत चर्चा झाली. आरोग्याची बळकट, लवचिक आणि न्याय व्यवस्था उभारण्यासाठी

करण्याच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये आणि प्रादेशिक भागीदारी बळकट करण्यासाठी योगदान देण्यात भारत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं तिमोर लेस्ते येथे दिल्ली इथं आयोजित केलेल्या आग्नेय आशियाच्या प्रादेशिक समितीच्या 79व्या सत्राला दूरदृश्य प्रणालीद्वारे नड्डा यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. या अधिवेशनात भारताला जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया प्रादेशिक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान भारताच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील कामगिरीची दखल घेणारा असल्याचं नड्डा यांनी नमूद केलं. मुंबईत सुरू असलेल्या 7व्या ग्लोबल फिनटेक फेस्टचा समारोप आज होणार आहे. सर्वसमावेशक वित्त पुरवठ्यासाठी विश्वसनीय परस्परांशी निगडीत जागतिक प्रणाली असं या उपक्रमाचं विषयसूत्र होतं. केंद्रीय अर्थ आणि व्यावसायिक व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज या परिषदेला संबोधित करणार आहेत. अमेरिकेतील ट्विन टॉवरवरील दहशतवादी हल्ल्याला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात 3000 जणांचा बळी गेला होता. या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ अमेरिकेत विविध कार्यक्रम आणि श्रद्धांजली सभा आयोजित केल्या जात आहेत. नव्या बियाण्यांच्या संदर्भात नव्या प्रस्तावित कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतील आणि पारंपरिक तसंच शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या बियाण्यांच्या वाणावर कोणतेही निर्बंध आणले जाणार नाहीत अशी ग्वाही केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे. दिल्लीत काल देशभरातील शेतकरी संघटनेच्या नेत्यांसमवेत प्रस्तावित कायद्यासंदर्भात चर्चेचं आयोजन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. प्रस्तावित कायद्यात स्थानिक परिस्थितीनुरूप अनुकूल नवीन वाण बाजारात आणण्याचे अधिकार राज्यांना असल्याचं सांगून राष्ट्रीय मानकेही लागू होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF भारताला जागतिक विकासाचं प्रमुख इंजिन असं म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या आर्थिक वृद्धी दर 7.8% नोंदवल्यानंतर नाणेनिधीनं ही प्रतिक्रिया दिली आहे. इंधन आणि ऊर्जेच्या किमतींमधील अचानक झालेल्या वाढीचा सामना करावा लागूनही सेवा क्षेत्र आणि निर्यातीमुळे भारतानं अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली असं नाणेनिधीच्या संपर्क विभागाच्या संचालिका जुली कोझाक यांनी सांगितलं. नोकरी सुटल्यानंतरही H-1B व्हिजावर राहणाऱ्या कामगार आणि रोजगारावर आधारित व्हिजावर राहणाऱ्या व्यक्तींना अमेरिकेत राहण्याची मुभा देणारा 2 महिन्यांचा अतिरिक्त कालावधी रद्द करण्याचा प्रस्ताव ट्रम्प प्रशासनानं मांडला आहे. या प्रस्तावामुळे नवीन रोजगारदाता अथवा स्थलांतराचा दुसरा पर्याय निवडण्याचा कालावधी कमी होऊ शकतो. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीजनं दिलेला हा प्रस्ताव आज फेडरल रजिस्टरमध्ये प्रकाशित होणार असून त्याद्वारे काही व्हिसा श्रेणी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींसाठीची तरतूद रद्द होणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास नोकरी संपुष्टात आल्यानंतर अन्य कोणतीही अधिकृत परवानगी नसल्यास देश ताबडतोब सोडावा लागणार आहे. संसदीय लोकशाही ही जगातील सर्वोत्तम शासन प्रणाली असल्याचं प्रतिपादन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे. संसद भवनात 27व्या राष्ट्रीय युवा संसद परिस्पर्धा 2025-26 चे पुरस्कार रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेत मणिपूरमधील शिलाँग विभागातील PM श्री जवाहर नवोदय विद्यालय उखरुल 1 हे राष्ट्रीय विजेते ठरले. पूर्व काँगोमधील बुकावू शहरात 2 शाळांमध्ये लागलेल्या आगीत किमान 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून सुमारे 12 जण जखमी झाले आहेत अशी माहिती दक्षिण किवू प्रांतीय प्रशासनानं दिली आहे. एका घरात लागलेली आग नंतर लगतच्या 2 शाळांपर्यंत पसरली अशी प्राथमिक माहिती आहे. ज्या भागात आग लागली तो भाग दाट लोकवस्तीचा असून तिथली बहुतांश घरं लाकडापासून बनलेली आहेत. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक इथं ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाली. मृतांमध्ये 3 लहान बालकांचाही समावेश आहे. जखमींना उपचारासाठी साकोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दक्षिण कोरियातल्या चॅंगवॉंग इथं सुरू असलेल्या दिव्यांगांच्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत काल पहिल्याच दिवशी भारतानं 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावत दमदार सुरुवात केली. मोना अग्रवाल, अवनी लेखरा आणि मिली शाह यांनी एअर रायफल स्टँडिंग सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. वैयक्तिक प्रकारात मोना अग्रवालनं रौप्य पदक तर अवनी लेखरानं कांस्य पदक जिंकलं. पुरुष गटात राकेश निदागुंडी, आनंद कृष्ण आणि स्वरूप उन्हाळकर यांनी सांघिक प्रकारात

0: दुसरं स्थान मिळवत रौप्य पदक पटकावलं. दुबईत काल रात्री झालेल्या 20 षटकांच्या आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशचा 40 धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताचं अंतिम सामन्यातील स्थान निश्चित झालं आहे. भारतानं दिलेल्या 150 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना बांगलादेशला निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून केवळ 109 धावाच करता आल्या. 40 चेंडूत 64 धावांची खेळी करणारी भारताची शफाली वर्मा सामनावीर ठरली. दुसरा उपांत्य सामना आज श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. विजेत्या संघाचा सामना रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताबरोबर होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं उद्यापासून दिल्लीत आयोजन. परिषदेत सहभागासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन दिल्लीत दाखल. भारताच्या आर्थिक विकास दराबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतून प्रशंसा. नोकरी सुटल्यानंतरही H-1B व्हिसावर अमेरिकेत राहण्याची मुभा रद्द करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. आणि आशिया चषक T20 महिला क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 8:40 झाले आहेत. श्रोते प्रसारित होत लोकधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमात श्रोते ऐकूयात वेसावकर आणि सहकाऱ्यांच्या सुरातील रचना. संगीत विजय कठीण यांचं.

श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या भीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024429599 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024429599 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला.

श्रोत्यात आपण प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हरेंद्र जाधव यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं मधुकर पाठक यांचं. लोकधारा हा लोकसंख्येचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सर्व कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात राम मोरे यांची गीतरचना. संगीत किरण प्रधान यांचं.

शोधातच आपण सुलोचना चव्हाण आणि सहकऱ्यांच्या स्वरात राम मोरे यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं किरण प्रधान यांचं. लोकधारा हा लोकसंख्येचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात शाहीर विठ्ठल उमप आणि सहकऱ्यांच्या स्वरातील गीतरचना.

क्षीरतज आपण शाहीर विठ्ठल उमापाणी सहकऱ्यांच्या स्वरातील मधुकर ठाकूर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत निर्माता मधुकर पाठक यांचं या लोकगीत रचनेबरोबरच आजचा लोकदारा हा कार्यक्रम संपला. शेतो लोकदारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9 वाजता सहक्षित करत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. शरद प्रसायकदा सुपर हिट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट इदांचा कार्यक्रम. कार्यक्रमात श्रोतेला ऐकूयात ओ लम्हे या चित्रपटातील श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांच्या सुरातील शकील अजमी यांची गीतरचना, संगीत अरूप कुमार राठोड यांचं.

श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला.

आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.

0: आपले जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारे नको आहे.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आम्हा घरी धन शब्दांची चरतले हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग. श्रुती हो खरोखरच अक्षर झुलं की अर्थाला येतो नवा रंग. कविता कथेत नेतो मनाला नवा संग. अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते, कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणी आणते.
3: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी.
2: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलिणी या साहित्य विषयक कार्यक्रमात. मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

शुद्ध सुपर एट हंगामा हा नवीन हिंदी चित्रपट विधानसा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कुमार सानू आणि सहगरंजासुरात विरासत या चित्रपटातील जावेद अख्तर यांची गीतरचना, संगीत अनु मलिक यांचं.

शतवतजपन व्हिलन या चित्रपटातील अंकित तिवारी आणि सहकाऱ्यांच्या सुरातील गीतरचना ऐकलीत. संगीत निर्देशन होतं अंकित तिवारी यांचंच. शतव या गीतरचनेबरोबरच आजचा सुपरहिट हंगामा हा हिंदी चित्रपट इदांचा कार्यक्रम संपला. सुपरहिट हंगामा हा हिंदी चित्रपट इदांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10

0: छिटो या गीत रचनेबरोबरच आजचा सुपरहिट हंगामा हा हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम संपला. सुपरहिट हंगामा हा हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. छिटो प्रसारित होत महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम महिला विश्व. ऐकूतच्या महिला विश्व या कार्यक्रमात गणेशोत्सव आणि गृहिणींचं वेळेचं नियोजन याविषयी वंदना उमरजकर यांची अपर्णा खोपटीकर यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन अपर्णा खोपटीकर यांचं, तर सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. ऐकूयात महिला विश्व हा कार्यक्रम.
1: भगिनींसाठी कार्यक्रम महिला विश्व.

मैत्रिणीनो आणि श्रोतेहो, गणेशोत्सव आणि गौराई हे आपले अत्यंत जिव्हाळ्याचे सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेत आणि या निमित्तानं या लाडक्या दैवतांच्या भव्य दिव्य स्वागतासाठी घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. घरातील लहान थोर सर्वच जण या कामात उत्साहानं भाग घेत असले तरी गृहिणींवर मात्र या सर्व गोष्टींची विशेष जबाबदारी असल्यानं त्यांची खूप धांदल आणि धावपळ होत आहे. मैत्रिणीनो, तुमची हीच ससेहोलपट कमी करण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न. चला तर ऐकूया गणेशोत्सव आणि गृहिणींचं वेळेचं नियोजन याविषयी वंदना अनंत उमरजकर यांच्याशी केलेली ही बातचीत.

0: मैत्रिणींनो, आज महिला विश्व या कार्यक्रमाअंतर्गत गणेशोत्सव आणि गृहिणींचे वेळेचे नियोजन याविषयी चर्चा करण्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओत आम्ही आमंत्रित केलंय वंदना आनंदराव उमरजकर यांना। ताई नमस्कार।
1: नमस्कार।
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप स्वागत।
1: धन्यवाद।
0: ताई, एक खूप अनुभव संपन्न अशा गृहिणी आपण आहात, म्हणून त्या अनुषंगाने मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारते की हे जे आपण नियोजन म्हणतो, तर मग या नियोजनाची कामाची सुरुवात साधारण कधीपासून होते?
1: तसं म्हटलं तर कसं, रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग म्हटल्यासारखं गृहिणीच्या मनामध्ये सतत कुटुंबाविषयी वगैरे हे विचार चालूच असतात। आणि ही तयारी कशी, साधारणपणे आषाढी वारीला ज्यावेळेस सुरुवात होते तर त्यावेळेस चातुर्मासाची पण सुरुवात होते आणि त्या कालावधीमध्ये गृहिणींना मग चाहूल लागते चातुर्मासाची आणि मग गृहिणी आपलं वेळापत्रक आखू लागतात।
0: अच्छा।
1: तसं पाहिलं तर ही तयारी उन्हाळ्यापासूनच साधारणपणे गृहिणी करून ठेवतात, कारण की जे वाळवण्याचे पदार्थ असतात की जे आपल्याला सणासुदीला लागत असतात, उदाहरणार्थ खिरी पापड, तर असे हे वाळवण्याचे पदार्थ गृहिणी उन्हाळ्यामध्ये तयार करून शुद्ध एका जागी व्यवस्थित ठेवून झाकून वगैरे ठेवतात, तर त्यामुळे गृहिणी अगदी उन्हाळ्यापासून ह्या गोष्टीला सुरुवात करतात।
0: अच्छा। मग आता नियोजनाचा आपला हा विषय चालू आहे, तर मग आणखी काय काय तयारी करून ठेवावी लागते याच्यासाठी?
1: गृहिणीला आपण सगळ्यात चांगली मॅनेजमेंट गुरु सुद्धा आपण म्हणू शकतो।
0: अगदीच।
1: कारण की उत्तम मॅनेजमेंट ही एक गृहिणी अगदी छान प्रकारे करू शकते आणि काम तर खूप असतात सणासुदीच्या काळात, वेळ कमी असतो, कारण की या दिवसात दिवस पण लहान असतो, मग सुरुवात कुठून करायची, आपल्या कामाची सुरुवात ही स्वच्छतेपासून करणं आवश्यक आहे। घरातील स्वच्छता करत असताना झाडझूड करणं, परत जाळ्या जळमट काढणं, घरातलं धान्य वगैरे असतं ते काही खराब झालंय का ते बघणं किंवा ते निवडलेलं आहे

0: का, व्यवस्थित आहे का हे बघणं. आपलं घर जसं स्वच्छ आपल्याला लागतं तसंच आपला परिसरही स्वच्छ असणं आवश्यक असं म्हणजे मला वाटतं. तर त्या आणि कसं सण समारंभ हे सुद्धा कसे आहेत आपण पर्यावरण पूरकच साजरे केले पाहिजे असं. त्यामुळं ही जी स्वच्छता करताना आपण ह्या गोष्टीचं सुद्धा भान ठेवणं आवश्यक.
1: बरोबर बरोबर खरंच.
0: आणि आपण ही स्वच्छता घराची म्हणतो आपल्या स्वतः बरोबर आपल्या मनाची स्वच्छता ती सुद्धा आवश्यक आहे. मग मनाची स्वच्छता करायची म्हणजे ह्याच्यामध्ये काय करायचं की आपल्या ज्या आपल्याकडे ज्या नकारात्मक गोष्टी आहेत आपल्या मनात काही काही गोष्टी अशा साचून असतात म्हणजे त्या प्रत्येकाच्याच असतात. तर ह्या अशा गोष्टी मनातून काढून टाकणं आणि एक सकारात्मक असा भाव आपल्या मनात ठेवणं हे खूप उपयोगी आहे. सकारात्मक विचार पाहिजेत आणि जेवढा आपण आनंदानं सण साजरे करू तेवढे सण हे चांगल्या प्रकारे आपले साजरे होत असतात.
1: बर, तुम्ही स्वच्छतेचं महत्व तर खूप छान सांगितलं ताई. मग आता त्याच्यानंतरचा पुढचा काय कार्यक्रम असतो एखाद्या गृहिणीचा?
0: आता ही स्वच्छता करताना काही काही वेळेस काय होतं की आपल्याला धुळीची अलर्जी वगैरे असते.
1: बरोबर.
0: तर मग ती आला किंवा आपण काही जंतुनाशक फवारतो मग त्यावेळेस अशा वेळेस तोंडाला मास्क वगैरे बांधावा.
1: बरोबर.
0: किंवा आपण काही असे वरती माळ्यावरचे चढून काम करतो तर त्यावेळेस आपण खाली स्टूल वगैरे घेऊन का तर त्यावेळेस एखादा छोटासा अपघात वगैरे होण्याची शक्यता असते.
1: अगदी.
0: तर मग ते सुद्धा आपण थोडं घरात कुणीतरी आहे पण अशा वेळेसच आपण हे काम करावे
1: किंवा कोणाची तरी मदत घेऊ
0: मदत घ्यावी असं आहे. आणि एकदा कामाला सुरुवात केली की आपण काय करतो उत्साहाच्या भरामध्ये काम म्हणजे करत असतो.
1: बरोबर.
0: म्हणजे आपल्याला काय वाटतं की एकदा हे करावं आणि थांबावं पण तसं करू नये. थोडस आपण थांबलं पाहिजे एकदाच म्हणजे केलं तर मग ते आपल्याला त्रासदायक होऊन जातं.
1: खरंच. म्हणजे थोडा थोडा आराम करत हे काम पूर्ण केलं पाहिजे
0: आणि कामाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला खाण्याची वगैरे सुद्धा काही आठवण राहत नाही.
1: बरोबर.
0: मग तर मग आपल्याला डायबिटीस वगैरे शुगर असे पण पाहुणे आपल्याकडे आलेले असतात आपल्या शरीरामध्ये तर त्याच्यासाठी खाऊन करणं गोळ्या औषधं व्यवस्थित घेऊन हे करणं हे सुद्धा खूप आवश्यक आहे. की सगळं काम करत असताना तुम्ही एकटं करू नका. बरं का? म्हणजे कसं घरातल्या लोकांना पण मदतीला घ्या. आता मुलांना इंटरेस्ट असतो मग त्यांच्याकडे त्यांच्या त्यांच्या आवडीचे काम द्या. त्यामुळे काय होईल की मुलांवर सुद्धा चांगले संस्कार.
1: अगदी. मग आता याच्यानंतरची पुढची काय स्टेप असते?
0: मला काय वाटतं की एखादं काम राहिलं तरी चालेल बरं का, पण आपण काय केलं पाहिजे आपल्या क्षमतेप्रमाणेच काम केलं पाहिजे. त्याला जेवढं होईल तेवढं आपण केलं पाहिजे. थोडासा ब्रेक घेतला पाहिजे असं काम केलं पाहिजे. आणि जेव्हा एखाद्या स्त्रीचं आरोग्य चांगलं राहतं त्यावेळेस त्या कुटुंबाचं पण आरोग्य चांगलं आणि उत्साहित
1: राहतं.
0: त्यामुळे मग तर तिचं आरोग्य हे महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये तिनं स्वतः आपलं स्थान हे महत्वाचं आहे हा आत्मविश्वास तिला यायला पाहिजे. आणि आपला हा जो आत्मसन्मान आहे तो आपला आपणच राखला पाहिजे.
1: बरोबर.
0: गृहिणींशिवाय घर नाही.
1: खरंच.
0: आणि ती आहे म्हणून घराचे संस्कार मान सन्मान आरोग्य कुळरीती परंपरा आज काय आहेत टिकून आहेत.
1: बरोबर.
0: जिथं गृहिणींचा सन्मान होतो जिथं तिची पूजा होते तर तिथं लक्ष्मी सुद्धा वास करते.
1: बरोबर.
0: समृद्धी असते. आणि जिथं असं होत नाही तर तिथं काय होतं जी काही शुभ कार्य किंवा कृती केली जातात त्या सगळ्या निष्फळ ठरतात.
1: अगदीच अगदीच खरंच.
0: आपण आपलं महत्व कायम ठेवणं हे सुद्धा आवश्यक आहे. आणि शेवटी कसं आहे पूरक काम आहे दोघांचं घरामध्ये.
1: बरोबर.
0: स्त्रीचा स्त्री आणि पुरुष हे एकमेकाला पूरक आहे.
1: बरोबर. तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे.
0: आणि गृहिणींमध्ये इतकी ताकद आहे तर आपल्या वंदे मातरम मध्ये म्हणलेलंच आहे की त्वम हि दुर्गा दश प्रहरण धारिणी.
1: अगदी.
0: म्हणजे हे भारत मातेचं कौतुक आहे पण आपण काय आहोत आपण तिचे अंश आहोत.
1: अगदीच अगदी.
0: त्यामुळे ते सगळे गुण आपल्यामध्ये
1: आहेत. बरोबर.
0: त्यानंतर आता सण समारंभ म्हटलं की पाहुण्यांची ये जा असते आणि तर त्यावेळेस काय होतं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असं म्हटलेलं आहे म्हणजे अतिथींचा सन्मान हा केला पाहिजे. तर मग ह्या अशा वेळेस काय होतं की येणाऱ्या

0: नारांचं सुद्धा पाहावं लागतं.
1: बरोबर.
0: कुणीतरी अचानक येतं,
1: अगदी,
0: मग त्यावेळेस त्याचं आदरातिथ्य करणं ते आवश्यक आहे. तर पूर्वीच्या काळी असं असायचं की म्हणजे आई आजींच्या काळात की टोपल्यामध्ये किंवा डब्यामध्ये एक तरी भाकरी किंवा पोळी
1: जास्त
0: जास्तीची असावी सगळ्यांची जेवण झाल्यावर.
1: बरोबर.
0: तर मला वाटतं की तेच कारण असावं,
1: कारण
0: अचानक जर कुणी आलं तर त्याचं सुद्धा त्याच्यामध्ये जेवण व्हावं.
1: बरोबर.
0: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सणा समारंभात आपले गणपती बाप्पा हे आपल्या घरी येत असतात. प्रमुख पाहुणे म्हणजे ते अगदी जास्त असतात.
1: बरोबर.
0: आणि त्यांचा मुक्काम छान पैकी 10 दिवस असतो. आपल्याकडून ते 10 दिवसाचा पाहुणचार अगदी छान करून घेतात.
1: बरोबर.
0: सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतात आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला नियोजन करावं लागतं.
1: बरोबर.
0: मग ते सामान खरेदी असो किंवा काही आपण म्हणजे वेगळे पदार्थ त्यांच्यासाठी जे करतो, आता समजा काही ड्रायफ्रुटचा पदार्थ असेल तर त्याचे तुकडे वगैरे करून ठेवणं, सामान करून आधी भरून ठेवणं, काय काय पुडी मसाले हे सगळं चटण्या असं हे जे काय काय आपल्याला नैवेद्याला लागणार आहे हे सगळं आपण तयार करून ठेवतो. ही तयारी हे नियोजन असतं.
1: म्हणजे घराची स्वच्छता झाली की मग किराणा सामान भरले
0: सामान
1: आणि निवडानिवडी
0: वगैरे हे असं सगळं करतो. आणि परत कसं असतं गणपतीची सजावट करणं, मग त्याच्यासाठी काय लागेल. आणि हे करत असताना आपण ह्या सणा समारंभामध्ये अर्थव्यवस्थेला पण खूप अशी चालना मिळत असते. उलाढाल, प्रचंड उलाढाल. आणि हे करत असताना आपण गृहिणी म्हणून सुद्धा आपला पण एक असा विचार पाहिजे की आपण ह्याच्यामध्ये स्वदेशीचा किती जास्तीत जास्त वापर करू शकतो.
1: खरंच
0: स्वदेशी वस्तू आपण खरेदी कराव्यात, काय लागतील ते काही, आणि पर्यावरण पूरक वस्तू खरेदी कराव्यात, सजावटीमध्ये सुद्धा त्यांचा उपयोग करावा.
1: बरोबर.
0: किंवा आता पाहुणे रावळे येतात, मग अशा वेळेस आपण काय करतो, यूज अँड थ्रोचे ग्लासेस डिशेस असं आणतो आपण. पण आपण मला काय वाटतं मग त्याचा सुद्धा शेवटी ते पर्यावरणाला घातकच आहे.
1: अगदीच.
0: आणि ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. त्यासाठी एखाद्या वेळेस आपण घरातले भांडे एरवी आपण कशासाठी घेतो, कुणी आलं गेलं असं तर एक्स्ट्रा आपण खरेदी
1: करतो. बरोबर.
0: कुणी आलं गेलं की काय करतो.
1: अगदीच अगदीच अगदीच. म्हणजे महिलांचं जे काय म्हणता येईल अगदी मर्मबंधातली ठेव असते ती भांडे वगैरे, आणि त्याच्यावर तुम्ही नेमकं बोट ठेवलं आता.
0: आणि म्हणजे मग त्याचा उपयोग आता अशा वेळेस आपल्याला होतो.
1: बरोबर. म्हणजे तो करावाच, अशा वेळेस करावा,
0: अशा वेळेस करावा. म्हणजे दिसायलाही अगदी प्रेझेंटेबल छान दिसत, त्याचा उपयोग चांगला होतो. आणि आपल्याला समजा ते स्वच्छ करणं एका बाईला देऊ शकतो, त्याच्याबद्दल थोडाफार काही मोबदला, मग तिचा पण सण अजून चांगला होऊ शकेल.
1: अगदीच अगदी.
0: म्हणजे असा जीव हा जीवस्य जीवनम
1: म्हणल्यासारखं
0: एकमेकावर अवलंबूनच आहे हे सगळं.
1: खरंच खरंच.
0: त्यामुळं मला वाटतं नेहमी हा विचार दुसऱ्यांचा पण आपण विचार करावा. आपण ज्यावेळेस सण वगैरे साजरे करत असतो असा त्यामागे विचार आहे.
1: वंदना ताई, आता गणेशोत्सव तर आहेच, म्हणजे गणपती बाप्पा येणारच आहेत, पण त्यांच्यासोबत गौराई सुद्धा येतात मागून, मग ती आणखी धमाल होते त्या गृहिणींची आणि एकूणच सगळ्यांची. तर मग ह्या सगळ्या प्रकारात म्हणजे जे पूजेचं ताट असतं त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल, त्याच्यामध्ये काय काय असावं आणि काय काय आपण काढून ठेवू शकतो जेणेकरून ऐन वेळेस आपल्याला धावपळ होणार नाही.
0: बरोबर. आपल्याकडं गणेश उत्सव हा साधारणपणे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मुंबई पुणे कोकण या भागामध्ये खूप महत्व आहे गणेश उत्सव. आणि आपल्या इकडं मराठवाड्यात वगैरे म्हटलं तर महालक्ष्म्यांचा पण उत्सवावर गणेश उत्सवावर त्याचं पण खूप महत्व.
1: अगदी.
0: म्हणजे अगदी घरोघरी लक्ष्म्या आपल्या बसतात, तर त्यावेळेस सुद्धा आता लक्ष्म्यांसाठी आपण फुलवाती वगैरे तयार करतो, वस्त्रमाळा करतो, फुलं ही आपण नैसर्गिकच वापरावीत, प्लास्टिकची फुलं वगैरे वापरू नये. हळदी कुंकू सुद्धा हळदी पासून केलेलं म्हणजे असं
1: चांगल्या
0: प्रतीचं असं देवीच्या पूजेमध्ये ठेवावं. आणि परत काही ठिकाणी हे महालक्ष्मी एकत्र साजऱ्या केल्या जातात, त्यामुळे अशा वेळी काय होतं गप्पा टप्पा मुलांचा गोंधळ कामाची धावपळ असं असतं, पण वातावरण सुद्धा उत्साहाचं असतं. मग हे करत असताना आणि कसं असतं माहिती का, हा गोंधळ हे गप्पा डप्पा हास्य विनोद एकमेकांची काळजी घेणं एकमेकाला जेवताना आग्रह करणं हे ज्या घरामध्ये चालतं तर त्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मीचा वास असतो.
1: खरंच
0: असं आहे ते.

0: अगदीच अगदीच,
1: म्हणजे इतर गोष्टीपेक्षा हे जास्त आपण लक्ष देणं पण हे खूप महत्वाचं आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे पाहुणे आल्यामुळे आपल्याला थोडासा आर्थिक ताणही पडतो आणि कामाचा व्यापही वाढतो, पण त्याच्यातून जो मिळणारा आनंद असतो तो खूप लाख मोलाचा असतो.
0: अगदीच, तो इतर ठिकाणी नाही मिळू
1: शकत.
0: बरोबर.
1: आपण नैवेद्य करतो तर त्यावेळेस भाज्या आधी निवडून ठेवाव्या लागतात.
0: बरोबर.
1: पूजेच्या साहित्यामध्ये आधी म्हटल्याप्रमाणे वस्त्रमाळा, परत फुलवाती, हळदी कुंकू, परत आपण काही पत्री सुद्धा तोडत असतो, तर ही पत्री सुद्धा आपण स्वतः निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन तोडणं हे सुद्धा म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं आहे. आपण निसर्गाच्या जवळ जाऊ तितकं आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. परत रांगोळ्या काढतो, त्या परत कोणती रांगोळी कधी काढायची हे पण आपल्याला ठरवणं
0: आहे. अगदीच, म्हणजे कलागुणांना सुद्धा वाव आहे याच्यात. बरोबर.
1: कोणती कधी काढायची, कशी काढायची, परत लाईटच्या माळा वगैरे काय होतं, ऐन वेळेस ह्या वस्तू सापडत नाही.
0: बरोबर.
1: मग त्यावेळेस ह्या वस्तू आपल्याला आधीच त्या एका ठिकाणी ठेवाव्या की जिथं त्या पटकन घेतल्या की सापडतील.
0: अच्छा, म्हणजे साधारण एक 8 दिवस
1: आधी. परत आपली काही चांदीची भांडी म्हणा, समया, पितळ्याच्या अशा जे स्वच्छ करून ठेवणं.
0: बरोबर.
1: हे काम पण आहे. परत लागणाऱ्या पुडी मसाले ते करणं, आणि काही भाजायचे पदार्थ असतील, रवा वगैरे हे भाजून ठेवावं लागतं, शेंगदाणे भाजणं, रवा भाजणं,
0: दाण्यांचं कूट वगैरे,
1: ते करावं लागतं. परत आपल्याला महालक्ष्म्याला कोणत्या साड्या नेसवायच्या, त्याच्यावरचे ब्लाऊज वगैरे ते व्यवस्थित दागिने
0: ते सगळे नीटनेटके
1: आहेत का. आता गणपतीच्या वेळेस आपण काही काही चांदीचे दागिने पण काही काही जणांकडे
0: असतात,
1: तर ते स्वच्छ करून घेणं.
0: बरोबर.
1: म्हणजे ह्या गोष्टी खूप बारीक सारीक गोष्टींच नियोजन करावं लागतं आपल्याला. ते पण महत्वाचं आहे.
0: म्हणजे आधी वेळ त्याच्यातून वाचत
1: असेल असं आहे. त्याच्यामध्ये काम तर खूप आहेत पण आपल्या लक्षात राहत नाही काही काही वेळेस.
0: बरोबर. खरंच
1: डोक्यामध्ये असंख्य विचार असतात, हे काम करायचं का ते
0: करायचं. आणि मला तर असं वाटतं की जेव्हा असे मोठे उत्सव येतात, म्हणजे गौरी असतील किंवा गणपती आणि नवरात्र वगैरे, त्यावेळेस त्या बैला ते एक विशेष टेन्शन येतं त्यातल्या त्यात नोकरदार स्त्रियांना. कारण आता हल्ली कसं की संयुक्त कुटुंब पद्धती राहिली नाही, त्याच्यामुळे त्या एकटीला हे सगळं करायचं असतं. त्याच्यामुळे मग ते त्या विचारात त्या बऱ्याचशा गोष्टी विसरल्या जातात.
1: तर मग ह्याच्यासाठी मला काय वाटतं की आपण ते लिहून ठेवावं.
0: बर.
1: एक वही करावी. मी केली होती.
0: अच्छा.
1: आणि मी सगळं लिहून ठेवलंय.
0: बर.
1: की आपलं आपण नैवेद्यासाठी काय करायचं, कोणत्या भाज्या करायच्या, आणि महालक्ष्म्याच्या आधी कोणती तयारी करायची.
0: बर.
1: हे सगळं. परत आपण जे दोरे घेतो
0: पोवते,
1: तर ते पोवते किती पदरी घ्यायचे.
0: बर.
1: काही काही दिवसांनी हे आठवत नाही आपल्याला.
0: खरंच खरं.
1: हे किती पदरी घ्यायचे,
0: अगदी
1: म्हणजे ज्योतीच्या किती पदरी घ्यायच्या, लक्ष्म्यांचे किती पदरी घ्यायचे, मुलांचे.
0: बापरे. खूपच, खरंच खूप छान बारकाव आहे तुमचा.
1: तर ते सगळं टिपून ठेवलं, हे इतक्या पदरी, हे इतक्या पदरी. परत त्याला किती गाठी मारायच्या.
0: बर.
1: फुलवाती किती घ्यायच्या, असं सगळं. बरं, वस्त्रमाळा कशा लागतील, कोण एका दिवशी किती लागतील, दुसऱ्या दिवशी. आपल्या घरात काय आहे तर ते आपण लिहून ठेवायचं.
0: खूप छान टिप देत आहेत तुम्ही.
1: तर मला हा माझ्या लक्षात नाही, मला हा प्रॉब्लेम येतो, तर मी लिहून ठेवते सगळ्या गोष्टी लिहून ठेवते. आणि त्यामुळे मग आणि जर काही आठवलं नाही, इव्हन आता स्वयंपाक केला, एखादा पदार्थ विसरतो,
0: अगदीच,
1: मग त्यावेळेस ती वही घेऊन बसायचं, हे पदार्थ झाले का.
0: अच्छा.
1: मग ते बरोबर एखादं राहिलं की ते लक्षात येतं.
0: बरोबर. खरंच खरंच.
1: मी करते हे म्हणजे मला,
0: कारण महानैवेद्यामध्ये खूप जास्त स्वयंपाक आणि त्या खूप भाज्या वगैरे असतात, 16 भाज्या असं वगैरे,
1: पंचपक्वान्न, परत चटण्या, कोशिंबिरी, पापड, तळणामध्ये परत वडे भजे.
0: अगदीच. खूप छान तुम्ही माहिती देतात. आता मला इथे एक प्रश्न ताबडतोब तुम्हाला विचारावा असं वाटतोय, या एवढ्या 16 भाज्या किंवा या इतक्या साऱ्या चटण्या वगैरे हे तुम्ही करता का काहीतरी कॉम्प्रोमाइज त्याच्यात तुम्ही केलंय, म्हणजे तसं आम्हाला काहीतरी सांगा.
1: आम्ही असं काय करतो की आम्ही वेगळ्या वेगळ्या अशा भाज्या करत नाही.
0: बर.
1: म्हणजे आता आमच्याकडे कसं आहे, आम्ही 3 भाज्या करतो. एक पातळ भाजीच्या स्वरूपात असते, एक फोडी भाजीच्या स्वरूपात असते, आणि एक अशी भरडा. तर या सगळ्या 16 भाज्या या 3 भाज्यांमध्ये विभागायच्या.

0: अच्छा असं करतो
1: बर बर बर
0: आणि कारलं वगैरे असतात मग ते आम्ही ते पंचामृतात टाकतो
1: अगदी
0: आणि पडवळ ते
1: कळीमध्ये
0: म्हणजे असं करून 16 भाज्या आम्ही करतो
1: अच्छा करत म्हणजे त्यांचा समावेश करता पण त्या सगळ्या अन्नामध्ये करता म्हणजे चटण्या भाज्यांमध्ये करता तुम्ही समावेश बर
0: आणि मग ते नैवेद्य वगैरे म्हणजे खूपच त्या दिवशी छान वाटतं नैवेद्य करायलाही खूप हौस वाटते सगळं आहे पण काही काही वेळेस का माझ्या गडबडीत आपलं स्वतःच खाणं
1: राहतं
0: पण मला काय वाटतं की तेवढ्यातल्या तेवढ्याच वेळ काढून आपणही स्वतः काही खाल्लं पाहिजे
1: बरोबर
0: कारण की कसं आहे आपण उपाशी पोटी नैवेद्य केला तिला तर त्या देवीला जाईल का लेखन जरा उपाशी असेल तर ती कशी खाईल
1: खरंच खरं
0: त्यामुळं मला असं वाटतं की सणवार तुम्ही साजरे करा सगळं छान करा सगळं करा पण आपल्या आरोग्याची काळजी घ्या खाऊन पिऊन करा आनंदात करा जेवढं होतं तेवढं करा
1: तर इथं मला तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्याकडे जो महानैवेद्य महालक्ष्मीला वाढतात मग बऱ्याच ठिकाणी असं असतं की ते दुसऱ्या दिवशीच ते खायचे ते त्यांचं ते नैवेद्य पण मग बिन होईल काय होतं की त्या रात्रीतून ते पदार्थ विटतात एकतर तो वातावरणाचा परिणाम असतो ऊन प्रचंड असतं त्या काळात मध्येच पाऊस वगैरे अशा परिस्थितीत ते विटतात मग ते विटलेलं अन्न खाणं कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं
0: तसं पाहिलं तर हे म्हणजे ज्या त्या वेळेस हे नैवेद्य घ्यायला
1: म्हणजे
0: एखादी पोळी म्हणा जे टिकेल असं तुम्ही देवी समोर काढून ठेवा टाकलं आणि बाकीचं नैवेद्य तुम्ही खायला घ्या कारण तो प्रसाद म्हणूनच आहे पण काही काही वेळेस काय होतं की हे परंपरा चालत आलेली असते आणि मग ती मोडायला नको वाटतं हे गृहिणींचं ते एक खूप आहे की पगडा असतो
1: मनावर
0: पगडा असतो आणि त्यामुळे ते म्हणजे त्यांना जड जातं पण मी म्हणजे अशा वेळेस थोडं कुठंतरी आपल्यापासून सुरुवात करावी बदलायला आणि करावं हे आणि जर समजा नाहीच करायचं तर दुसऱ्या दिवशी काय होतं जे जे पदार्थ थोडे असे खराब झाले आहेत त्याला फक्त असं बोट वगैरे लावून मग ते आपण एका त्याचं खत वगैरे असं कारण की केळीच्या पानावर वगैरे नैवेद्य वाढतो तर मग ते असं खत वगैरे असं झाडांमध्ये वगैरे घालून जे चांगले पदार्थ चांगले राहिलेत ते खावेत आणि जे खराब झालेत ते आपण असं व्यवस्थित झाडांमध्ये वगैरे पाण्यात घालून ते पाणी वगैरे झाडांना घालून आपण ते करू शकतो
1: विसर्जन आणि याची दुखरी बाजू काय आहे ना ताई की असे विटलेले वगैरे पदार्थ ती गृहिणीच खाते म्हणजे त्या घरातली ती लक्ष्मीच खाते तिच्याकडून असं होत नाही की ती पुरुषांना वाढेल किंवा पुरुष ते खात नाहीत तसे पदार्थ तर मग ते शेवटी त्या गृहिणीवरच येतं ना मग त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी आता म्हणजे वेळेनुसार काही गोष्टींमध्ये बदल करणं गरजेचं आहे
0: आणि हे पण सांगायचं की गृहिणींची काळजी गृहिणीने स्वतः तर घेतलीच पाहिजे पण त्यावर तिच्या घरातल्या लोकांनी सुद्धा तिची काळजी घेतली पाहिजे
1: अगदीच आता तरी तुम्ही काळजी ह्या विषयावर आलात हळूच म्हणून सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्या कुटुंबांमध्ये असतो अशा सणावाराच्या वेळेला की त्या महिलेची पाळी तिला सगळ्यात मोठा प्रश्न तो असतो की तिची जर मासिक पाळी आहे तर मग अशा वेळेला बऱ्याचदा अगदी सर्रास महिला पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेतात
0: तर
1: तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत या बाबतीत हे कितपत योग्य आहे असं
0: कसं आहे पाळी लांबवण्याच्या गोळ्या शक्यतो घेऊ नयेत असं मला वाटतं जर एका घरामध्ये दोघी तिघी जर महिला असतील म्हणजे सासू दोघी सुना वगैरे तर मग काही प्रॉब्लेम येत नाही घेऊ नयेत कारण की बाकीच्या करू शकतात पण ज्यावेळेस एकच व्यक्ती महिला आहे करणारी तर अशा वेळेस एक पर्यायी व्यवस्था किंवा काही एखादी बाई वगैरे सांगून बघावी की ती करू शकते का असं अशी व्यवस्था करा आणि शक्यतो घेऊ नये अगदी जे छोटे मोठे सण समारंभ असतात ते नंतरही आपण साजरे करू शकतो पण अगदीच काही मोठे सण असतात अशा वेळेस ते घ्यावं लागतं म्हणजे तर ते जरी समजा आपण घेतलं गोळ्या घेतल्या तरी ते व्यवस्थित डॉक्टरांना विचारून असं दाखवून तब्येत वगैरे दाखवून ह्या गोळ्या घ्यायला पाहिजे आणि परत आपण काही काही वेळेस काय करतो की कुणी सांगितलेली गोळी परत काही मेडिकल मध्ये जाऊन गोळी
1: आपण
0: तर हे घेऊ नये कारण की त्या गोळ्यांचा सुद्धा त्रास होतो आणि मग ती स्त्री जर तो त्रास सहन करून सण करत असेल तर त्याला म्हणजे काही हे नाही
1: खरंच खरंच
0: त्यामुळे तिचं आरोग्य पहिल्यांदा तिचं आरोग्य महत्वाचं आहे ती पण ग्रहलक्ष्मी आहे
1: बरोबर
0: त्यामुळे तिची पहिल्यांदा काळजी घेणं महत्वाचं आहे आणि घरातल्या सगळ्यांनी तिची काळजी घ्यावी स्वतः महिलेनं सुद्धा आपलं एवढा सुंदर आपल्याला जन्म दिलाय परमेश्वरानं तर तो जगला पाहिजे

0: आपण आपलं आयुष्य स्वतः असं भरभरून जगलं पाहिजे.
1: खरंच आता तरी मला तुमच्या याच बोलण्यावर पुढे प्रश्न असा पडतोय की तुम्ही म्हणतात की भरभरून जगलं पाहिजे. आता ह्या सणासुदीच्या काळात तिची परिस्थिती अशी होते की तिला अगदी हळदी कुंकवाच्या वेळेस म्हणजे साडी बदलायला सुद्धा वेळ भेटत नाही किंवा ती तिच्या आहे तशाच अवतारात अगदी असते. तर मग तिनं स्वतःला कसं मेंटेन ठेवावं अशा वेळेस?
0: आतापासूनच तयारी करावी की आपल्याला महालक्ष्मी आणायच्या दिवशी कोणती साडी नेसायची.
1: अच्छा,
0: हळदी कुंकाला कोणती साडी
1: नेसायची
0: ती व्यवस्थित तिचा ब्लाऊज व्यवस्थित सगळं करून एका बाजूला ठेवून द्या.
1: अगदी, म्हणजे पटकन सापडेल असं.
0: पटकन सापडेल असं. आपण सुद्धा आपल्या आवडीनिवडी जपल्या पाहिजे.
1: बरोबर,
0: आपला व्यायाम रेग्युलर केला पाहिजे.
1: अच्छा,
0: म्हणजे फिरणं म्हणा, साधं फिरावं, बाकी दुसरे तुम्हाला काही नाही जमले, सातत्य ठेवावं, आवडीनिवडी जपाव्यात आणि आपल्या मैत्रिणी आपले सगळे छंद हे सुद्धा आपण जोपासले आणि त्या सणावारामध्ये सुद्धा आपले कोणते छंद त्या अनुषंगाने येतील
1: खरंच
0: ते पण आपण पूर्ण. आता रांगोळीचा छंद आहे, आपण करून घेऊ शकतो. सजावट, साड्या नेसवणं, लक्ष्मीला साड्या नेसवणं, म्हणजे हे असं आनंदाने आपण ते एन्जॉय करून सण करावे. स्वतः आपण त्याचा उपभोग घ्यावा
1: सणाचा
0: आणि ते करावेत. म्हणजे एक पॉडकास्ट ऐकलं तर त्याच्यामध्ये गणपती सांगतात की मला काय काय लागतं. तर ते म्हणतात की मला हे आवडतं, पंचखाद्य, ऊस, खोबरं, गुळ खोबरं आपण म्हणतो ते, डाळिंब, चणे भिजवलेले, म्हणजे हरभऱ्याची डाळ भिजवून वगैरे त्याच्यापासून काही पदार्थ गोड तिखट असे, परत लाह्या, साखर, तूप, खीर आणि सर्व प्रकारची फळे. जर समजा आपल्याला काही करणं झालं नाही तर तुम्ही मला फळ जरी दिलं तरी आणि मोदक सगळ्या प्रकारचे असं मला तुम्ही द्या असं गणपती स्वतः सांगतात. मग मी हे लिहून ठेवलं
1: बर आणि 10 दिवस रोज एक नैवेद्य अशा पद्धतीने
0: म्हणलं आपण ह्याच्यामध्ये करू शकतो आणि साधे साधे पदार्थ म्हणजे खूप अवघड नाही.
1: अगदीच अगदीच खरंच, म्हणजे अगदी सहज सोप्या ह्या गोष्टी आहेत.
0: सोप्या आहेत
1: खरंच,
0: अगदीच खूप ताण देऊन करायचे काय आणि कोणताही देव म्हणत नाही की माझच म्हणजे आहे का. सगळं तुम्ही जन्माला जसं होईल तसं तुम्ही पण सश्रद्ध करा.
1: अगदीच अगदी समर्पित भावनेने करा. तरी तुम्ही अतिशय छान, म्हणजे अगदी त्या महोत्सवात आपण आहोत असं मला जाणवतंय तुमच्याशी गप्पा मारताना. म्हणजे कुठेतरी गणेशोत्सवातच मी आहे असं मला वाटतंय. तर मग एक प्रश्न इथं उरतो ताई की साधारण गणेशोत्सवाच्या आधी आपल्याकडे हरतालिका, ऋषी पंचमी असे उपवासाचे ज्याच्यात महत्व आहे असे सण येतात. तर मग हा उपवास आणि इतर ही पुढची कामं तर हा कसा मेळ बसवा बाबा एखाद्या गृहिणीनं?
0: हो ना, तेच म्हणलं. उपवास म्हणजे कसं आहे, उपवास हा काय आहे तर उप आणि वास, म्हणजे त्याचा संबंध काय आहे की देवाच्या जवळ तुम्ही जेवढे जेवढे परमेश्वराजवळ वास करता त्याला असा उपवास आहे.
1: बरोबर,
0: म्हणजे तर खाऊन पिऊन उपवास करा कारण की रिकाम्या पोटी उपवास होत नाही. ते परमेश्वराचं चिंतन त्याच्याकडे पण लक्ष नाही लागत.
1: बरोबर,
0: जर पोटात कावळे ओरडत असतील तर कुठलं परमेश्वराचं नाव येतं?
1: अगदीच, म्हणजे आधी पोटोबान आधी चुकीचं नाहीये.
0: त्यामुळे कुठलेही सण खाऊन पिऊन साजरे करा. आणि आपल्या पुराण काळामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, पौराणिक ग्रंथांमध्ये म्हटलेलं आहे की ज्या घरातली स्त्री ही हासरी असते त्या घरात मध्ये वैभव नांदतं.
1: बरोबर, नक्कीच खूप छान ताई तुम्ही टिप्स आम्हाला दिल्यात आणि तुम्ही जे सांगितलं की काही काळानुरूप काही गोष्टी शिथिल करणं गरजेचं आहे, त्याच्यात आपण थोडंसं तारतम्य वापरून सुधारणा करणं गरजेचं आहे जेणेकरून आगामी जी पिढी आहे जे आपण सतत ओरडत असतो की पिढीचं लक्ष नाहीये, तर अशा प्रकारे जर थोडासा बदल करून आपण सण समारंभ साजरे केले तर नक्कीच तरुण पिढी सुद्धा त्यात खूप आनंदाने सामील होईल आणि या सगळ्यामुळे जी संस्कृती आहे आपली ती ह्या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत अगदी सहजगत्या आपल्याला पोहोचवता येईल.
0: हा संसार जो आहे तो जगन्नाथाचा रथ आहे,
1: खरं
0: सगळ्यांनी मिळून हातला
1: ओढला पाहिजे. अगदी अगदी. वंदनाताई, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओ मध्ये आलात आणि आमच्या सगळ्या मैत्रिणींना इतक्या छान टिप्स दिल्यात, खूप धन्यवाद.
0: धन्यवाद ताई, मला सुद्धा इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप खूप आभार. धन्यवाद
1: धन्यवाद.

गणेशोत्सव आणि गृहिणींचं वेळेचं नियोजन याविषयी वंदना अनंत उमरजकर यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकलीत आणि

श्रोते आपण महिला विश्व हा कार्यक्रम ऐकलात. निवेदन होतं अपर्णा खोपटीकर यांचं, तर सादरकर्ते होते योगीराज बच्चे. महिला विश्व हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. श्रोते प्रसारित होत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोता नमस्कार. आजच्या गाताराय मी राजिली या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात दर्द. या चित्रपटातील गीतरचना रचना आहे आनंद बक्षी यांची, तर संगीत आहे लक्ष्मीकांत पेरळे यांचं. चित्रपट कर्ज.

श्रीदेव गाताराय मिराजली या कार्यक्रमात आपण ऐकतात हिरो या चित्रपटातील लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत निषात मनहर अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची गीतरचना

श्रीदेव गाताराय मिरादिल या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात हमको दीवाना कर गए या चित्रपटातील गीतरचना अलका याग्निक आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

क्षेत्रातच आपण एक होता विदूषक या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायली, नादो मानोर यांची गीतरचना आपण ऐकलीत, संगीत निर्माता आनंद मोडक यांचं.

0: केंद्र सकाळचे ठीक 11:45 झाले आहेत. श्रोता प्रसारित होत मिश्र सायन्सचा कार्यक्रम पंततपूर्वी जाहिरात संदेश.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला.
3: UPI पेमेंट रिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
0: श्रोता मिश्र सायन्सच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची भक्तिगीत रचना. या अभंगासाठी संगीत नियोजन आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र FM 102.9 MHz वर ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र बीड आकाशवाणी केंद्र।
1: श्रद्धा मिश्रा यांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात श्रीधर फडके यांच्या स्वरात कविवर्य कुसुमाग्रज यांची गीतरचना, संगीत नियोजन आहे यशवंत देव यांचं।

श्रोतेमात्र आपण श्रीधर फडके यांच्या स्वरात कविवर्य कुसुमाग्रज यांची नाट्यगीत रचना आपण ऐकली. संगीत निर्माण होतं यशवंत देव यांचं. या सुगम गीताबरोबरच आजचा मिश्रसंहिता कार्यक्रम संपला. मिश्रसंहिता कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते दुपारचे ठीक 12 वाजता आहेत. सहक्षित करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. मैत्रिणींनो, स्वामी विवेकानंद म्हणतात, तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वतःला दुर्बल समजलात तर दुर्बल बनाल आणि सामर्थ्यवान समजलात तर सामर्थ्यशाली बनाल. परदेशात भारतीय संस्कृतीचा प्रसार करणारे स्वामी विवेकानंद हे साहित्य, तत्वज्ञान आणि इतिहासाचे प्रकांड विद्वान होते. त्यांनी तरुण वर्गाला एक नवीन मार्ग दिला. त्यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो शहरात भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत भाषण केलं होतं. त्यांचं हे भाषण जगातील सर्वात प्रसिद्ध भाषणांपैकी एक मानलं जातं. या भाषणानं जगाला नवी दिशा आणि भारताला नवी ओळख दिली. अमेरिकेत माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो अशी भाषणाची सुरुवात करताच उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. स्वामीजींनी आपल्या भाषणातून सहिष्णुता, बंधुता आणि सर्वसमावेशकतेचा संदेश दिला.

0: मैत्रिणींनो ऐकूया हलकं फुलकं ही कौटुंबिक श्रुतिका. आज या श्रुतिकेचा भाग 17 आपण ऐकणार आहोत. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर यांचं, सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि मधुमिता नामदे यांचा.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सणवार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलकं फुलकं.
2: हलकं फुलकं, हलकं फुलकं.
0: अगं रश्मी.
2: हा आई,
0: गौरी गणपतीसाठी या एवढ्या वाती फुलवाती पुरतील का ग? बघ बरं एकदा. आणि वस्त्रमाळा पण तयार आहेत बरं का?
2: हा पुरे झाल्या ना, बरेच झाल्यात की.
0: बरं मग मला एक डबा दे, मी त्यात भरून ठेवते सगळ्या वाती.
2: आणि वस्त्रमाळीला पण डबा लागेल ना?
0: हो हो.
2: हा हे घ्या.
0: बरं हे डबे ठेवून दे. आणि अगं पण तुझे ते बाकीचे डबे झाले का घासून?
2: झाले झाले झाले.
0: हे बघ, काही राहिलं असेल ना तर मला सांगा. आता कसं माझं काम झालं.

0: तुला मदत करू शकते.
1: नाही नाही झालंय आता होतच आले, दोनच डबे राहिलेत माझे.
0: बर आणि हे काय, हा राहुल कामात तुला मदत करणार होता ना,
1: मग काय
0: मोबाईल घेऊन बसलाय नुसता तो.
1: अगो बाई
0: आज जर सुहास असला असता इथे मदतीला तर आज हा राहुल असा बसला असता का बरं मोबाईल घेऊन.
1: हो ना,
0: पटापट काम झाले असते सगळे.
1: मग
0: मग
1: अरे हो राहुल जरा ते टेबल तिकडे सरकव आणि खिडकी पण साफ कर.
2: आई मी एकटाच आहे का घरात काम करणारा कर्मचारी?
0: मोबाईल घेऊन बसलेला कर्मचारी आहे बरं का.
1: तू कर्मचारी नाही, तू घरातला सदस्य आहेस.
2: मग सदस्यांना एवढी काम करायला लावतात का?
1: हो, विशेषतः वर्षभर काहीही काम न करणाऱ्या सदस्याला आवर्जून काम सांगतात.
0: अगं आई त्याला जास्त काम देऊ नकोस.
2: वा, आज सूर्य पश्चिमेला उगवला वाटत, माझी बहिणाबाई माझ्या बाजूने आहे वाटत.
0: हो, कारण जास्त काम केलं तर याची तब्येत बिघडेल.
2: मला वाटलं काळजी करतीस की टॉम ना मारतीये.
0: दोन्ही, गणपती बाप्पा येत आहेत ना, घरात प्रेमही पाहिजे आणि विनोदही.
3: अगं रश्मी एवढा गोंधळ कसला चाललाय?
1: हे पोरांचं ना घरात काम, स्वच्छता साफसफाई काढली की असंच चालू असतं यांचं.
2: आजी अगं पण मी करतोय ना.
1: कुठं?
2: मनाने ग.
1: मनाने काम करतोय घ्या.
3: अरे देवा, हा नवीन प्रकार कोणता रे राहुल?
0: आजी याचं सगळं काम मनातच होत असत.
1: हो, आणि प्रत्यक्ष काम बाकीच्यांना करावं लागतं.
2: आपण तस नाही काही, मी करतोय ना.
3: हा अरे बाप्पा येणार आहेत, घर स्वच्छ ठेवायचे, मन स्वच्छ ठेवायचे आणि वातावरण कसं आनंदी ठेवायचे.
2: मग आजी मी तेच म्हणतोय, मन स्वच्छ आहे पण खोली साफ करणं थोडं कठीण आहे ना.
3: म्हणूनच तुझी खोली बघितली की वाटतं गणपती बाप्पांपूर्वी एखादा आपत्ती व्यवस्थापन विभाग बोलवावा.
0: दादुडी आई फुलांची माळ सरळ धर जरा.
2: धरली की ग मी.
0: सरळ धर म्हणलंय.
2: मला तरी वाटतं माझ्या मते सरळच आहे बर काही.
0: तुझ्या मते पृथ्वीही चौकोनी असेल मग.
2: अगं पण तू सजावट करतीस की विज्ञान परिषद भरवली आहे.
1: अरे अरे भांडू नका रे दोघांनी, गणपती बाप्पा येणार आहेत ना.
2: आई हीच तर दरवर्षीची परंपरा आहे ना.
1: कोणती परंपरा?
0: हे बघ, गणपती बसवण्यापूर्वी आम्ही दोघं दोन वेळा भांडतो आणि मग प्रसाद खाताना मित्र होतो.
3: म्हणजे काय तुमचे भांडणे बाप्पाच्या तयारीचा भाग झालाय की काय? मग
0: आजी यावेळी सजावट कशी करायची ग?
3: साधी आणि सुंदर सजावट करा बघ. जास्त खर्च करण्यापेक्षा ना प्रेमानं केलेली सजावट महत्वाची, कारण काय बाप्पा भक्तीचा भुकेला आहे रे.
2: मग माझं काय, मी प्रेमाने सजावट करतो.
0: म्हणजे दादुड्या?
2: अगं म्हणजे तू काम कर, मी बाजूला उभा राहून म्हणेन ना वा काय छान
0: वाटलंच. आई याला बाहेर काढा बर.
1: नाही नाही याला काम द्या.
2: मी तेच म्हटलं ना.
3: हो हो राहुल ते तू ते फुलं लाव बरं जरा.
2: फुलं? आजी अगं मी कलात्मक माणूस आहे.
3: मग दाखव की जरा तुझी कला राहुल.
2: अगं म्हणजे कलात्मक म्हणजे माझी कला जी आहे ना ती व्यवस्थापनाची आहे ग.
1: कसलं व्यवस्थापन बाबा? आता
2: काम कोणाला द्यायचं आणि आपण कुठे बसायचं याच व्यवस्थापन.
1: छान छान. बरं मी काय म्हणते आई, मी ना बाजारात जाते, काही राहिलंय का आणायचंय काही?
3: अगं रश्मी
1: हा,
3: दुर्वा फुलं नारळ फळं आणि मोदकासाठी सामान घ्यायचं लक्षात आहे ना.
1: हो हो.
2: आणि ते बाप्पासाठी चिप्स नाही का?
1: बाप्पासाठी चिप्स?
2: हा, गणपती बाप्पाच्या तयारीला ऊर्जा लागते ना.
1: बरं मग
0: तुला कसली ऊर्जा लागते रे दादुड्या, तू काही कामच करत नाही.
2: आता किती ऊर्जा लागते, मी तर बोलतोय ना, बोलण्यासाठी ऊर्जा
1: लागते नाही का ऊर्जा.
3: अरे बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी घे.
2: हो आजी, बाप्पांसाठी ना मोदकच बनू बघ.
1: हा
0: आणि स्वतःसाठी?
2: मग काय बाप्पांसाठी जे आहे तेच आपलं मोदक.
1: दोन्ही एकदाच.
2: बरोबर आहे ना, दोन्हीसाठी एकच, कारण प्रसाद वाया कशाला घालवायचा ना.
1: अच्छा म्हणून का. बर आता मी जाऊन येते. हा ए चला मी सामान घेऊन आले, मोदकाचं सारण तयार करायला मदत करा बरं जरा.
2: बर बघू मी जरा चव पाहू का.
1: आपल्याला नैवेद्य दाखवायचंय, लगेच काय चव पाहतोस?
2: चव
1: करणारेस का?
2: मदत करायचं म्हटली तू.
1: हा मग मदत करणार का खाणार?
2: आता चव तपासणं ही पण एक मोठी जबाबदारीच आहे की.
0: आई याला सारणापासून जरा लांबच ठेव बर का.
2: अगं पण गुणवत्ता नियंत्रण

0: माझ्याकडे आहे ना.
1: ओ नियंत्रक, गुणवत्तेची तपासणी नंतर करा, आधी मोदक करायला घ्या.
2: पूर्वी ना आम्ही सगळं एकत्र बसून मोदक करायचो बरं का.
3: आजी, तुझ्या हातचे मोदक तर अगदी सुंदर असतात ग.
0: हो हो आजी, आणि माझ्या हातचे ग.
2: तू आधी करून ते दाखव ना मोदक.
0: तुम्हाला काय वाटलं मी केलं नाही हे बघा की.
2: हो
3: हा मोदक आहे की एखादा छोटा डोंगर दादुड्या.
0: अग ही तसं नाही ग रिया, तू डोंगर म्हणली हे बरोबर नाही बर का. अग ही आधुनिक डिझाईन आहे मोदकाची.
2: आधुनिक डिधुनिक काही नाही.
0: बर मग ठीक आहे, छोटा तर छोटा डोंगर माझ्यासाठी ठेवतो मी हा. नाही ग तसं नाही, मी माझ्यावर प्रयोग करतोय ना.
2: ए रश्मी, ह्याला मोदकांपासून जरा लांब ठेव बरं.
3: नाही नाही ठेवाच लागणार आहे त्याला लांब,
2: नाहीतर हा हे सगळे मोदक बिघडवेल आणि स्वतःसाठी मोदकाचा डोंगर तयार करून ठेवेल.
3: मग काय तर.
2: तुम्हाला माहितीये का, आमच्या लहानपणी ना गणपतीची तयारी काही दिवस आधीपासून सुरू व्हायची बरं का. घर मोठं नसलं तरी उत्साह मोठा असायचा आमचा. कोणी मखर तयार करायचं, कोणी फुलं आणायचं, कोणी रांगोळी काढायचं, आणि घरातल्या लहान मुलांना वाटायचं की गणपती बाप्पा फक्त आपल्याच घरी येतात की काय.
3: आजी आता पण तसंच वाटतं की नाही रे दादू रे.
0: मला तर वाटतं बाप्पा आधी आपल्या घरात येतात, कारण मोदक इथेच जास्त आहेत ना.
2: राहुल, तुला प्रत्येक गोष्ट खाण्यावरच आणायची आहे का.
0: अगं तसं नाही गाई, पण गणेश असतं म्हटलं तर मोदक हा भावनेचा विषय आहे ना.
2: बरोबर, तुझ्या भावनेचा नाही का. अरे राहुल, भावना महत्वाचीच, पण फक्त एकट्याचीच नाही बर का. सगळ्यांच्या भावना जपण्यासाठीच तर असतात हे सणवार. अरे प्रत्येक काम कसं आनंदानं करायचं, मोठं असो किंवा छोट. घरातील प्रत्येकानं हातभार लावला ना की उत्सव कसा अगदी सुंदर होतो बघ.
0: म्हणजे मी पण काम केलं पाहिजे.
2: अरे आपण गंभीर झालाय राहुल.
0: मग बरोबर आहे, बाप्पांनी मला याच्यासाठी थोडी शक्ती द्यावी.
2: हो झाडू घे हातात, शक्ती येईल आपोआप. चला, मस्त छान साफसफाई झालेली आहे आणि किती छान प्रसन्न वाटतंय ना घरात.
0: हो
2: स्वच्छ झाले की नाही आता. म्हणून
0: छान सजावट झालीये, मोदकही तयार आहेत आणि छान फुलांचा सुगंधही दरवळतोय ना.
3: आई आता सगळं झालंय ना.
2: हो झालंय सगळं. मखर एकदा बघा रे कसं वाटतंय, चांगलं व्यवस्थित वाटतंय ना.
0: हो हो छान बनवलंय.
2: म्हणजे कसं आहे, 10-12 यावेळेस 12 दिवस गणपती आहेत.
0: हो
2: 12 दिवस गणपती बाप्पा घरात राहणार आहेत, तर कसं प्रसन्न वाटलं पाहिजे की
0: नाही. आणि त्याला प्रसाद पण तसं पाहिजे ना.
2: मग मोदकाचे वेगवेगळे प्रकार पण आपल्याला करावे लागतील नाही का.
0: हो मी तयार आहे याच गुणवत्ता नियंत्रण बघायला.
2: बिलकुल बिलकुल. अरे ती गुणवत्ता तिथे बाजूला, आधी दुर्वा आहेत का नाही ते बघ.
0: तिथं
2: अहो दुर्वा आणल्यात ना आई मी मग अशी सामानात. फुलं पण आहेत
0: आणि मोदक आहेत का. ते तर महत्वाचे आहेत.
2: तेच महत्वाचे तर आहेत रे, त्याच्याशिवाय कसा गणपती बाप्पा साजरा होईल.
3: थांबा, मोदक किती आहेत. मी 21 मोदक ठेवले होते ग.
2: 21 मोदक ठेवले होतेस ना, पण आता किती आहेत.
3: अरे आता तर 18 मोदक आई.
2: हो पण दादूड्या.
0: नाही नाही मी नाही खाल्ले.
3: मग 3 मोदक कुठे गेले सांग.
0: अग आधीच मोदक एवढे चांगले असतील म्हणून बाप्पांनी आधीच प्रसाद स्वीकारला
2: असतील. हो प्रसाद बाप्पा अजून आलेले नाहीयेत तर ते प्रसाद कसा स्वीकारतील.
0: आता मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून आलो ना.
2: उंदीर बाबा आहेस का तू.
0: मी तसं नाही, पण अग मी नाही खाल्ले.
2: ए आता खाल्लं ठीक आहे, पण मी आता नवीन मोदक करणार आहे पुन्हा बाप्पासाठी, ते मात्र खायचे नाहीत.
0: अरे वा
2: मग हे खाऊ का आम्ही सगळे. आता काय करणार, खा
3: आता. तू कधी खायचं बरं का दादूड्या. मी जास्त खाणार आहे.
0: मी 11 खातो.
3: नाही मी 13 खाणार, तू 5 खाणार.
2: अरे देवा झालं यांचं याच्यावर ना.
0: आई तू काय कर तिकडे, 6 वाढव.
3: नाही ग आई याला कमी द्यायचं, याने 3 खाल्ली.
0: बरं
2: एक काम करा, दोघही खाऊ नका, रश्मी आपणच खाऊ.
3: हो आम्ही पण चव बघायला हवी नाही का. एक एक खा ना तुम्ही, आम्ही बाकीचे खातो.
2: आता कसं एखादा सण असल्यासारखं वाटते बघ बरं. म्हणजे वर्षभर आपण प्रत्येक जणच आपापल्या कामात व्यस्त असतो. कोणी ऑफिसमध्ये असतं, कोणी अभ्यासात असतं, कोणी घरातल्या जबाबदाऱ्यांमध्ये. पण असे सण आले ना की सगळे पुन्हा एकत्र येतो.
3: हो आई आणि भांड

0: पळतोय आणि हसतोय
1: आणि कामापासून पळतोय.
2: हो ते तर तू वर्षभरच करतोस. अरे उत्सव म्हणजे फक्त सजावट नाही, फक्त नवीन कपडे नाहीत किंवा फक्त गोड पदार्थ देखील नाही. उत्सव म्हणजे एकत्र येणं, घरात हास्य असणं, एकमेकांना मदत करणं आणि मनातला राग विसरणं असतं बरं का.
1: आजी बरोबर म्हणतीयस तू. हा चला बाप्पा येण्यापूर्वी मी बहिणीची माफी मागतो.
0: माफी
1: असावी बहिणाबाई.
0: कशासाठी रे दादुळे, आता काय केलं तू?
1: मी तुला दिवसभर त्रास दिला ना म्हणून.
0: अच्छा तसं का, मग मलाही माफ कर, मी पण दिवसभर तुला काम सांगितले म्हणून.
1: ते उद्या पुन्हा सुरू करूया.
0: नक्की नक्की, उद्यापासून सगळी काम तू कर, मी तुला काम सांगते.
1: बर.
2: मंडळी, गणपती बाप्पांच्या आगमनापूर्वीची ही तयारी कधी धावपळीची असते,
1: कधी थकवणारी असते,
0: कधी भांडणाची असते,
2: पण या सगळ्यांपेक्षा जास्त असते
1: आनंदाची.
0: आजीच्या आठवणी,
1: आईची काळजी,
2: भावा बहिणींची मस्ती आणि संपूर्ण कुटुंबाचं प्रेम, यानेच तर गणेशोत्सव खऱ्या अर्थाने सुंदर होतो, नाही का.
0: चला तर मग
2: या गणेशोत्सवात घर स्वच्छ करूया, त्याचबरोबर मनातले गैरसमजही दूर करूया
1: आणि सर्वात महत्वाचं सजावटही करूया घराची.
2: घराची तर सजावट करूच यात, पण
0: नात्यांचीही करूया.
1: आणि थांबा, मोदकांचा गोडवाही वाढवूया
2: आणि आपल्या बोलण्यातही गोडवा आणूया.
3: गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक. हलक फुलक, हलक फुलक.
4: कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 17 आताच आपण ऐकलात. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि मधुमिता नामदे यांचा. संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार. मैत्रिणींनो, आज आहे आचार्य विनोबा भावे यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 साली रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी झाला. ते भारताचे स्वातंत्र्य सेनानी, समाजसेवक, थोर विचारवंत आणि गांधीवादी नेते म्हणून ओळखले जातात. तसंच ते भारतातील भूदान आणि सर्वोदय चळवळीचे नेते म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी अनेक धार्मिक ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. त्यांचे संपूर्ण आयुष्य ऋषी आणि तपस्वी म्हणून व्यतीत झाले. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये गीताई, मधुकर गीता प्रवचन, ईशाव्यासवृत्ती, स्वराज्य शास्त्र, सर्वोदयी विचार आणि ज्ञानदेव चिंतनिका इत्यादीचा समावेश आहे. विनोबाजींनी प्रायोपवेशनाद्वारे आपला देहत्याग केला. ते म्हणत, हे विज्ञान युग आहे, या विज्ञानाची अध्यात्माशी निरंतर जोड घातली तर मनुष्य जातीचा उद्धार होईल, ही त्यांची शिकवण आजही मार्गदर्शक आहे.

0: स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत। नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो, सध्या समाजात वाढणारे नैराश्य आणि हिंसा यामुळे समाजात असंतोष पसरला आहे। तरुण पिढी व्यसनांकडे तसंच व्यभिचाराकडे ओढली जात आहे। अगदी लहान मुलांपासून ते तरुण, महिला, वयोवृद्ध हे देखील नैराश्यामुळे हिंसक मार्गाकडे वळले जात आहेत। अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर मतभेद झाले तरी आत्महत्येसारखी पावलं उचलली जात आहेत। या सगळ्यावर आळा घालणं सध्याच्या परिस्थितीत गरजेचं आहे। त्यासाठी मनाला, भावनांना, विचारांना आवर घालणं महत्वाचं आहे। आज या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमंत्रित केलं आहे मानसतज्ञ डॉक्टर संदीप सिसोदे यांना। डॉक्टर संदीप सिसोदे हे गेल्या 24 वर्षांपासून मानसतज्ञ म्हणून छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत आहेत। त्यांना महात्मा गांधी व्यसन मुक्ती हा राज्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे। डॉक्टर संदीप सिसोदे, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे।
1: नमस्कार
0: डॉक्टर। आज आपण बोलणार आहोत की समाजात वाढणारी हिंसा आणि नैराश्य याविषयी। तर सगळ्यात पहिले मला हे विचारायचं की आजच्या समाजात हिंसा वाढण्यामागची प्रमुख कारण काय सांगता येतील?
1: आपण जर हिंसा वाढण्यामागची प्रमुख कारण म्हणली तर त्याच्यामध्ये एक आहे ते जैविक कारण, दुसरं मानसशास्त्रीय, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक घटकांचा हा हिंसा वाढवण्यामागच्या कारणांमध्ये समावेश होतो। विशेषतः दीर्घकाळामधचा जर ताण असेल, नियंत्रणाचा अभाव असेल, बालपणी त्यांनी हिंसा बघितली असेल, आईवडिलांची भांडणं बघितलेली असतील, व्यसनाधीनता असेल, असुरक्षित वातावरण असेल, चुकीच्या पद्धतीने सामाजिक आदर्श त्यांनी बघितले असतील, डोळ्यासमोर ठेवले गेले असतील, तर अशा सगळ्याच गोष्टींचं या हिंसा वाढवण्याच्या मागे कारण आहे असं मला वाटतं। मी अजून असं पण बघितलंय की भावनांचे नियमन, भावना व्यवस्थापन ज्या लोकांना व्यवस्थित करता येत नाही, जमत नाही, अशी लोक हिंसेकडे वळत असतात। कारण प्रत्येक समस्येचं किंवा प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे हिंसा नसते आणि कॉन्सिक्वेन्सेस माहिती असतात की हिंसा केल्यानंतर उद्या पुन्हा माझ्याकडे काहीतरी येणार आहे, नवीन प्रश्न येणार आहेत, नवीन समस्या येणार आहे। मी आज हिंसा करतोय म्हणजे ती हिंसा सोडवण्यासाठी करतोय पण ती सुटत नाहीये। त्याच्यामुळे एक दोनदा जर एक अनुभव आला तर दुसरा पण कुठला मार्ग आहे का, मानसतज्ञ त्यांची पण मदत याच्यामध्ये आपल्याला घेता येईल का, सगळ्यात महत्वाचं कुटुंबातली जी मोठी मंडळी आहे यांना आपण ही प्रश्न विचारून सुद्धा याची वेगवेगळी हिंसा कमी होईल किंवा हिंसा होणार नाही याच्यासाठीची घटक आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ शकतो।
0: डॉक्टर, सध्या आपण जे बघतोय की नैराश्य समाजात प्रचंड वाढलेलं दिसतंय, मग दिवसेंदिवस याची वाढ का होत चालली, काय सांगाल त्याबद्दल?
1: नैराश्य म्हणजे फक्त दुःख किंवा निराश वाटणं नसतं तर एक गंभीर प्रकाराची आरोग्याची अवस्था आहे। कारण ही जी व्यक्ती आहे ही दीर्घकाळाचा ताण, सामाजिक एकाकीपणा, झोपेचा अभाव, आर्थिक समस्या, नातेवाईकांमधील अडचणी, वेगवेगळे त्याला ऍक्सिडेंट झालेले, म्हणजे कोणी बोललेलं काय किंवा काही घटना झालेल्या, आणि असा समज असतो की सतत मला अपयश येत आहे। आणि या अपयशामध्ये सुद्धा होतं असं की सिरोटोनिन आणि डोपामाइन यासारखे जे संप्रेरक आहेत हे केमिकल आहेत, हे न्यूरो ट्रान्समिटर जे आहे हे मूळ झोप प्रमुख भूमिका बजावतात। आणि याच्यामध्ये जर इम्बॅलन्स झाला तर बाहेरची जी बॉडी असते ती बॉडी शो करते डोक्यामध्ये काय चाललंय, हे तर कुठला MRI किंवा कुठला CT स्कॅन किंवा कुठल्या व्यक्तीला फोटो काढला बघितलं म्हणजे तुम्ही सायकोलॉजिस्ट आमच्या चेहऱ्याकडे बघून सांगा असं नाही होणार। तर त्याला साधारण सगळी केसेसची माहिती पाहिजे किंवा सांगितली गेली पाहिजे। तर हे न्यूरो ट्रान्समिटर जे आहे याची भूमिका डोक्याच्या आत चालते पण बाहेर दिसताना एकाकी, उदास, फार समाजातल्या गोष्टींमध्ये न मिसळणे, मला जमणार नाही, माझ्याकडनं होणार नाही असे विचार सतत करणे आणि स्वतःबद्दलच्या धारणा अशा करून घेणे की आता याच्यापेक्षा चांगली परिस्थिती माझ्या आयुष्यामध्ये येऊ शकणार नाही, त्या धारणा इतक्या घट्ट असतात की कुठला प्रयत्नच करायचा नाही असं शरीर ठरवून टाकतं।
0: डॉक्टर, बेरोजगारी, आर्थिक ताण आणि स्पर्धा यांचा या हिंसा किंवा नैराश्यावर कसा परिणाम होतो?
1: कोविड नंतर नैराश्याच्या खूप साऱ्या केसेस मी बघतोय आणि हे केसेस मुख्यत्वे मला असं दिसतंय की बेरोजगारी, आर्थिक असुरक्षिततेमुळे व्यक्तीला असहायता, कमीपणा, चिंता आणि भविष्याबद्दलची भीती वाटू लागती आहे। म्हणजे माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे की माझ्याकडे इंडस्ट्रियलिस्ट नवरा बायको आहेत, त्यांचा एक एकुलता एक मुलगा जर्मनीला शिकायला गेला, जर्मनीहून शिकून आला, तिकडे त्याला कुठला तरी जॉब लागला पण ते आई बाबा म्हणले की अरे बाबा आता इकडे ये, आणि त्यांनी असं परत ठरवलं की मला जसा जॉब पाहिजे, मला जशी इंडस्ट्री पाहिजे तशी इंडस्ट्री इथे नाहीये, अप्लाय करतोय मागचं वर्ष झाले पण त्याला तिकडनं काही रिस्पॉन्स येत नाहीये। पण त्याचं असं म्हणणं आहे की माझं डिप्रेशनचं कारण मला व्यवस्थित जॉब मिळत नाहीये आणि माझे घरचे लोक आहेत, हा, आणि मला माझं कमवून दाखवायचं, मला यांच्या पैशावर नाही राहायचं। त्याला ती जी चिंता आणि भीती आहे ती सतत त्याला सुरू झाली आणि त्याच्यातनं असं लक्षात आलं त्याच्या आई वडिलांच्या की मुलगा रात्रभर जागतोय, मूवीज बघतो,

0: वीज बघतो, कोणाशी बोलत नाही, स्वतःची काळजी नीट घेत नाही. जेवणाचा ताट पण तो त्याच्या रूम मध्येच घेऊन जातो, तिकडे खातो आणि जेवण झालं की बाहेर आणून टाकतो, त्याला डॉक्टरकडे यायचं नाहीये. तर हे जे आहे याच्यामध्ये दीर्घकाळ भविष्याबद्दलची भीती आणि चिंता जर असेल तर निश्चित नैराश्यावर त्याचा परिणाम होतो. आणि बेरोजगारी असेल, काय होतं की बेरोजगारीमुळे त्याला स्वतःची आयडेंटिटी मिळत नाही आणि स्वतःची आयडेंटिटी नाही मिळाली की मग त्याची चिडचिड व्हायला लागते, तो आक्रमक होत जातो. आणि आपल्याकडे आधार देणं म्हणजे त्याला समजावून सांगणं आहे. माझं अजून एक असं लक्षात आलंय की हे जे समजावून सांगणं आहे, हे समजावून सांगणं मुलांना जास्त चिडचिड करायला भाग पडतं. कारण काय होतं की मुलाचे जे प्रॉब्लेम्स आहेत तेच आपण समजून सांगण्यामध्ये मुद्दे म्हणून वापरतो आणि मग त्याला ते नको असतं, त्याला तुमच्याकडनं सिम्पथी नको असते, त्याला फक्त एवढंच असतं की मी जे काही बोलेल ते ऐकून घ्या, तुम्ही मला काही सांगू नका. न्यूरोट्रान्समीटर आणि डोपामाइन सेरोटोनिन हे सगळं इम्बॅलन्स झालंय, मग ते मुख्य काय करतात, इरिटेशन करतात फास्ट, चिडचिड त्या मुलाची वाढत असते. तर बेरोजगारीचा, आर्थिक ताण, स्पर्धा याचा नैराश्यावर निश्चित परिणाम होतो.
1: मग त्यातूनच हिंसा वाढण्याचे सुद्धा प्रमाण आपल्याला दिसून येतात.
0: अगदी अगदी अगदी.
1: डॉक्टर, सोशल मीडियाचा मग या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?
0: सोशल मीडिया स्वतः चांगला किंवा वाईट असं काही नाही सांगता येणार आपल्याला. सोशल मीडिया हा इन्फॉर्मेटिव्ह आहे. तुम्हाला जे माहिती नाहीये किंवा तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचता येणं शक्य नसेल कॉग्नेटिव्ह लेवलला, म्हणजे फिजिकल लेवलला, त्या गोष्टी तुम्हाला सोशल मीडियामधून सहज उपलब्ध होतात आणि सोशल मीडिया इन्फॉर्मेशनसाठी खूप चांगला उपयोगी ठरू शकतो. माझ्या उदाहरणामध्ये एक सीपी होते, ऍडिशनल सीपी, ते असे म्हणायचे लॅपटॉपचे इश्यूज होते, पुस्तकांचे इश्यूज होते, त्यावेळेला मी फोटो काढून किंवा इंटरनेटवरून अभ्यास करायचो. आणि मी असं मानतो की माझं युपीएससीचा अभ्यास मी मोबाईलवर अभ्यास करून पास झालोय. अशी पण उदाहरणं जगामध्ये आहे. तुम्ही जे बटन दाबाल आणि जे सर्च कराल ते तो देणार आहे. असं पण दिसतं की सतत इतरांशी तुलना केल्या गेली तर त्याच्यामध्ये माझ्याच आयुष्यात काहीतरी खडतर आहे, बाकीच्यांचं आयुष्य खूप छान आहे, अशा पण भावना या अतिरेकाने येऊ शकतात. या जेनजीमध्ये लाईक्स, कमेंट्स आणि नोटिफिकेशन याला फारच महत्व. जेनजीचं मोबाईल बघितलं तर असं क्लीन दिसतो, प्रत्येक मेसेज वाचलेला, प्रत्येक गोष्टीला रिप्लाय केलेली, मग ती रिप्लाय अगदी ट्रू असते, जे असेल ते असेल. पण हे जे आहे या सगळ्यांमुळे काय होतं, रिवॉर्ड सिस्टीम आणि डोपामाइन पाथवेज, कारण रिवॉर्ड सिस्टीम हा त्या लाईक आणि कमेंटवर ठरलं जातं ना, आणि त्यामुळे व्यक्तीमध्ये सतत चेकिंग करण्याची सवय निर्माण होऊ शकते. आणि ही जी चेकिंग करण्याची सवय, ही निगेटिव्ह कॉन्टेंट आणि झोपेपूर्वीचा अतिवापर हा मानसिक आरोग्यावर अधिक नकारात्मक परिणाम करतो.
1: अच्छा.
0: मात्र सोशल मीडिया सामाजिक संपर्क आणि सपोर्ट मिळवण्यासाठी अत्यंत सकारात्मक माध्यम आहे. एक कुठलं तरी काम, जेव्हा तुम्ही बसला आहात, तुमच्याकडे निवांत वेळ आहे, जेवताना तर अजिबात नाही, रात्री उशिरा अजिबात नाही, तुम्हाला माहिती असलेली गोष्ट तुम्ही त्याच्याकडनं घेतली की लगेच त्याला बाजूला ठेवायची सवय लावली, तर सोशल मीडिया हा तुम्हाला प्रचंड ताकद आणि एनर्जी देणारा माध्यम आहे.
1: त्यात आपल्याला असे म्हणता येईल की आजकाल हे जी रील्स आहेत हे काही सेकंदांचे असतात, त्याच्यामुळे ते तेवढ्या सेकंदभर पाहणं आणि त्याला स्क्रोल करणं, याच्यामुळे त्यांच्यामधली सहनशक्ती कमी झाली आहे असं आपल्याला कधी जाणवलं?
0: अगदी बरोबर आहे. हा प्रश्न खूप जास्त आईंना पडलेला असतो. काय होतं, साधारण सर्वसाधारण लोकांचं कॉन्सन्ट्रेशन स्क्रीनचं हे 10 ते 12 सेकंदांपर्यंतच आहे, आणि इथून पुढे मी असं मानतो की 2 ते 4 सेकंद स्पॅन अटेन्शन राहिलेलं आहे. काय होतं, 2 आणि 4 सेकंदांचा जर कंटेंट तो घेत असेल, एका मिनिटामध्ये, एका तासामध्ये, एका दिवसामध्ये 8-8, 12-12 तासाचा जर युसेज असेल सोशल मीडियाचा, तर तो किती कंटेंट घेणार आहे? हा एवढा कंटेंट जर त्याचा मेंदू घेत असेल तर त्याचे आई वडील त्याच्यासाठी आदिवासीच वाटतील ना. ते जे काही त्याच्याशी बोलतील, ते जे काही त्याला सूचना देतील, ते सगळ्या जुन्या गोष्टी सगळ्या, अरे कशी 1947 गोष्टी सांगते, अरे इथे काय चाललंय जगात, मग तो काय करतो, त्याच्या रूम मध्ये गेला की दरवाजा धडाड बंद करतो. तुम्ही त्याच्या मागे काही भुंगा लावू नये म्हणून त्याला बंद करायचं असतं. तुम्ही त्याला सूचना द्यायला सुरुवात केली की तो म्हणतो नको ही कटकट, मग तो तुमचा मॉरली सपोर्ट करतो, आदर करतो की हिच्याशी नको मला वाद घालायला, माझा वेळ जाईल, तिचा वेळ जाईल, मी माझ्याकडनं काही बोलले जाईल, त्याच्यापेक्षा मी दरवाजा बंद केलेला बरा. बरं, इकडे आई वडिलांची एन्झायटी अशी असते की काय करत असेल, मग तसं तर होत नसेल, मग ते आपल्या खिडकीतनं बघतील, त्या दाराच्या फटीतनं बघतील, असं काहीतरी ते सगळं सुरू असतील. मग आता कॉमन आपल्याकडच्या आयांचा एक अजून एक फंडा आहे की मग त्या मावशीला, मामाला, काकाला बोलून याला समजावून सांगा, मग कोणी त्याचा मित्र आला की याला समजावून सांग रे जरा, ते असं सुरू होतं आणि ते मुलाची इरिटेशन
1: वाढत जाते.
0: तर अशा केसेसमध्ये आपल्या लक्षात येतंय की हा इरिटेट होतोय, हा रिॲक्ट होतोय फास्ट, ते विषय बोलायचे बंद करणे. कॉमन, जसं मी आधी सांगितलं, तसं समजावून सांगणे तुमच्या बसतच नाहीये,

0: तो सोशल मीडिया इतका समजून दिलेला असतो त्याला की तुम्ही परत समजून सांगायची गरज नाही आहे.
1: बरोबर.
0: कारण त्याला ते फिजिकली दिसतंय. आई बाबा जे बोलतायत ते त्याच्या डोक्यात पिक्चराईज होत नाहीये. कारण तो कंटेंट जो देतो आई बाबा तो याच्या एज अप्रोप्रिएट कंटेंट देत नाहीये. सोशल मीडिया तो पिक्चराईज करून दाखवतो.
1: अगदी. अशा वेळेला पालकांनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे?
0: माझ्या बाळाने त्याचं वर्तन बदलावं. ते बाळ कितीही सायकोलॉजिस्टच्या नजरेमध्ये करेक्ट असेल तरी सुद्धा आई वडिलांना वाटत नाही हो थोडं 98 वडिलांना एक 2 मार्क बघा असंच करतो हा. ही असेच करते. ही ना लक्षच देत नाही. बघा 2 मार्क 100 मिळाले नसते का? मला किती आनंद झाला असता. म्हणजे मी तर कधीतरी गमतीने असं म्हणतो इतकं परफेक्ट करून त्याला चंद्रावर नाही जायचंय, त्याला इथेच राहायचंय. मला त्याच्यापर्यंत अप्रोच होता येत नाही, रीच होता येत नसेल, त्याच्यासाठी सोपा पर्याय त्या मुलासोबत तो जेव्हा केव्हा त्या घरात असेल

0: पर्यंत अप्रोच होता येत नाही, रीच होता येत नसेल, त्याच्यासाठी सोपा पर्याय त्या मुलासोबत तो जेव्हा केव्हा त्या घरात असेल तेव्हा तेव्हा त्याच्या आजूबाजूला जाऊन फक्त बसणे. सल्ला बंद, सूचना बंद, समजावून सांगणे बंद, प्रश्न विचारणे बंद, फक्त सोबत बसा. सोबत बसल्याने तो तुमच्याशी काही दिवसांमध्ये बोलायला लागेल. आता हा सल्ला मी देतोय, हा सल्ला मसल मेमरी झालेल्या आई आणि वडिलांच्या डोक्यामध्ये पटकन जात नाही, कारण त्यांचे बिलीफ्स असे असतात ना की माझ्या बहिणीचा मुलगा इंजिनियर झालाय आणि मोठ्या आय टी कंपनीमध्ये तो एवढं एवढं पॅकेज घेतोय, तिच्या डोक्यात फिक्स आहे की हे रूल आहे म्हणून हा इथे गेला. तर माझ्या पण मुलाला तोच रूल आहे ना. आपल्याकडे कम्पॅरिझन म्हणजे जगातला मी तर म्हणतो ते राष्ट्रीय कार्यक्रम आहे, तुलना करणे. आपण बोलताना सहज म्हणतो पाची बोट सारखे नाही आहेत, पण मग ही गोष्ट आपल्या धारणांना आपण का नाही समजून सांगत?
1: अपेक्षा करताना ते सगळे बोट सारखे असल्यासारखे अपेक्षा,
0: बरोबर ना? म्हणून म्हणतो मला त्याच्या वर्तनाबद्दल बदल करण्यासाठी मी ज्या सूचना देतो त्यापेक्षा त्याला समजून घेण्यासाठी मी काय बदल केले ते महत्वाचं आहे. त्या बाळाला मला समजून घ्यायला लागेल की आहे काय नेमकं. एका बाजूला सायंटिस्ट असं म्हणतो की आई वडिलांच्या तुलनेने 10% मेंदू आणि फास्ट बाळ आहे जन्माला आलेलं. मग हे वस्तुस्थितीमध्ये मान्य का नाही करायचं? तुम्हाला कळतंय की आज 3 महिन्याचं बाळ पालथं पडतोय, पूर्वी त्याला 5-6 महिने लागायची. हे दिसतंय ना की हे बाळ फास्ट आहे, मग हे फास्ट आहे तर ते मान्य पण करायला लागेल. म्हणजे त्याच्या स्पीडनं जाणं हे तुमच्यासाठी चॅलेंज आहे, ते चॅलेंज स्वीकारा. म्हणजे तो तुमचं ऐकेल,
1: स्वीकारा नाही तर मान्य करा की स्पीड ना नाही
0: येऊ. करेक्ट, ऍक्सेप्ट द थिंग्स. दुसरं ना मित्र होण्याचा प्रयत्न किंवा मैत्रीण होण्याचा प्रयत्न, जबाबदारीने सांगतो मानसतज्ञ म्हणून, हे शक्य नाहीये. त्याची किंवा तिची इच्छा असेल तरच ते पॉसिबल आहे, तुमची इच्छा नाहीये इथे. दुसरं सगळंच त्याला शिकवावं लागतं. मी नाही शिकवलं तर कोण शिकवणार? मग त्याला कसं कळणार खरं खोटं काय आहे, चूक बरोबर काय? कसं शक्य आहे? जे बाळ जन्माला आलं त्यांनी शिशु कुठे कशी करायची, कुठून करायची, केव्हा करायची, त्याच्यासाठी इंडिकेशन काय द्यायचे, दूध किती प्यायचं, कुठून प्यायचं, केव्हा झोपायचं, केव्हा उठायचं, केव्हा त्रास झाल्यावर रडायचं, हे कोण शिकवलं त्याला? मग ज्या बाळाला सेन्सरी ऑर्गन्स आहेत आणि त्याचं सेन्स करून तो पुढे पुढे जात राहतो, त्याचं आय हँड कॉर्डिनेशन होतं, त्याचं स्माईल होतं, डेव्हलपमेंटल स्टेजेस वाढत जातात, तुम्ही त्याच्यासोबत असलात आणि नसलात तरी सुद्धा ते बाळ त्याचा स्वतःचा मेंदू जो तुम्ही दिलाय, त्याच्या स्वतःच्या इमोशन ज्या तुमच्याकडनं त्याच्यापर्यंत गेल्यात, जे एन्व्हायरमेंट जे तुम्ही देताय त्याला, ते स्वतःचं स्वतः नैसर्गिकरित्या घेऊन आलंय. त्याच्या पर्सनल स्पेसमध्ये
1: आपण हस्तक्षेप
0: नाही करायचा, आणि केला तर तो ज्या कुठल्या चांगल्या गोष्टी करतोय तुम्ही त्याच्यासाठी करा,
1: त्याला प्रोत्साहन द्या.
0: तर ही जी सगळी कुटुंबातली समाजाचा अभाव हे सगळं जे आहे ना, ह्या गोष्टी मी ज्या आता बोललो त्या खूप महत्वाच्या आहेत, आणि याची काळजी घेतली तर ही जेनजी ही इमोशनल मेसेजेस न बोलता फार पटकन समजते. हिला नो नीड की तुम्ही डिटेल बोललं पाहिजे, पटकन कळतं की आईचे डोळे, बाबांचे डोळे, आणि मुलींना तर फार फास्ट कळतं, खूप सेन्सिटिव्ह आहेत मुली. तुम्ही त्यांना नाही नाही म्हणलं की मग भविष्यात ते एकदाच कुठलं तरी विरोध करतील. आधी खूप ऐकायची हो, पण ती आता ऐकतच नाही. ती पण म्हणते आता माझ्या
1: आधी खूप ऐकले,
0: आता नाही ऐकणार, बस झालं, यांनी काही संपवलंच नाही माझं आयुष्य काही आहे की नाही असं सगळं.
1: डॉक्टर, कुटुंबातील संवादाचा अभाव ही हिंसा किंवा नैराश्य वाढवण्यास कारणीभूत ठरते का बरं?
0: हो, प्रश्नच नाही. कुटुंब हे व्यक्तीच्या इमोशनल सिक्युरिटीचं पहिली जागा आहे ती, आणि इमोशनल सिक्युरिटी असेल माणसाला म्हणजे काय झालं तर मग आमचं मूल जे आहे ते मित्र किंवा मैत्रिणींमुळे बिघडलंय. प्रश्न असा आपण येऊ शकतो की माझं बॉन्डिंग कुठे कमी पडलं, की हा दुसऱ्याला कोणाला तरी फॉलो करतोय, मग मी त्याला प्रेम किंवा भावना व्यवस्थित देऊ शकलो नाही म्हणून तो समोर गेला का? तुमचं इमोशनल डिप्रायव्हेशन झालं तरच तुम्ही दुसरीकडे ते इमोशनल जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी जाता. म्हणजे कोणीतरी मला म्हणले की तू खूप छान दिसतोस आणि तू खूप छान हेअरस्टाईल आहे तुझी, आणि घरी बाबा म्हणले की पटकन केस काप नाही तर तुला हाणतोच धरून, तर मला तो मित्र आवडणार की अरे यार तो किती मला अप्रिशिएट करतोय, त्याला आवडतोय मी, माझे केस त्याला आवडत आहेत. तर हे जे आहे हे कुटुंबातला विसंवादाचा परिणाम नक्कीच मुलांवर, आणि लोक म्हणतात की जनरेशन गॅप आहे त्यांना वेगळं, हो वेगळं आहे, पण तरी सुद्धा बोलण्याची भाषा भावनिकच आहे ना, बोलण्याची भाषा तीच आहे ना, आई बाबाच आहे ना, का बाबाच्या ऐवजी शिक्षक झाला नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, आई वडिलांचा थोडस विसंवाद आहे आणि मग त्यांच्या छोट्या छोट्या 2 मुली आहेत, त्यातली एक मुलगी काय करते, त्या दोघींचं भांडण झालं बहिणींचं की ती फेकते वस्तू, आणि दुसरी बहीण काय करते, त्या

0: फेकलेल्या वस्तू उचलून जागेवर ठेवते. इथे काय होतं की बाबाची आई सोनेला काही बोलली आणि सोन बाबांना म्हणले की आई मला असं म्हणलंय की यांना राग येतो माझ्या आईविषयी तो बोलते म्हणून हातात जे असेल ते हे फेकून देतात. आणि मग ती आई काय करते ती वस्तू घेते आणि ती फुटली का ती कशी आहे ती बघून हातात घेते म्हणजे काय झालं बघा. या लोकांच्या कुटुंबामध्ये जे त्या लेकरांनी बघितलं म्हणजे एका लेकरांनी असं बघितलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नसतो तो असा ऍक्ट करायचा असतो आणि एका लेकरांनी असं बघितलं की सॉल्व्ह करण्यासाठी हे करावं लागतं. घरामध्ये मॉड्यूलच नाही ठेवत तुम्ही म्हणजे भांडणं झाली की बाबा एकतर निघून जातो नाहीतर शांत बसतो. मुलांसमोर त्या संवादातून प्रश्न कशी सोडायचे हे मॉड्यूलच नाही ना. झालं असेल एका तासाने भांडण पण दुसऱ्या दिवशी पुन्हा चहा घेतलाय मग आपलं भांडणं कशामुळे झाली तू असं केलं असतं तर बरं झालं असतं हे जर त्यांच्यासमोर रोल मॉडेल ठेवला तर ती बाळ आपल्या डोक्यात आलेल्या हिंसेला रेग्युलेट करतील. इमोशनल रेग्युलेशन हा तोच प्रकार शिकायचा आणि तो कुटुंबातनच शिकायला लागेल.
1: त्याच्यासाठी प्रॉपर संवाद असणं गरजेचं आहे. तसंच व्यसनाधीनता आणि हिंसक प्रवृत्ती यांचा परस्पर कसा संबंध सांगता येईल आपल्याला.
0: अल्कोहोल आणि काही सायको ऍक्टिव्ह सबस्टन्सेस याच्यामुळे हॅबिट तर होतेच पण सगळ्यात महत्वाचं काय माहिती का जजमेंट. तीव्रता कमी जास्त कुठल्या गोष्टींची घ्यायची ना. म्हणजे आता रस्त्याने चाललाय कोणीतरी आणि जवळून गाडी गेली की त्याला एकदम आरडाओरडा करून ऍक्शन अशी आहे हे जजमेंट घेता येत नाही. याच्यामुळे परत काय होतं की इम्पल्सिव्हिटी वाढते. शून्यापासून थेट 10 होतं. 2, 3, 4, 5 नाही थेट 10 पर्यंत जायचं. आणि याच्यामुळे अजून असं होतं या व्यसनाधीनतेमुळे की भावनांवर नियंत्रण आणणं भावनांना आटोक्यात आणणं हे थोडंसं अवघड जातं. सुरुवातीपासूनच मग थोडासा हिंसक प्रवृत्ती पण वाढायला लागते कारण या सगळ्यांचं स्वरूप तीच घेते. तर याच्यामध्ये व्यसनमुक्तीच्या उपचाराच्या बरोबर अँगर मॅनेजमेंट याच्यासाठी काउन्सिलिंग करणं आणि कुटुंबाचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. तर व्यसनाधीनता आणि हिंसक प्रवृत्ती याचा खूप जवळचा संबंध आहे. व्यसनाधीनतेमुळे जजमेंट आणि इम्पल्सिव्हिटी या दोघांमध्ये इश्यूज येतात. समज सर्वसामान्यपेक्षा वेगळी होते. एका छोट्याशा गोष्टीसाठी एखाद्याचा खून सुद्धा होऊ शकतो जे आपण सध्या बघतोय आणि सहज होतोय.
1: व्यसनाधीनतेमुळे काय होतं की हिंसक प्रवृत्ती वाढते आणि त्याचा कुटुंबावर परिणाम होतो.
0: बरोबर.
1: पण त्या कुटुंबातील जे लहान मुलं किंवा किशोरवयीन मुलं असतात तर ह्या मुलांवर सगळ्यात जास्त काय परिणाम होतो.
0: या मुलांमध्ये सगळ्यात जास्त परिणाम म्हणजे त्यांना आयुष्याचा अर्थ हा समजत नाही आणि समायोजन जास्त. आपण सर्वसामान्यपणे एकमेकाला ऍडजस्ट करत जातो हा एक इश्यू होतो. इमोशन कुठे कोणते रेग्युलेट करायचे ते एक्सप्रेस करायचे त्या गोष्टींमध्ये इश्यूज येतात. कॉन्सन्ट्रेशन मोटिवेशन कम्युनिकेशन सगळ्याच बाबतीमध्ये बघा माणसाला जगण्यासाठी फ्रंटल लोब म्हणजे बुद्धी ब्रेनचा पार्ट जो डोळ्याच्या नाकाच्या कानाच्या जवळ आहे आणि एक पार्ट आहे लिम्बिक सिस्टीम ज्याच्यामध्ये इमोशन रेग्युलेट होतात. पूर्वीपासून असं म्हटलं जात आहे किंवा फॅक्ट पण आहे ती हजारो वर्षाआधी फार काही इंटेलिजन्सचा उपयोग होत नव्हता फ्रंटल लोबचा उपयोग होत नव्हता कारण त्यावेळेला ब्रेड बटर एवढाच विषय होता. मॅस्टो नावात एक सायकोलॉजिस्ट आहे तो असं म्हणतो की माणसाची हायरार्की आहे त्या हायरार्कीमध्ये सगळ्यात आधी त्याला खायला पाहिजे मग त्याला लैंगिक गोष्टी पाहिजे जोडीदार पाहिजे आणि नंतर सिक्युरिटी पाहिजे. तर इथे पण तसंच होतं फक्त ते या सिक्युरिटी पर्यंतच मर्यादित राहतात. स्वतःचा आविष्कार स्वप्रगटीकरण स्वतःमध्ये असलेल्या गुणवैशिष्ट्यांचं प्रगटीकरण हा नंतरचा स्टेप आहे ना. या खालच्या गोष्टी फुलफिल झाल्या की आपण पुढे जात राहतो है ना. एक छोटस घर होतं मग त्यांनी मोठं घेतलं मग त्यांनी मोठं घेतलं म्हणजे तो प्रगटीकरण होत जातं. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत.
1: डॉक्टर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग तरुणांमध्ये वाढणारा जो एकाकीपणा आहे किंवा त्यांच्यामध्ये जे वाढणारं नैराश्य आहे याच्याकडे आपण कसं बघणं गरजेचं आहे. बरं
0: मित्रांच्या थ्रू भावा बहिणींच्या थ्रू किंवा आई वडिलांच्या थ्रू आजी आजोबांच्या थ्रू हा जो लिम्बिक सिस्टीम मधला इमोशन आहे ना याची नाळ याच्या बरोबरचं बिलॉंगिंग म्हणजे माझं अटॅचमेंट आहे भावनिक अटॅचमेंट आहे ही अटॅचमेंट पाहिजे तशी जर कोणाबरोबर नाही झाली घरातल्या एन्व्हायरमेंटमुळे म्हणजे माणसाची जैविक स्थिती तर अशीच आहे की माणूस हा समाजप्रिय आहे त्याला नाते गोते माणसं लागतात. स्वस्तातला शर्ट घातला आणि चार लोकांनी म्हटलं छान दिसतं बरं की मला छान वाटतं आणि तो शर्ट मी असं सांभाळून घेऊन जातो त्याला डाग पडू देत नाही दुसऱ्या दिवशी त्याला घातलं की अजून मला छान वाटतं. तर ही जी इमोशनल रेग्युलेशनची सायकोलॉजी आहे याचा अभाव दिवसेंदिवस कमी होताना दिसतोय कारण मुलांकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्याच्यापर्यंत गोष्टी दिल्या जातात त्याला एक आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जे नाही करू शकलो त्यांनी ते करावं म्हणून त्याला

0: त्या दृष्टीने तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही एकदा याचं लाईफ सेट झालं, हिचं लाईफ सेट झालं की मग आमच्या आयुष्यात काही उरत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे भावनिक अटॅचमेंट तुटत जाते आणि व्यावहारिक अटॅचमेंट गिव्ह अँड टेक सुरू होते. आणि या गिव्ह अँड टेकमुळे मुलं कनेक्टेड आहेत पण लोनली आहेत. त्यांना ते पाहिजे असतं काहीतरी जे त्या त्या एजनुसार लागतं. मग ते अशा वेळेला मोबाईल हा इझिली अवेलेबल असतो, सोशल मीडिया इझिली अवेलेबल आहे आणि त्याच्यामुळे मग ते हजारो लोकांशी जोडलेले असतात. म्हणजे मी मागच्या काही वर्षापासून असं बघतोय की कोरियन मुलांबरोबर महाराष्ट्रीयन मुलं प्रचंड जोडलेली आहेत. त्या इतक्या मोठ्या लेवलला जाऊन कनेक्ट झालेत पण त्या 2 BHK मध्ये असलेल्या जगाबरोबर ते कनेक्ट होत नाहीयेत. तर हा जो एकाकीपणा आहे हा नैराश्याकडे नेऊन भविष्यामध्ये या लेकरांचं खूप अवघड परिस्थिती आहे. त्याच्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाहीये. ज्या कुठल्या वेळेत असेल तुमचं म्हणणं मागे ठेवून त्यांचं म्हणणं काय असू शकतं याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे.
1: डॉक्टर, सध्या विचारधारा पण आपली बदलत चाललेली आहे. कधी कधी हा एकाकीपणा गरजेचा सुद्धा असतो. त्यासाठी चिंतन करणं आरोग्यदायी असावं पण चितेवर नेणार नसावं. तर समाजात एकल महिलांचं प्रमाण देखील याच्यामध्ये वाढत चाललेलं आहे. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल आणि त्यातून हिंसाही आपल्याला वाढताना दिसत आहेत, त्याबद्दल काय सांगाल?
0: आता ही जी आपण पिढी म्हणतोय, जी पिढी खूप सारा कंटेंट घेऊन प्रवास करते, या पिढीला एक गोष्ट पक्की समजली आहे की माझ्या आयुष्याचे निर्णय मला घ्यायचे आहेत आणि माझं आयुष्य हे एकदाच आहे. आई बाबांची पिढी अशी म्हणते की खूप सारे लोक मिळून आपलं आयुष्य आहे आणि ही पिढी म्हणते मी आणि माझं आयुष्य आहे, मला काही एडिट करता येणार नाहीये, पडत मला माझ्या पद्धतीने जगू द्या. त्याच्यामुळे तो मॉरल नॉर्म्स ह्या सगळ्या गोष्टी त्याला 1947 वाटतात. मग जेव्हा केव्हा तुम्हाला धरून दडपून तुमचं लग्न लावलं, भविष्यामध्ये इश्यूज वाढतात कारण हे दोघं वेगवेगळ्या संप्रदायातली वेगवेगळ्या थॉट वेगवेगळे बिलीफ घेऊन चालणारे असतात. मग त्यावेळेला असं ठरवतात की अशी किरकिर झाल्यापेक्षा वेगळं राहिलेलं का बरं. ती मुलगी आहे, ती आता 26 वर्षाची आहे. मला सांगितलं की तू सायकोलॉजिस्ट आहेस तर तू तिच्याशी बोललं पाहिजेस. ती म्हणते माझं नाव नोंदवा पण मग ठरवायला पाहिजे आपण काय करायचं ते. मी तिला सगळ्यात पहिला प्रश्न विचारला, कशी आहेस, काय करतेस सध्या, काय आयुष्यात चालू आहे तुझ्या? आणि मग तिला विचारलं, तू नाव नोंदवायचं बोललीस, हो कशासाठी लग्न करायचंय तुला? तुला असं कसं विचारतो मला, तुला कळू दे ना कशासाठी लग्न करायचं, याबद्दलचे काय विचार आहेत तिचे? आई बाबा म्हणतात म्हणून वाटतंय. म्हटलं मग थांबा थोडं, तुला जेव्हा वाटेल तेव्हा आपण परत बोलू. हा प्रकार सध्या होताना दिसत नाही, त्याच्यामुळे हिंसाचाराचं प्रमाण वाढलं
1: आणि सध्या तर आपण हे प्रमाण खूप बघतोय की फक्त लग्न न होण्यामुळे अनेक तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत किंवा ते हिंसेकडे वळलेले आहेत.
0: संसार हा 2 लोकांचा आहे असं म्हणतात. तू काय करायचंस ते तू ठरवणारस. त्यांनी कसं वागायचं त्या संघर्षात जाणं टाळायचं असेल तर त्याला फक्त सांगून बघा पार्टनरला, नाहीतर ओके. सध्या एकल महिलांच्या बाबतीमध्ये सामाजिक स्थिती अजून फार बदलली असं आपण नाही म्हणता येणार, पण सायकोलॉजिकल स्थिती मात्र एकल महिलांची स्ट्रॉंग होताना मी बघतोय. त्याचं कारण असं आहे की बॉदर नाही होत, थोडंसं इंडिपेंडन्स मिळतं आणि याच्यामध्ये स्वतःचे डिसिजन्स घेता येतात, करेक्ट डिसिजन्स निवडता येतात, ऑप्शन्स चांगले निवडता येतात आणि काही प्रमाणामध्ये जर सोशल आणि सायकोलॉजिकल आणि इकॉनॉमिकल पोझिशन सर्वसामान्य असेल तर अशा महिला खूप छान सर्व्हाइव्ह करतात आपल्या मुलांसोबत. पण जर या 3 गोष्टींमध्ये इश्यूज असतील तर मग मी असं बघितलं की मुलांना खूप वाईट आणि वेगळे इश्यूज फेस करायला लागतात. शहरी भागांमध्ये फार इश्यूज नाही आहेत पण ग्रामीण भागामध्ये एकल महिलांचे इश्यूज खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे हिंसाचार, त्याच्यामुळे व्यसनाधीनता, या सगळ्या गोष्टींमध्ये नैराश्य, सायकोलॉजिकल इश्यूज, या सगळ्या गोष्टी होतात.
1: मग आपल्याला या नैराश्याची सुरुवातीची लक्षणं कशी ओळखता येतील? बरं,
0: साधारण 15 दिवसांपेक्षा जास्त उदास वाटणे, रिकामे वाटणे, माझा 6 महिन्याच्या नंतरचा काही प्लॅन नाही असं वाटणं, कुठलंही व्हिजन दिसत नाहीये माझ्या डोळ्यासमोर, मला पटकन कुठलं काम करा वाटत नाहीये, लोकांना इंटरॅक्ट करा वाटत नाहीये, ज्या पूर्वी इंटरेस्टच्या गोष्टी होत्या त्या गोष्टी पण मी आता टाळायला लागलो, झोप कमी जास्त होणे, भूक कमी जास्त होणे, सकाळी 9 तास झोपली 10 तास झोपलोय पण परत सकाळी असं उदास आणि थकवा असल्यासारखं वाटणं, कोणी बोलतंय माझ्याशी आणि काय काय म्हणलं तुम्ही असं जर होत असेल, वजनामध्ये अचानक कमी जास्त होणे, मी निरुपयोगी आहे असे वारंवार विचार येणं, स्वतःला गिल्ट दोषी समजणं, अपराधी समजणं, चिडचिड करणं, सामाजिक संपर्क कमी होतोय असं जाणवणं, आपण जी डे टू डे कामगिरी करतोय त्याच्यामध्ये आपला ग्राफ खालच्या बाजूला येतोय हे लोकांकडून ऐकणं आणि स्वतः पण बघणं, या गोष्टी उदासीनतेकडे नैराश्याकडे आपल्याला घेऊन चालल्यात हे ओळखणं,

0: नैराश्य म्हणजे मला शर्ट शिवायचा आहे टेलर कडून शिवायचा आहे तर तो माझं माप घेणार आहे, दुसऱ्याचे कसे घालणार ना, तर माझे इश्यूज माझे इश्यूज आहेत. तर ही गोष्ट जर आपल्याला व्यवस्थित कळली तर खूप छान वाटतं. मी असं बघितलंय की अधूनमधून मला जगावं असं नाही वाटत आहे, माझं कोणीच नाहीये, मला कोणी सपोर्ट नाहीये, मला कोणी समजून घेत नाहीये, असे गंभीर संकेत देणं, जग संपवण्याची भाषा बोलणं, अशा लोकांसाठी तात्काळ मानसतज्ञाबरोबर सायकोलॉजिस्ट बरोबर त्याला भेट घालून देणं. प्रत्येक गोष्टींसाठी मेडिसिन असतात असं नाहीये, पण बोलण्याने ऐकण्याने विचारांच्या धारणांच्या योग्य बदलामुळे एक गोष्ट मला खूप छान वाटते एक सायकोलॉजिस्ट म्हणून की आपल्या बिलीफ्स आणि थॉट्सना आपल्याला एडिट करता येतं. केवढी ताकद आहे हे एडिट करणं. मला कळतं की ह्या विचाराने माझा अँगर वाढतो आणि एडिट केल्याने माझा अँगर कमी होतो, किती छान येते. आणि हे प्रत्येकाला जमणं शक्य आहे, प्रत्येकाकडे ही कॅपॅसिटी आणि नैसर्गिक आहे. फार झालं तर तुम्हाला थोडी दिवसाची मदत घेऊन या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करता येतात.
1: त्याचा वापर करता आला पाहिजे फक्त
0: प्रत्येकाला.
1: डॉक्टर, मानसिक आरोग्याबाबत माझ्यातील हे गैरसमज आहेत तर ते कमी करण्यासाठी काय करता येईल आपल्याला?
0: शरीराचा आजार तुमच्या अखत्यारीत नसतो, एकदा तो झाल्यावर त्याच्यावर वेगवेगळे उपचार करावे लागतात. मात्र भावना, विचार आणि वर्तन ह्याच्यावर 100% तुम्हाला अभ्यास करता येतो. एक बाळ जन्माला आलं आणि काही तासाच्या बाळाला तुम्ही त्याची डोक्याची बाजू वर धरली आहे आणि पायाची बाजू खाली धरली आहे तर ते बाळ कम्फर्ट असतं. पण तुम्ही पायाची बाजू वर करा आणि डोक्याची बाजू खाली करा, ते रडतं, ते रिफ्लेक्ट करतं घाबरल्याची, भीतीची, चिंतेची इमोशन्स. म्हणजेच इमोशन हाच तुमच्या या सगळ्या शरीराला कंट्रोल करणं, त्याला गाईड करणं, त्याला कॉर्डिनेट करणं हा मनाचाच भाग आहे. मनामध्ये भावना, विचार आणि वर्तन हे त्रिकूट आहे आणि हे मस्त आहे. अत्यंत गैरसमजामुळे आयुष्यभर आपण स्वतःला ढकलत राहतो. छोटासा एखादा बदल असेल तो करत नाही, कारण आपलं बिलीफ्स आहे की स्वभावाला औषध नसतं. असं कसं नसतं? औषध घ्यायचंच नसतं स्वभावासाठी. स्वभावाला एडिट करायचं असतं, त्या स्वभावाच्या मागे कोण हलवतोय त्याला त्याच्याकडे बघायचं असतं. खूप साधी आणि सरळ गोष्ट आहे ही. भावनांना योग्य पद्धतीनं विचारांमध्ये घातलं तर तुमच्या वर्तनावर सकारात्मक परिणाम कायम होत असतो. इच्छाशक्ती, मोटिवेशन, तुमच्या अपेक्षा हे मनाच्या घटक आहेत सगळे. शरीर म्हणजे तुम्ही जे बोलता, तुम्ही जे ऐकता हे कॉन्शियस आहे, हे ऍक्शन आहे, हा व्यवहार आहे. लोकांना दिसणं, समजणं माझ्या चेहऱ्यावरून, बोलण्यावरून, ऍक्शनवरून हे 1% आहे. 9% तुमच्या सबकॉन्शियस आहे. त्या सबकॉन्शियसमध्ये जे सुरू आहे, जे लिहिताय तुम्ही स्वतःबद्दल, तेच व्यवहारामध्ये येणार. मग 9% जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं की 1%? अरे मी असे आयएएस अधिकारी पण पाहिले ज्यांना दोन्ही पाय नाही आहेत, की ज्यांना डोळे नाही आहेत दोन्ही, पण ते आयएएस अधिकारी झाले. मग बायोलॉजी स्ट्रॉंग की सायकोलॉजी स्ट्रॉंग? सायकोलॉजीच आहे. कारण माझ्यावर झालेले जे संस्कार आहेत, माझ्यावर झालेले जे एक्सपिरियन्स, मी जे काही समजलंय लाईफला आतापर्यंत, ते माझ्या कुठे लिहिलेलं आहे का शरीरावर? ते सबकॉन्शियस मध्ये. मी काय अर्थ काढायचा एखाद्या गोष्टीचा आणि माझ्या बाजूच्याने काय अर्थ काढायचा, तो त्या त्या लोकांनी त्यांच्या सबकॉन्शियस मध्ये जे लिहिलंय ते त्याच्यावरून ते कसं दिसेल. मग याला खराब म्हणण्याचं, याला कमजोर म्हणण्याचं काहीच कारण नाही. पण थोडंसं स्वतःला अनालिसिस करायला लागल्यावर मजा येते आणि अरे हा, मी असा विचार करत होतो म्हणून माझी चिडचिड होतीये, लोक कसे असले तरी माझं बिहेवियर माझ्या हातात आहे. जेव्हा मला कळलं तेव्हा मला लक्षात आलं की माझी स्किन तर एकदम चकाकती आहे, माझं जेवण छान जाते, मला झोप चांगली लागते, माझा अभ्यास चांगला जातोय. मला ताण देणारे 3 घटक आहे असं लोक मानतात. एक म्हणजे परिस्थिती, दुसरं म्हणजे इतर लोक आणि तिसरं म्हणजे मी स्वतः. पर्सेंटेज जर विचारलं तर लोक इतर लोकांमुळेच ताण होतो. आपल्याला आपलं कुठं काय असतं? परीक्षेत कमी मार्क आले, नोकरीवर चांगला पगार मिळाला म्हणून मला ताण आहे. मग मी त्यांना विचारतो की जर मी अलाउच नाही केलं ह्या लोकांना, तर मग म्हणतात नाही नाही नाही, आपल्याला ताण देणारा आपणच असतो. म्हणजे लोक आणि गोष्टी तुम्हाला अपसेट कधीच करत नाहीत, त्या आम्हाला अपसेट करतायत याच्यावर तुमचा ठाम विश्वास असतो म्हणून तुम्ही अपसेट होता. किती सोपं आहे. तर सायकोलॉजिकल साठी शाळा, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीजमध्ये सध्या सायकोलॉजिस्टची अपॉइंटमेंट होती आहे. अगदी 7-8 वर्षाच्या मुलाला सुद्धा डिप्रेशन येतं आहे, त्याच्यासाठी या समस्यांना व्यवस्थित हँडल करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि इझिली सायकोलॉजिस्टकडे तर इझिली तुम्ही अप्रोच होऊ शकता. मानसिक आरोग्यावर जेवढा मोकळा संवाद करू त्याचा स्टिग्मा तेवढा कमी व्हायला मदत होईल.
1: डॉक्टर, हिंसक प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींसाठी समुपदेशन आणि उपचारांची भूमिका काय असते बरं?
0: कुठल्या तरी बिलीफ्स आणि सबकॉन्शियस मध्ये काहीतरी लिहिलंय त्यांनी की मला हाच मार्ग आहे, मला ह्याच मार्गाने जायचं आहे, मला इमोशनली लोकांनी सपोर्ट केला नाही म्हणून मला असं करायचंय. त्याचं जे काही अपब्रिंगिंग झालंय तो अपब्रिंगिंगचा पार्ट असतो, त्याच्या व्यसनांचा पार्ट असतो,

0: हे व्यवस्थित जर आपण समजून घेतलं आणि विश्वास संपादन करायला मदत केली म्हणजे काय, तर त्याचा रिस्पेक्ट करणं, त्याचा आदर करणं, त्याला ऐकून घेणं, त्याला समजून न सांगणं आणि शहाणपणाच्या गोष्टी नाही करणं, असं केलं तर तो तुम्हाला फॉलो करायला लागतो आणि मग तो जेव्हा व्यक्त व्हायला सुरुवात होते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींपासून तो लांब जाऊ शकतो. तर हे होऊ शकतं.
1: डॉक्टर, हिंसामुक्त समाज घडवण्यासाठी कुटुंबाची भूमिका काय आहे आणि ती किती महत्वाची ठरते?
0: समाजामध्ये हिंसा आपण बघतो दिवसेंदिवस वाढताना दिसते. हिंसामुक्त समाजाची सुरुवात ही घरापासून होत असते, कुटुंबापासून होत असते. अगदी बाल वयापासून त्याला भावना ओळखणे, म्हणजे 22 प्रकारच्या भावना आहेत. किती माहिती सर्वसामान्य लोकांना? रडणं म्हणजे दुःख झालं, ओरडलं म्हणजे आक्रमक झालं,
1: राग, द्वेष,
0: आश्चर्य, बस हे 4-5 पलीकडे आपल्याला माहित नाही. 22 टाइप्स ऑफ इमोशन्स आहेत आणि ते कशामुळे येतात याचे कनेक्शन्स म्हणजे भावना ओळखणे. तर हे लहानपणापासून ओळखायला जमलं पाहिजे. राग व्यक्त करण्याचे योग्य मार्ग हे पण खूप महत्वाचे आहे. दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेणे आणि त्याच्या आणि माझ्यामध्ये जो काही कॉन्फ्लिक्ट आहे तो बोलण्याने, त्याचं काही आणि माझं काही असं करण्याने पण सॉल्व्ह होतो. याचं रोल मॉडेल हे सगळं घरातनं सुरू होतं. पूर्वी एकत्र कुटुंब होतं, त्याच्यामध्ये 10 प्रकारची लोकं होती, 10 प्रकारची 10 पर्सनॅलिटीज होत्या, त्याच्यामुळे ती ऍडजस्टमेंट फास्ट होत होती. राग येणं हे काही चूक नाहीये, तो एक एक्सप्रेशनचा पार्ट आहे. हे बघा, राग येणं, विचार येणं, भावना व्यक्त करणं की मला तुम्ही नाही मोबाईल दिला मी मारेल, इमोशन थॉट ऑलवेज वेलकम, त्याचा रिस्पेक्ट करायला पाहिजे. ऍक्शनचा रिस्पेक्ट करायची गरज नाही किंवा ऍक्शनला घाबरायची गरज नाही किंवा ऍक्शनसाठी काहीतरी भयानक झालंय असं म्हणण्याची गरज नाही. असं बोलू नको, असं कुठून शिकला तू मी, नाही ओके ठीक आहे, ओके बेटा असं म्हणतोय का, ओके ठीक आहे, काही हरकत नाही, असं घ्यावं लागेल ते तो बोलतोय ना. तर हा महत्वाचा पार्ट आहे, त्याला एम्पथी असं म्हणतो आपण. तर राग येणे हे काही चुकीचं नाही आहे, पण रागाच्या भरात दुसऱ्याला दुखवणं हे काही योग्य नाही आहे. पेरेंट ज्या पद्धतीने स्वतःचे संघर्ष सांभाळतात, हाताळतात, तेच मुलांसाठी मोठं बिहेव्हिअरल मॉडेल, तोच पिक्चर तो त्याच्या सबकॉन्शियस मध्ये लिहिणार आणि भविष्यामध्ये कॉन्शियस मध्ये वापरणार.
1: म्हणजे अनुकरण या ठिकाणी खूप महत्वाचं ठरतं. डॉक्टर, संवेदनशीलता, संवाद आणि मानसिक आरोग्यासाठी, आरोग्याविषयी जागरूकता वाढवून अधिक शांततामय आणि आनंदी समाज जर घडवायचा असेल तर तो कसा करता येईल आपल्याला?
0: शांततामय खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि हा सगळ्या प्रशासकीय, राजकीय आणि सगळ्या पातळ्यांवर दिसतोय की संवेदनशीलता, संवाद, मानसिक आरोग्याविषयी जागरूकता कशी वाढवायची, शांततामय आणि आनंदी समाज घडवण्यासाठी, म्हणजे प्रत्येक जण याच्यासाठी झटतोय. आमच्यासारखा प्रायव्हेट प्रॅक्टिशनर असो की राजकीय, सामाजिक आणि सगळ्या चळवळीतले लोक असो, तर याच्यासाठी काही कायदा पुरेसा नाही आहे हे आता सगळ्या लोकांना पटलेले. सगळ्या प्रकारचे कायदे आहेत, कुठले कायदे नाही आहेत, सगळ्या प्रकारचे कायदे आहेत. असं केल्यानंतर अशी शिक्षा होते सगळ्यांना माहिती आहे, पण तरी ते करतातच. तर कायदे ह्या पुरेसे नाही आहे. याच्यामध्ये मला असं वाटतं की भावनिक साक्षरता महत्वाची आहे. म्हणजेच काय, तर स्वतःच्या भावना ओळखणे, त्याला रेग्युलेट, व्यवस्थापन, नियमन करणे आणि दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करणे. घरामध्ये जसं आपण आधी म्हणलं की आई वडिलांचं कम्युनिकेशन, आई वडिलांची बॉन्डिंग छान असेल, आई वडिलांनी झालेल्या विसंवादातून संवादापर्यंतची प्रोसेस त्यांच्या डोळ्यासमोर केली, प्रॉब्लेम सॉल्व्ह बिहेवियर ऍक्ट केला, शाळेमध्ये सोशल इमोशनल लर्निंग दिली, काउन्सिलिंग सेंटर्स, वेगवेगळ्या मेंटल हेल्थ सपोर्ट घेतला आणि हा जो टॅबू सिग्मा आहे हा सिग्मा फ्री जर एन्व्हायरमेंट आपण करू शकलो सगळ्यांनी एकत्रितपणे, तर निश्चित ह्या गोष्टींना मदत होऊ शकते. हिंसा थांबवण्यासाठी केवळ रागावर नियंत्रण मिळवणे पुरेसं नाहीये, तर नैराश्य कमी करणे, सकारात्मक विचार वाढवणे, व्यक्तीच्या मेंदूचे कार्य, भावनांची गरजा, कौटुंबिक सामाजिक परिस्थिती आणि जीवनातील ताण, या सर्वांचा एकत्रित विचार करावा लागेल आणि याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात.
1: डॉक्टर संदीप सिसोदे, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना नैराश्य आणि हिंसामुक्त कसं जीवन जगता येईल याविषयी छान समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपला आभार मानते. धन्यवाद सर.
0: थँक्यू.
1: वाढतं नैराश्य आणि हिंसा, कारणे आणि उपाय याविषयी मानसतज्ञ डॉक्टर संदीप सिसोदे यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली.

मैत्रिणींनो, गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि गणपतीचा उत्सव म्हटलं की मोदक हे येणारच. चला तर आजची रेसिपी या सदरात आज आपण जाणून घेऊया खव्याचे उकडीचे मोदक या पाककृतीविषयी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे आंबेमोहर तांदळाचं पीठ, अर्धा वाटी खवा, पाव कप दूध, गुळ, एक नारळ, चमचाभर खसखस, काजू बदाम, साजूक तूप आणि जायफळ विलायची पूड. सर्वप्रथम नारळ फोडून ते खाऊन घ्यावं. गुळ खिसून घ्यावा. एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून त्यामध्ये दोन वाट्या खवलेलं नारळ घालावं, अर्धी वाटी खवा घालावा आणि नारळाच्या अर्ध्या प्रमाणात गुळ घ्यावा, म्हणजे एक वाटी गुळ घ्यावा. त्यामध्ये खसखस थोडी भाजून घालावी. सारणासाठी लागणारं हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावं. हे सगळं एकजीव झाल्यानंतर काजू बदाम पूड आणि जायफळ विलायची पूड घालून हे मिश्रण बाजूला ठेवावं. आता दुसऱ्या कढईमध्ये एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये पाव कप दूध, चिमूटभर मीठ, चमचाभर तूप घालून त्याला उकळी आणावी. त्यामध्ये एक ग्लास पाणी आहे तर एक ग्लास तांदळाचं पीठ घेऊन त्या उकळी आलेल्या पाण्यामध्ये हे एक ग्लास पीठ घालून त्याला हलवून घ्यावं. 5 ते 10 मिनिटं बारीक गॅस करून त्यावर झाकण ठेवून याला चांगली वाफ येऊ द्यावी. त्यानंतर ही उकड एका ताटात काढून घेऊन तूप लावून त्याला व्यवस्थित मळून घ्यावं. त्यानंतर त्याच्या छान पाऱ्या करून त्यामध्ये हे सारण घालून त्याचे छान पाकळ्या येतील असे मोदक तयार करून घ्यावे. त्यानंतर हे सगळे मोदक इडली पात्रामध्ये किंवा एखाद्या कढईमध्ये चाळणी ठेवून वाफवताना त्यावर केशर टाकून 10 ते 15 मिनिटं ते छान वाफवून घ्यावे. वाफ आल्यानंतर त्याला बाहेर काढून ताटामध्ये नैवेद्यासाठी काढून घ्यावं. मग मैत्रिणींनो, कशी वाटली आपल्याला आजची रेसिपी? करून बघा आणि नक्की आस्वाद घ्या. बरं तर मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज. प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा. युपीआयच्या माध्यमातून ब्रिक्स सदस्य देशांनी एकमेकांच्या पेमेंट प्रणाली जोडाव्यात असं वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं आवाहन. फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिच बुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 16

जणांचा मृत्यू. भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले नेते एकत्र येणार असून जागतिक कल्याणाचं उद्दिष्ट समोर ठेवून या परिषदेत विविध मुद्द्यांवर सकारात्मक आणि अर्थपूर्ण चर्चा होईल असा विश्वास प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमधून व्यक्त केलाय. भारत मंडपम इथं होणाऱ्या या 2 दिवसीय शिखर परिषदेत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती यासारख्या 11 प्रमुख उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्था एकत्र येत आहेत. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही यंदाच्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना आहे. या शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष

शिखर परिषदेची संकल्पना आहे. या शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे अध्यक्ष अब्दे फता अल सिसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो, इराणचे अध्यक्ष मसूद पेझिश्कियान आणि अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांच्यासह इतर जागतिक नेते सहभागी होत आहेत. समावेशक जागतिक प्रशासन आणि बहुपक्षीयतेचं बळकटीकरण या विषयावरच्या ब्रिक्स सदस्य देशांच्या सत्रानं उद्या या शिखर परिषदेची सुरुवात होईल. त्यानंतर ब्रिक्स सदस्य देशांचे नेते भारत मंडपम इथल्या भारत इनोव्हेट्स या प्रदर्शनाला भेट देतील. शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी ब्रिक्स देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका आयोजित करतील. येत्या रविवारी प्रधानमंत्री ब्रिक्स भागीदार देश आणि विशेष निमंत्रित देशांच्या नेत्यांचं औपचारिक स्वागत करतील. नवी दिल्लीत उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जगभरातल्या विविध नेत्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी आज दुपारी होणाऱ्या चर्चेत रशिया युक्रेन संघर्ष, पश्चिम आशियातली परिस्थिती, व्यापार संबंध आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य यासह परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांचा समावेश असेल. उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी व्लादिमीर पुतीन आज पहाटेच राजधानीत दाखल झाले. प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी इराणचे अध्यक्ष मसूद पेझिश्कियान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. पेझिश्कियान आज दुपारी नवी दिल्लीत दाखल होतील. पश्चिम आशियातल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमधल्या चर्चेत प्रादेशिक घडामोडी हा प्रमुख विषय असेल अशी अपेक्षा आहे. प्रधानमंत्री मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांची ही भेट नियोजित आहे. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत रशियन फेडरेशनचे उपप्रधानमंत्री डेनिस मंतुरो यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये परस्परिताच्या मुद्द्यांवर तसंच व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा झाल्याचं सीतारामन यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. यूपीआयच्या माध्यमातून ब्रिक्स सदस्य देशांनी त्यांच्या पेमेंट प्रणालींना एकमेकांशी जोडावं, स्थानिक चलनातल्या व्यापाराला प्रोत्साहन द्यावं आणि डिजिटल व्यापार जागतिक स्तरावर अधिक सुलभ करावा असं आवाहन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज केलं. ते नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स बिझनेस फोरम 2026 परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. भारताने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दिशेनं महत्वाची पावलं उचलली असून यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या वर्षाला 250 अब्जांच्या पुढे गेल्याचं ते यावेळी म्हणाले. भागीदार देशांमधला व्यापार हा सखोल आणि लवचिक असावा, तसंच पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता असावी, जेणेकरून व्यापार हा कोणत्याही टप्प्यावर सदस्य देशांमधल्या लोकांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी अडथळा ठरणार नाही, असं ते म्हणाले. अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 11 सप्टेंबर 2011 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आदरांजली वाहिली. जगभरात दहशतवादाने अगणित बळी घेतलेत आणि सीमेलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा सामना करणारा देश म्हणून भारत गेली कित्येक दशकं या लढ्यात पुढे आहे, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. एकीकडे दहशतवादाचं स्वरूप बदलत असताना सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करायचा भारताचा निर्धार मात्र अढळ आहे, असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या सुविधेमुळे बँक खातं बदललं तरी फास्टॅग सुविधा सहजतेने नव्या खात्याशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल, असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. टोल नाक्यावर थांबावं न लागता टोल भरता यावा अशी यंत्रणा विकसित करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले.

उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठीच्या पिच बुक जागतिक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांनी पहिल्या 100 स्थान मिळवलंय. पदवी शिक्षण पातळीवर IIT मुंबई 22व्या तर IIT दिल्ली 27व्या क्रमांकावर आहे. याशिवाय दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, बिट्स पिलानी, IIT मद्रास, IIM बंगलोर, IIM कलकत्ता तसंच इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थांचा या मानांकनात समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात भोकर मार्गावर सीताखंडी घाटात काल संध्याकाळी एका ट्रकने रिक्षाला धडक देऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींमध्ये ट्रक चालकाचा समावेश आहे. जखमींना भोकर आणि नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलाय. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका ट्रकने पिकअप व्हॅनला धडक देऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. जखमींना साकोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची पोलीस चौकशी सुरू आहे. HPV लसीकरणाचा 80 लाखापेक्षा जास्त टप्पा भारतानं पार केलाय. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याबरोबरच HPV संसर्ग आणि HPV संबंधित कर्करोगापासून संरक्षणाच्या दिशेनं हा महत्वाचा टप्पा ठरलाय. बिहारमधली पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. 14 जिल्ह्यांमधल्या 85 तालुक्यातले 44 लाखापेक्षा जास्त नागरिक पुरामुळे बाधित झालेत. पूरग्रस्त भागात बचाव कार्य सुरू असून 1,942 बोटी कार्यरत आहेत तर 812 वैद्यकीय शिबिरं उभारण्यात आलेत. राज्यातल्या प्रमुख नद्यांची पाणी पातळी ओसरत आहे तरी 8 नद्यांची पाणी पातळी अजूनही धोक्याच्या पातळीच्या वर आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरी प्रकाराच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत कझकस्तानच्या एलेना रायबाकिना हिनं अमेरिकेच्या कोको गॉफ हिचा पराभव केलाय. या विजयामुळे रायबाकिनाचं अंतिम फेरीतलं स्थान निश्चित झालंय. आता तिचा सामना अरिना सबालिंका हिच्याशी होईल. महिला दुहेरीत चेक अमेरिकन जोडी कॅटरिना सिनियाकोवा आणि टेलर टाउनसेन यांचा सामना आज रात्री अमेरिकन जोडी रॉबिन मॉन्टगोमेरी आणि ॲशलिन क्रुग यांच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत जर्मनीचा अव्वल मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव याचा सामना आज रात्री होणाऱ्या पहिल्या उपांत्य फेरीत रशियाचा कॅरेन खाचानोवशी होईल. उपांत्य फेरीचा दुसरा सामना 8व्या मानांकित बेन शेल्टन आणि 11व्या मानांकित फ्रान्सिस टियाफो यांच्यात होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज. प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा. UPIच्या माध्यमातून ब्रिक्स सदस्य देशांनी एकमेकांच्या पेमेंट प्रणाली जोडाव्यात असं वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांचं आवाहन. फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिच बुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 16 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: ये है विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन कार्यक्रम। हेलो सहेली का कीजिए थोड़ा सा इंतजार।
1: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज, प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा। फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश। आणि राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात एकूण 17 जणांचा मृत्यू। भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले नेते एकत्र येणार असून जागतिक कल्याणाचं उद्दिष्ट समोर ठेवून या परिषदेत विविध मुद्द्यांवर सकारात्मक आणि अर्थपूर्ण चर्चा होईल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमधून व्यक्त केला आहे। भारत मंडपम इथे होणाऱ्या या 2 दिवसीय शिखर परिषदेत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती यासारख्या 11 प्रमुख उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्था एकत्र येत आहेत। लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही यंदाच्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना आहे। या शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सीसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो, इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान आणि अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यासह इतर जागतिक नेते सहभागी होत आहेत। समावेशक जागतिक प्रशासन आणि बहुपक्षीयतेचं बळकटीकरण या विषयावरच्या ब्रिक्स सदस्य देशांच्या सत्रानं उद्या या शिखर परिषदेची सुरुवात होईल।

त्यानंतर ब्रिक्स सदस्य देशांचे नेते भारत मंडपम इथल्या भारत इनोवेट्स या प्रदर्शनाला भेट देतील. शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी ब्रिक्स देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका आयोजित करतील. येत्या रविवारी प्रधानमंत्री ब्रिक्स भागीदार देश आणि विशेष निमंत्रित देशांच्या नेत्यांचं औपचारिक स्वागत करतील. नवी दिल्लीत उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जगभरातल्या विविध नेत्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी आज दुपारी होणाऱ्या चर्चेत रशिया युक्रेन संघर्ष, पश्चिम आशियातली परिस्थिती, व्यापार संबंध आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य यासह परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांचा समावेश असेल. उद्यापासून सुरू होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी व्लादिमीर पुतीन आज पहाटेच राजधानीत दाखल झाले. प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी इराणचे अध्यक्ष मसूद पेजश्कियान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. पेजश्कियान आज दुपारी नवी दिल्लीत दाखल होतील. पश्चिम आशियातल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमधल्या चर्चेत प्रादेशिक घडामोडी हा प्रमुख विषय असेल अशी अपेक्षा आहे. प्रधानमंत्री मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांची ही भेट नियोजित आहे. व्यापार आणि अर्थविषयक उपाययोजना एकतर्फी लादण्याचा निर्णय जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं उल्लंघन करणारा असून यामुळे व्यापारात विस्कळीतपणा येत असल्याचं मत ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर्स यांनी व्यक्त केलं आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या ब्रिक्स अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांच्या अंतिम बैठकीनंतर स्वीकारण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात सदस्य देशांनी ही भूमिका मांडली. जागतिक व्यापार आणि आर्थिक क्षेत्रातल्या वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर परस्परांबरोबरचा आर्थिक समन्वय वाढवण्याचा ब्रिक्स देशांचा प्रयत्न असून या पार्श्वभूमीवर ही भूमिका महत्वाची ठरते. मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत फास्टॅगसाठी वनटॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या सुविधेमुळे बँक खातं बदललं तरी फास्टॅग सुविधा सहजतेने नव्या खात्याशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल असं गडकरी यांनी सांगितलं. टोल नाक्यावर थांबावं न लागता टोल भरता यावा अशी यंत्रणा विकसित करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठीच्या पिचबुक जागतिक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांनी पहिल्या 100 स्थान मिळवलं आहे. पदवी शिक्षण पातळीवर आयआयटी मुंबई 22 तर आयआयटी दिल्ली 27 क्रमांकावर आहे. याखेरीज दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, बिट्स पिलानी, आयआयटी मद्रास, आयआयएम बेंगलोर, आयआयएम कलकत्ता तसंच इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थांचा या मानांकनात समावेश आहे. नागपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा असलेला मारबत आणि बडग्या महोत्सव आज उत्साहात साजरा झाला. काळी आणि पिवळी मारबतची पूजा करून निघालेल्या मिरवणुकीत इडापिडा घेऊन जागे मारबतचा जयघोष झाला. वाईट प्रवृत्ती आणि अनिष्ट प्रथांवर प्रहार करणारे बडगे मिरवणुकीचं विशेष आकर्षण होतं. महोत्सवाच्या माध्यमातून महानगरपालिकेनं यंदा प्लास्टिकमुक्त नागपूर आणि स्वच्छतेचा संदेश दिला. या उत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गोंदिया शहरातही आज राई, रुई, ढेकूल, मुक्सा घेऊन जागे मारबतच्या जल्लोषात मिरवणूक निघाली. मारबती बघण्या साठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात 10 दिवस दारूबंदी लावण्याचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत मागे घ्यावा, अन्यथा न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागेल असं मुंबई उच्च न्यायालयानं आज सांगितलं. पुण्यातल्या हॉटेल व्यावसायिकांच्या आणि दारू दुकानांच्या संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले. राज्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा होतो त्यावेळी मुंबईसह इतर कुठेही दारूबंदी लावलेली नाही, मग केवळ पुण्यातच 10 दिवस दारूबंदी लागू करण्यापाठीमागे काय कारण आहे अशी विचारणा न्यायालयानं केली. अपघातमुक्त सुरक्षित रस्ते प्रवासाकरता राज्याच्या परिवहन विभागातर्फे नशामुक्त चालक सुरक्षित प्रवास सक्षम महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित विशेष तपासणी अभियान राबवण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत त्यासंदर्भात एक बैठक झाली. त्यांनी सांगितलं की याअंतर्गत 2026 ते 2029 या 3 वर्षांसाठी विविध प्रकारच्या प्रवासी आणि मालवाहतूक सेवांमध्ये एकात्मिक तपासणी व्यवस्था लागू

करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्व तयार केली जातील. एसटी चालक आणि वाहकांवर नशा प्रभावाची तपासणी करण्यासाठी यंत्रसामुग्रीच्या खरेदीकरता एसटी महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने सरनाईक यांनी 1,00,000 रुपयांची देणगी जाहीर केली. खासगी बस, रिक्षा, टॅक्सी ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्येही तपासणी व्यवस्था राबवण्यात येईल. नशा करून वाहन चालवण्यातले धोके समजावून देण्यासाठी समुपदेशन, उपचार आणि पुनर्वसन उपलब्ध करून दिलं जाईल, असं सरनाईक यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात भोकर मार्गावर सीताखंडी घाटात काल संध्याकाळी एका ट्रकने रिक्षाला धडक देऊन झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींमध्ये ट्रक चालकाचा समावेश आहे. जखमींना भोकर आणि नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला 2,00,000 रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका पिकअप व्हॅनची ट्रकला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. हे सर्व प्रवासी छत्तीसगडमधले होते आणि धार्मिक कार्यासाठी पिकअप वाहनानं नागपूरकडे चालले होते. अपघातात 8 जण जागीच ठार झाले तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांपैकी दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून अपघाताची पोलीस तपास सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लातूरमध्ये ठिकठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलकांनी आंदोलन केलं. निलंगा तालुक्यातील नेटूर इथं सकल मराठा समाजाकडून लातूर जहिराबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. लातूर बार्शी महामार्गावर साखरा पाटी इथंही सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणी अहिल्यानगरमधल्या राहुरी इथं एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. परीक्षा पारदर्शकपणे घ्याव्यात यासह इतर मागण्या विद्यार्थ्यांनी यावेळी केल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत सज्ज. प्रधानमंत्री मोदी करणार जगभरातल्या विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा. फास्टॅगसाठी वन टॅग सुविधेचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा समावेश. आणि राज्यातल्या 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 17 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

पीछे पीछे सपनों के भागे, एक दिन सपना हराही, चला जाए सपना।

हॅलो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींच्या मनाच्या जवळचा कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा. युववाणीच्या सृजन संदेश या सत्रात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

0: माणसाचं मन शांत अशी कितीतरी मनाची वाक्य आपण बोलत असतो, आजूबाजूंच्या लोकांकडून ऐकत असतो, मनाला चांगलं वाटेल असं पोषक वातावरण शरीरासाठी तयार करत असतो. मित्र मैत्रिणींनो, काल होता 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन. हा दिवस आणि आजूबाजूला घडणाऱ्या काही संवेदनशील घटना आपल्याला अत्यंत महत्वाच्या गोष्टीची जाणीव करून देतात. मानसिक आरोग्याविषयी सजग होणं आणि बोलणं जितकं गरजेचं आहे तितकंच गरजेचं आहे ते बोलण्यासाठी एक सुरक्षित आणि समजून घेणारं वातावरण निर्माण करणं. आजच्या तरुणाई समोर करिअर, शिक्षण, स्पर्धा, नातेसंबंध, सोशल मीडिया, आर्थिक अपेक्षा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा दबाव अशा अनेक गोष्टी आहेत. अनेकदा आपण बाहेरून अगदी व्यवस्थित दिसत असतो पण मनात मात्र अनेक प्रश्न, भीती आणि संघर्ष चालू असतात. मनाचा असा संघर्ष विकोपाला गेला की अपयश येतं. जैनजीच्या भाषेत म्हणायचं झालं तर डाऊनफॉल चालू होतो. मग येते अँझायटी, ट्रॉमाज आणि काही वर्स्ट केसेसमध्ये डिप्रेशन आणि अतिशय खालावलेलं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य. आणि अशा परिस्थितीत मदत मागणं, मनाला ट्रस्टवर्दी माणसाकडे मोकळं करणं, काय वाटतंय ते सांगणं हे अजिबात लाजिरवाणं नाहीये हे प्रत्येकाने समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच आजच्या युववाणीमध्ये आपण या विषयाकडे केवळ समस्या म्हणून नाही तर संवाद, समजूतदारपणा आणि आशयाच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत आपल्या शहराच्या प्रशासनात महत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या आणि सॉफ्ट स्किल्स ट्रेनर ऍडिशनल कलेक्टर अंजली धानोरकर मॅम. नमस्कार मॅम. युववाणीमध्ये आपण आज सॉफ्ट स्किल्स आणि एकंदरीत मानसिक आरोग्याबद्दल बोलणार आहोत. तर मला सांगा, आजच्या तरुणांच्या मानसिक आरोग्याकडे आपण सर्वांनी इंडिव्हिज्युअली आणि सोशली कोणत्या दृष्टिकोनातून पाहायला हवं?
1: नमस्कार उत्कर्ष, आणि आपल्या सगळ्या मित्र मैत्रिणींना सुद्धा नमस्कार. तू फार महत्वाचा मुद्दा मांडते आहेस आणि यातच सगळं काही आलं की आत्महत्या प्रतिबंधक दिवस आपल्याला साजरा करावा लागतो. याचा अर्थ खरंच मानसिक आरोग्य किती महत्वाचं आहे आणि कुठल्या लेवल पर्यंत आपण सगळे चाललो आहोत त्याची प्रचिती या दिन साजरा करण्यामधूनच येते. आजकाल काय झालंय माहितीये का उत्कर्ष, की सोशल मीडिया चांगल्या अर्थाने वापरला तर खरंच खूप फायद्याचा आहे पण दुर्दैवाने त्याचा चांगला उपयोग करून घेण्यापेक्षा कम्पॅरिझन करण्यामध्ये खूप जास्त उपयोग होतो. म्हणजे कधीतरी आपण निराश असतो किंवा कधीतरी आयुष्यामध्ये आपल्या मनासारखं घडलेलं नसतं, म्हणजे आयुष्यात घडलेलं नसतं अशी एवढी मोठी घटना सुद्धा नसते. अगदी साध्या साध्या गोष्टी असतात की आपण कोणाला तरी फोन लावला, तारखा लावतोय आणि रिसिव्ह होत नाही, त्याने सुद्धा फ्रस्ट्रेट होणारी मुलं पाहिलीत मी. तर या सगळ्या गोष्टी अशासाठी महत्वाच्या ठरतात की या सगळ्या बाबींमुळेच आपलं मानसिक आरोग्य खराब होतं आणि आरोग्य म्हटलं ते शारीरिक असो की मानसिक असो महत्वाचंच आहे. म्हणून मानसिक आरोग्याकडे आपण जसं हात दुखला, पाय दुखला असं म्हणतो तसं माझं मन दुखलंय हे सुद्धा आपण सांगायला सुरुवात केली पाहिजे आणि त्यात वेगळं काहीच नाहीये.
0: बरोबर आहे मॅम. पण आजच्या काळात ना सोशल मीडिया, करिअरचा दबाव आणि सततची तुलना, कोणीतरी कोणाशी तरी नेहमीच तुलना करत असतात, ह्या सर्व गोष्टींच्या तरुणांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो आणि परिणाम न होऊ देण्यासाठी काही छोट्या छोट्या स्टेप्स आहेत का ज्या प्रत्येकाने कराव्यात?
1: अगदी अगदी, खूप महत्वाचा मुद्दा आहे हा सुद्धा. सोशल मीडियामुळे मानसिक आरोग्य आपलं का खराब होतं हे बघितलं पाहिजे. जसं मी तुला आत्ता सांगत होते की आपल्या आयुष्यात काहीतरी थोडंसं अनपेक्षित असं मनासारखं न घडलेलं आहे, आपल्याला जसं अपेक्षित होतं तसं. कसं आहे माहितीये का उत्कर्ष, की आपल्या आयुष्यात कधी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मनासारख्या घडत नाहीत आणि त्याच वेळी सोशल मीडियावर आपण जर असं पाहिलं की कोणीतरी फॉरेनला गेलाय, कोणाचा तरी खूप मोठा बंगला आहे, त्यांनी रिसेंटली खूप मोठी कार खरेदी केली आहे, आणि प्रत्येक जण जेव्हा सोशल मीडियावर काहीतरी टाकणार तेव्हा डेफिनेटली आपल्या आयुष्यातल्या चांगल्याच बाबी पोस्ट करणार आहे.
0: बरोबर.
1: आणि हे सगळं पाहताना आपण कुठेतरी ते विसरून जातो आणि मग असं वाटतं की बघा सगळ्यांच्या आयुष्यात खूप छान चालू आहे आणि माझ्याच आयुष्यामध्ये काहीतरी वाईट चाललंय. तर सगळ्यात महत्वाचं, आपण व्यवस्थित विचारांची क्लॅरिटी स्वतःला घेतलीच पाहिजे की आपण स्वतः सुद्धा जेव्हा काही टाकणार आहोत, पोस्ट करणार आहोत सोशल मीडियावर, आपणही आपल्या आयुष्यातल्या छानच बाबी टाकणार आहोत. नुकतंच कुणाशी तरी भांडण झालंय, आपल्या चेहरा रडका झालाय, तो पोस्ट करणार आहे का आपण? अजिबात नाहीये. तसंच ज्यांचे छान छान चेहरे आपण पाहतोय त्यांच्याही आयुष्यात तसं काहीतरी घडत असेल, म्हणजे घडायला हवं असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे की त्यांच्याही आयुष्यात अप्स अँड डाऊन्स असतील, फक्त दुर्दैवाने हे सोशल मीडियामुळे होतं काय की त्यांच्या मधल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला दिसतात आणि जेव्हा त्या आपण पाहत असतो तेव्हा आपल्या बाबतीमध्ये जे काही वाईट घडतंय तेच आपण बघत असतो. म्हणून मानसिक आरोग्यावर खूप जास्त परिणाम होतो. मग आता तू स्टेप्सचा विचार जो केला असता, तर अगदी साध्या स्टेप्स आहेत. एक तर ही क्लॅरिटी ठेवणं की प्रत्येक जण चांगलंच पोस्ट करतं आणि जसं म्हणतात की जे चकाकतं ते सोनं असतंच असं नाही,
0: त्याच पद्धती

0: असतं तिनं जे दिसतंय ते खरंच तसं असतंच असं नाही. त्याहीपेक्षा महत्वाचं इतरांच्या आयुष्यात काय घडत आहे हे बघण्यापेक्षा माझ्या आयुष्यात काय घडतंय आणि ते अधिक उत्तम कसं केलं पाहिजे हे आपण बघणं गरजेचं आहे ना. म्हणून पहिली स्टेप तर आपली तिथेच येते आणि दुसरी स्टेप अशी असते, दुसरी किंवा पुढच्या सगळ्या स्टेप अशा असतात की जिथे जिथे आपल्याला नातेसंबंधामध्ये किंवा करिअरमध्ये किंवा एकंदरीतच फ्रेंड सर्कलमध्ये आणखी पुढचं पाऊल उचलायचं आहे तर ते कशा रीतीने आपल्याला उचलता येईल, कसं पॉझिटिव्ह सगळं वातावरण ठेवता येईल यासाठी आपण त्या लेवलवर प्रयत्न करत राहणं.
1: नक्कीच मॅम. पण आजच्या तरुणांसाठी ना समाजात यशात व्याख्या केवळ मार्क्स, पॅकेज, पद किंवा प्रतिष्ठा एवढ्या पुरतीच मर्यादित ठेवल्या गेलीय. तर मग तरुणांनी आणि त्यांच्या आधीच्या पिढीतील लोकांनीही खऱ्या अर्थाने यशाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहायला हवं?
0: हो ग, आज नेमकं झालं आहे तसं खरं की फक्त मी किती उंचीवर गेलो आहे किंवा प्रतिष्ठा किती आहे यावरच यश मापलं जातं. पण तुला सांगू का उत्कर्ष, खरं तर आपण प्रत्येकानंच अशा गोष्टींवर यश मापण्याच्या ऐवजी आपण सेल्फ कंटेंटेड असणं ज्याला म्हणतात ना की आपण आतमध्ये वैयक्तिक आयुष्यामध्ये आपण सुखी आहोत का, समाधानी आहोत का ते बघायला हवं ना. पद किंवा प्रतिष्ठा खूप जास्त असेलही आजही आपण पाहतो ना की कित्येक केसेस अशा दिसतात आपल्याला की सगळं काही छान होतं, यांच्या आयुष्यात सगळं सुख आणि सुखच असेल असं बाहेरून आपल्याला वाटतं. पण कधीतरी बातमी येते की त्यांनी सुसाईडल अटेम्प्ट केला किंवा आणखी नेमकं काहीतरी त्यांनी आत्महत्या केली आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण आपल्या आयुष्यामध्ये किती चांगल्या पद्धतीनं यशस्वी झालोय स्वतःच्या म्हणजे थोडक्यात सांगायचं तर यश आपण स्वतःच्या फुटपट्टीवर मापलं पाहिजे असं मला वाटतं. बाकीचे काय म्हणतात त्याच्यावर अजिबात मापण्याची गरज नाही. की या मुलांच्या अवतीभोवतीचे जे आहेत, तू जेनझी जे म्हणालीस की त्यांच्यावर खरंच आज खूप प्रेशर आहे. कारण सपोर्ट असण्यापेक्षा बाकीच्या सगळ्या गोष्टी, एक तर डिस्ट्रॅक्शन खूप जास्त आहे, कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही एखाद्या गोष्टीवर आणि कोणतीही गोष्ट सांगायची कशी हा मोठा एक दबाव आहे. पण हे सगळं जाणून घेऊन सभोवतालच्या लोकांनी सुद्धा छान पद्धतीनं त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. आता बरेचदा काय होतं माहितीये का, म्हणजे आमच्या पिढीतील लोक तरी की जेनझी जेनझी, आम्ही एक्स मधले ना, सो जेनझी जेनझी म्हणजे हे कोणीतरी वेगळंच रसायन आहे ज्यांना समजून घेणं आपल्याला शक्यच नाहीये असं काहीतरी डोक्यात घेण्याची गरज नाहीये. ही आपलीच मुलं आहेत सगळी आणि आपण जर त्यांच्याशी व्यवस्थित कम्युनिकेशन केलं तर ती सुद्धा आपल्या जवळ मोकळी होतील, तेवढी स्पेस त्यांना द्यायला हवी.
1: आणि प्रत्येकाशी यशाची टाइमलाईन ही वेगवेगळी असू शकते,
0: अगदी
1: हे प्रत्येकाने समजून घेणं जरा गरजेचं.
0: बरोबर.
1: आणि असंही आयुष्य म्हणजे रोलर कोस्टर असतं, म्हणजे अपयश, रिजेक्शन. तर मग अपेक्षेप्रमाणे गोष्टी न घडल्यास तरुणांनी स्वतःला कसं सावरावं, रेझिलियन्स म्हणजे नेमकं काय आणि ते कसं विकसित करता येईल आम्हा प्रत्येकाला?
0: येस, खूप महत्वाचा मुद्दा आहे हा सुद्धा. आपण लवचिकता किंवा रेझिलियन्स असा काही शब्द जर बघितला ना तर ते आपण विचार असा करतो की फिजिक किंवा आपण आपलं शरीर फ्लेक्झिबल असणं खूप महत्वाचं आहे. पण शरीराच्या फ्लेक्झिबिलिटीकडे आपण जसं लक्ष देतो ना तसं ह्या मनाच्याही लवचिकतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी व्यवस्थित आपल्याला आपल्या इमोशन्स कळतात का हा पहिला मुद्दा येतो. आणि जेव्हा आपल्याला इमोशन्स आपल्या कळायला लागतात ना तेव्हा त्यांना टॅकल कसं करायचं ते आपल्याला समजायला लागतं. म्हणून आपल्या इमोशन्स व्यवस्थितरित्या टॅकल करणं हे हा भाग महत्वाचा आहे हे लक्षात घेतलंच पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस आपण काय करतोय माहितीये का, सतत धावत जातोय. कशाच्या मागे धावतोय कदाचित आपल्यालाही माहित नसतं, सगळे धावतायत म्हणून आपण पण धावतोय. कुठेतरी मग आपण थांबलं पाहिजे थोडस तरी की बाकीच्यांना काय हवंय त्याच्या मागे ते धावतायत पण मला हे खरंच हवंय का, हा कुठेतरी थांबून विचार जर केला तर डेफिनेटली आपल्यावर एवढा सगळा स्ट्रेस येणार नाही. मानसिक आरोग्य हे शब्द जे तू वापरते आहेस ते आरोग्य आपलं अजिबात खराब होणार नाही आणि चांगल्या रीतीने प्रत्येक गोष्ट आपण टॅकल करू शकतो.
1: पण मॅम, धावलो नाही तर आपण मागे पडू अशी जी एक भावना तयार होते आणि त्यातून जे गिल्ट येतं तर ते त्याच्याशी कसं डील करायचं?
0: हा, कारण परिस्थिती सुद्धा किंवा सराउंडिंग तुम्हा मुलांचं सगळं असं असतं की सगळेच जण विचारतात काय झालं पुढे, काय झालं पुढे, म्हणजे ग्रॅज्युएशन संपत नाही तो आता नोकरी बघणार आहे का, पुढे काय करणार आहे, आता लाख पोटा पाण्याला, हे अशा पद्धतीनं सगळं असतं. म्हणून धावावं लागणार हे जरी योग्य असलं ना तरी सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा तेवढ्या क्षमता असल्या पाहिजे की त्या दिशेनं मला धावायचं नाहीये. मग पेरेंट्स सांगत असतील, नियर अँड डिअर सांगत असतील की ह्या एका दिशेनं धाव तू जेणेकरून तू यशस्वी होऊ.

0: देशील, पण आपल्याला जर तिकडे धावण्याची इच्छा नसेल तर आपण पुन्हा एकदा कम्युनिकेशन हा शब्द वापरेन मी, कम्युनिकेट आपण व्यवस्थितरित्या करू शकलो पाहिजे की तुमची जरी इच्छा असेल तिकडे धावण्याची तरी सुद्धा माझी इच्छा आहे की इकडे जाण्याची. उत्कर्ष, तू खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहेस. खरंच आपल्या ह्या सगळ्या जेन्झीने ना त्यांच्या आई वडिलांना व्यवस्थित कम्युनिकेट केलं पाहिजे, आणि हेही त्याच वेळेस लक्षात घेतलं पाहिजे की आई वडिलांची आपल्याकडून जी अपेक्षा आहे ती त्यांच्या दृष्टिकोनातून अगदी रास्त आहे. फक्त जर त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळं आपल्याला काही करायचं असेल तर ते त्यांना समजावून सांगता आलं पाहिजे. आणि अर्थातच परिस्थिती कशी आहे, परिस्थिती म्हणजे आर्थिक, सामाजिक किंवा आपली कौटुंबिक अशा सगळ्याच अर्थानं परिस्थिती शब्द वापरते मी, तर तो सगळा भाग लक्षात घेऊन कधी कधी मग थोडीशी मनाला मुरडही आपल्याला घालता आली पाहिजे ना. मला काय दिसतंय माहितीये का, की प्रत्येक वेळेस माझ्या मनासारखं घडलंच पाहिजे असं नाही होत ग. आणि आपण अगदी फार पूर्वीपासूनची उदाहरणं पाहिली, इतिहास काळातलेही उदाहरणं पाहिले, तरी सुद्धा आपल्या लक्षात येतं की प्रत्येकाचं आयुष्य खूप छान चढत्या क्रमानंच गेलेलं आहे असं नाहीये. त्यांनाही बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या, आणि तडजोड हा आयुष्यातला एक भाग असतो. म्हणून त्या पद्धतीने आपण विचार केला तर विचारांनी आपण स्टेबल होऊ शकतो,
1: आणि हाच एक रेझिलियन्स आहे. मॅम, इमोशनल इंटेलिजन्स, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग स्किल्स मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कशा प्रकारे मदत करतात, किंवा अशा काही एक्सरसाइज आहेत का ज्याने इमोशनल इंटेलिजन्स वाढेल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एबिलिटी इम्प्रूव्ह होईल आणि डिसिजन मेकिंग स्किल्स चांगले होतील?
0: खूप, तिन्हीही अत्यंत महत्वाचे स्किल्स आहेत. आणि प्रॉब्लेम म्हणजे फार मोठा प्रॉब्लेम ऍज सच आपण घेत नाही. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या समोरचा अगदी प्रत्येक छोटा छोटा जो प्रॉब्लेम येतो तोही आपण किती ताबडतोबीनं सॉल्व्ह करतो ते महत्वाचं असतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि नेमकं आपण एखाद्या गाडीचा विचार केला आणि ती गाडी नेमकी तेव्हा आली नाही, आपल्याला तिथे महत्वाचं काम आहे, मग ही सुद्धा परिस्थिती आपल्या इमोशनल इंटेलिजन्स खरंच किती आहे हे सांगू शकते आपल्याला. की त्या परिस्थितीमध्ये तुम्ही ओके ती गाडी नाहीये आता मला तिथे जाणं तर गरजेचं आहे, मग मी इमिजिएटली माझ्याकडे काय नेक्स्ट पर्याय असेल, मग हे करू की ते करू की ते करू, असं ताबडतोब विचारांनी आपण जर करायला गेलो ना तर डेफिनेटली तीही परिस्थिती आपण हँडल करू शकू.
1: पण मॅम, काही परिस्थिती ना खूप वर्स्ट होतात, तर अशा वेळी प्रोफेशनल हेल्प कधी घ्यावी? म्हणजे सायकोलॉजिस्टकडे किंवा काउन्सिलरकडे जाण्याबद्दलचा स्टिग्मा आपण समाजात कमी करण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न करू शकतो?
0: खूप महत्वाचा मुद्दा आहे. दुर्दैवानं आजही मानसिक आरोग्याकडे, जसं आपण सुरुवातीला बोलत होतो तसं, शारीरिक आरोग्य इतकंच चांगल्या रीतीने बघितलं जात नाही. म्हणजे जेवढा इझिली आपण सांगतोय की मी ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊन येईल तेवढा इझिली आपण मी सायकोलॉजिस्टकडे जाईन किंवा आता मला सायकियाट्रिस्टची गरज भासते तर मी आता तिकडे जाईन असं सांगत नाही आपण. म्हणजे अजूनही जर जायचं असेल तर कुठेतरी दूर गाडी पार्क करायची आणि कोणी बघणार नाही अशा पद्धतीनं तिथे जायचं असं आहे. पण ऍक्च्युली नाही ग तसं, म्हणजे तितकी इतकी इझी गोष्ट आहे ती. शरीर दुखतं तसं मन दुखतं हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे. हा स्टिग्मा आपण आपल्या मनातून काढून टाकला पाहिजे. होतं काय माहितीये का, की बाकीच्यांच्या दृष्टिकोनातून तो स्टिग्मा आहे म्हणून आपण जर ती हेल्प घ्यायला गेलो नाही तर नुकसान सगळ्यात जास्त आपलं आणि आपल्या नियर अँड डिअर्सचं होणार आहे. कारण नेसेसरीली आपल्याला जर काही झालं, आपली मानसिक स्थिती योग्य नसेल तर आपले कुटुंबीय सुद्धा आनंदात नाहीत राहू शकत ना. तर त्यामुळे अगदी बिनधास्तपणे जायचं, बाकीचे लोक काहीही म्हणत आपल्याला गरज आहे ना सो आपण गेलं पाहिजे.
1: आणि त्रास होत असेल तर मदत घ्यावी,
0: घ्यायलाच पाहिजे.
1: मॅम, आता आपण शेवटाकडे येतोय, तर एखादा तरुण किंवा तरुणी आपल्या आयुष्यातल्या खूप कठीण काळातून जात असेल, स्वतःला एकटं समजत असेल आणि हा काळ कधीच संपणार नाही असं त्याला वाटत असेल, तर एक अधिकारी म्हणून आणि एक माणूस म्हणून आपण त्याला काय सांगाल?
0: बोललं पाहिजे ग, सगळ्यात महत्वाचा मुद्दा बोललं पाहिजे. आणि माझं तर म्हणणं असं असतं की अशी कोणतीच जगात गोष्ट असणार नाही की जी बोलण्याने किंवा चर्चेने सॉल्व्ह होणार नाही.
1: थँक्यू मॅम, खूप खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. दिस कन्व्हर्सेशन वॉज डेफिनेटली थेरपिटिक फॉर मी अँड आय एम शुअर फॉर द लिस्नर्स एज वेल. तुम्ही सांगितलेली यशस्वी आणि उज्ज्वल भविष्यासाठीची कौशल्य सूत्र प्रत्येकाला उपयोगी पडू ह्या सदिच्छा.
0: उत्कर्ष, मला खूप छान वाटलं आज इथे स्टुडिओमध्ये येऊन आणि एवढ्या चांगल्या विषयाला तुम्ही हात घातलाय तेही मला खूप छान वाटलंय. थँक्यू सो मच आणि तुझ्या सगळ्याच पिढीला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.
1: थँक्यू मॅम. तर श्रोते हो, आपण ऐकली ऍडिशन

0: मित्रमैत्रिणींनी आता आपण ऐकूयात मनोविकार तज्ञ डॉक्टर निखिल खेडकर यांच्याशी मी आणि राज दळेकर यांनी साधलेला संवाद. नमस्कार डॉक्टर निखिल खेडकर.
1: नमस्कार.
0: युवावाणी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: नुकताच आपण जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन काल पाळला, त्यासाठी आपण आज संवाद साधणार आहोत. तर मला सर्वप्रथम असं सांगा की आजच्या तरुणांमध्ये मानसिक ताण आणि भावनिक संघर्ष वाढताना दिसतो.
1: बरोबर.
0: आत्महत्येच्या विचारापर्यंत तरुण पोहोचण्यामागची प्रमुख कारणं तुम्हाला कोणती वाटतात?
1: अगदी तुम्ही योग्य प्रश्न आणि हा योग्य कालावधी पण आहे की जगभरात असं आढळून आलं आहे 16 ते 30 वयोगटामध्ये म्हणजे तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळून येतं. तरुणांना पाहिलं तर तरुण म्हणजे हे इमोशन्सचा समुद्र आहे, अगदी खळखळता समुद्र आहे. याच्यातून विषही वर येऊ शकतं आणि अमृतही वर येऊ शकतं. तर विष म्हणजे हे आत्महत्येचे विचार. असं आढळून आलं आहे की तरुण वयामध्ये जवळपास 25 ते 30% तरुणांना कधी ना कधीतरी आत्महत्येचे विचार येतात. आणि त्याचं एक महत्वाचं इमोशनल कारण आहे की आयडेंटिटी क्रायसिस. माझी ओळख काय आहे, मी काय आहे आणि मी कुठे पोहोचू शकतो. या आयडेंटिटी क्रायसिसचे बरेचसे वेगवेगळे पैलू आहेत. आयडेंटिटी क्रायसिसमध्ये करिअर एक येतं की मी कुठे काय बनणार आहे, कुठे बनणार आहे. आयडेंटिटी क्रायसिसमध्ये रिलेशनशिप प्रॉब्लेम्स येतात की मला ऍक्सेप्ट करतंय कुणी, माझं रिलेशन कुणीतरी ऍक्सेप्ट करतंय. ही आयडेंटिटी पण खूप महत्वाची आहे. तरुणांच्या मनामध्ये वेगवेगळ्या आयडियाज येतात, खूप नवीन आयडियाज येतात, भन्नाट आयडियाज असतात, पण ते इम्प्लिमेंट करण्याची साधनं आणि फ्रीडम नसतो. ही महत्वाची कारणं आहेत की जी तरुणांमध्ये इमोशनल डिस्टर्बन्सेस आणि मग ते इमोशनल डिस्टर्बन्सेस वाढत वाढत जाऊन आत्महत्येकडे वळतात. आत्महत्येचा विचार असा अचानक खूप कमी वेळेस येतो, पण खूप साऱ्या घटना हळूहळू हळूहळू गोळा होतात आणि एखादा स्ट्रेसचा ट्रिगर हे विचार वाढायला मदत करतं.
2: निश्चितच डॉक्टर निखिल सर महत्वाचं सांगता आहात, आपण त्यालाच लागून विचारायचं की मग शैक्षणिक अपयश असेल, परीक्षेचा ताण असेल किंवा करिअरची चिंता, यांचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो त्याबद्दल काय सांगाल?
1: परीक्षेची आणि मार्कांची चिंता याचा तरुणांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर प्रचंड परिणाम होतो. कॉम्पिटिशन म्हणजे जसं काही एक रेस लागली आहे कुत्र्यांमध्ये, हे मनुष्य नसून मुलं नसून त्यांची रेस चालू आहे आणि त्याच्यात कोण पुढे आणि कोण मागे याच्यावरच सगळं ठरतंय. तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना तरुणांना हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे की आयुष्य आणि मार्क याचा खूप संबंध नाही. तुम्ही मार्कच्या मागे पळाल तर तुम्ही आयुष्य तेवढं आनंदाने आणि चांगलं जगू नाही शकणार. ह्या ताणतणावामुळे झोप कमी होते, चिंता वाढतात, चिडचिडपणा वाढतो, अपयश पचवायची शक्ती नसते. अपयश पचवता नाही आलं तर मग चिडचिडपणा वाढून उदासीनता वाढू शकते. आणि अशा डिस्टर्ब इमोशनल स्टेटमध्ये ते जे ध्येय पाहतायत, जे की असायला नाही पाहिजे की फक्त मार्क्स, ते मार्क्स अजून कमी होतात. म्हणजे विशेष सर्कल होतं. ताण आला की अजून अभ्यास कमी, अजून मार्क कमी, अजून ताण कमी. अशा वेळेस पालकांनी विद्यार्थ्यांना मार्कांवर लक्ष न देता ते काय शिकत आहेत, ज्ञान काय प्राप्त करतायत, त्यांना काय जाणवतं, त्यांच्याशी ओपन संवाद ठेवणं गरजेचं आहे.
0: बरोबर आहे. पण हे झालं प्रोफेशनल लाईफ किंवा अकॅडमिक्स बद्दल, पण पर्सनल लाईफ मध्ये पण आपल्या रिलेशनशिप्स मधल्या काही अडचणी किंवा काही नातेसंबंध तुटल्यामुळे तरुणांमध्ये निर्माण होणारा भावनिक ताण हा कसा आपण समजून घ्यायला हवा, म्हणजे तरुणांनी स्वतः सुद्धा आणि पालकांनी किंवा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा?
1: अगदी बरोबर आहे. कारण तरुण वयामध्ये नवीन नातेसंबंध, मैत्री बनते, रिलेशनशिप फॉर्म्स होतात. आणि रिलेशनशिप जशा फॉर्म्स होतात तशा कधी कधी ब्रेकअप्सही होतात. आणि हे ब्रेकअप होऊ शकतं याचा आधी ऍक्सेप्टन्स पाहिजे. जसं सुरुवातीला मी म्हणालो की आयडेंटिटी, त्याचा जर का आत्मविश्वास चांगला असेल तर हे ब्रेकअप काउंटर करायला त्याला सोपं जातं. या वयामध्ये रिलेशनशिप जेवढ्या फास्ट बनतात तेवढ्या फास्ट तुटतात. तर जेव्हा रिलेशनशिप तुटते तेव्हा कम्युनिकेशन फार महत्वाचं आहे. आपल्या बाकी मित्रमैत्रिणी

0: सोबत, कारण या रिलेशनशिपवरची चर्चा बऱ्याचदा पालकांसोबत ते तो विद्यार्थी किंवा तो तरुण करू शकत नाही, पण बाकी मित्रमैत्रिणींसोबत जर का रिलेशनशिपच्या प्रॉब्लेम्सची चर्चा केली, रिलेशनशिप अशी अचानक खूपदा तुटत नाही, ती ताणल्या जाते. जर का हा ताणतणाव दोघांच्याही लक्षात आला आणि त्यांनी म्युच्युअल त्याच्यावर काहीतरी काम केलं, मग ते ब्रेकअपही असू शकेल, तर ते ब्रेकअप दोघांनाही कमी त्रासदायक जाईल.
1: निश्चितच डॉक्टर निखिल सर, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही खरंच तरुणांच्या भावविश्वाची उकल केली, अनेक प्रश्नांच्या मोकळेपणाने उत्तरं दिलीत, आणि निश्चितच ही माहिती फार महत्वाची असणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहोत आपण, तर समुपदेशक आहात आपण, एक आपण एक प्रॅक्टिशनर सायकॅट्रिस्ट डॉक्टर आहात, तर समुपदेशनामुळे आत्महत्येच्या विचारांशी संघर्ष करणाऱ्या तरुणाला नेमकी कशी मदत मिळू शकते आणि समुपदेशनाची भूमिका किती महत्वाची आहे हे जाता जाता काय सांगा?
0: आत्महत्येच्या विचारांसाठी समुपदेशनाची भूमिका खूप महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी ट्रेंड सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट हे तर समुपदेशन करतात. इथे आल्यानंतर आम्ही नॉन जजमेंटल, म्हणजे या ज्या काही टिप्स दिल्या या आम्ही फॉलो करतो की आम्ही नॉन जजमेंटल असतो, त्यांना ऐकून घेतो, त्यांना त्यांचे पर्याय शोधायला मदत करतो. रेडीमेड काही आमच्या ड्रॉवरमधून काढून देत नाही, ओके तू वकील बन, तू इंजिनियर बन, तू पॉलिटिशियन बन, किंवा तू हे रिलेशनशिप असं सुधार. त्यांना स्वतः मार्ग शोधायला आम्ही मदत करतो, मे बी हातात हात घेऊन विचारांशी विचार जुळवून या गोष्टी करतो. आणि समुपदेशन केल्यानंतर त्या व्यक्तीला तर फायदा होतोच होतो, पण तो इतर व्यक्तींना पण ओळखू शकतो की अच्छा याला पण प्रॉब्लेम दिसतोय, हिलाही प्रॉब्लेम दिसतोय, आणि आपण प्रोफेशनल समुपदेशकाची भेट घेणं, जाणून घेणं गरजेचं आहे. त्याला एक जरी गोष्ट आम्ही सांगितली की तू एकटा नाहीये, ह्या सगळ्या प्रवासात आम्ही तुझ्या सोबत आहेत, जे काही तू सहन करतोय त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करतोय, तर तो व्यक्ती नक्कीच त्याच्यातून बाहेर येतो.
2: धन्यवाद निखिल खेडकर सर, तुम्ही आलात आणि इतक्या चांगल्या पद्धतीने युवकांना मार्गदर्शन केलं, त्यामुळे आकाशवाणीच्या वतीने तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद. आणि युवकांसाठी एकच सल्ला की तुम्ही एकट्याने सहन करू नका, बोला, ऐका, एकमेकांची सोबत करा आणि या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी एकमेकांना मदत करा. धन्यवाद.
2: थँक्यू सर. आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आता एका छानशा गाण्यानं कार्यक्रमाचा शेवट करूयात आणि भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, तुम्ही महत्वाचे आहात, तुमचं आयुष्य महत्वाचं.

श्रोते हो, आताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरून देखील ऐकू शकता. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत. लता मंगेशकर यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची रचना, मीना मंगेशकर यांचं संगीत, शाब्बास सुनबाई चित्रपटाचं नाव.

श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. सायंकाळचे 6:20 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या संस्कृत बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: पश्चिम बंग सिक्किम गुजरात इत्येतेषु प्रदेशेषु अपि अग्रिमाणि दिनानि यावत् प्रचंड वृष्टि भवितुम् अर्हति। एतदतिरिच्य दिल्ली नगरे आगामिनि द्वित्रि दिनानि यावत् आकाशः मेघावृतः स्थास्यति, अतिलघु वर्षापि भवितुम् अर्हति। कनिष्ठ एशिया चषक हॉकी क्रीडायां भारतीय कनिष्ठ पुरुष दलम् अद्य प्रथमायां उपांत्य स्पर्धायां मलेशिया देशं एकस्योत्तरे त्रिभिः अंकैः पराजित्य चीन देशस्य मोकवी नगरे अंतिम स्पर्धायां स्थानं प्राप्तवत् इति वार्ताः।
1: श्रोते हो प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत।

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज ऐकूया 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगाने मनातलं ओळखा जीव वाचवा गरज आत्महत्या प्रतिबंधाची. या खास कार्यक्रमात मानसोपचार तज्ञ डॉक्टर सचिन दानवडे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं आहे सूरज हंजगे यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो 10 सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून पाळला जातो. आजच्या या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या युगात कित्येकदा माणूस आतून एकाकी पडतो, पण मनात कितीही अंधार असला तरी आशेचा एक किरण हा असतोच. मनातला ओळखा जीव वाचवा हा संदेश आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला घराघरात पोहोचवायचा आहे. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मानसोपचार तज्ञ डॉक्टर सचिन धनवडे. सरांनी भारतीय सैन्यात सलग 8 वर्ष आपली सेवा दिली. डॉक्टर नमस्कार.
2: नमस्कार मॅम.
1: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत.
2: थँक्यू थँक्यू
1: डॉक्टर. आता सगळ्यात आधी साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येसारखा टोकाचा विचार नेमका कशामुळे येतो, यात मानसिक सामाजिक किंवा कौटुंबिक कारण ही जबाबदार असू शकतात का?
2: आत्महत्येचा विचार येण्यामागे मॅम याचं सांगण्यासाठी मी एरॉन बेक हे अमेरिकन मानसोपचार तज्ञ आहेत त्यांची जी त्रयी आहे तिचा आधार घेऊ इच्छितो. त्यामध्ये हेल्पलेसनेस, होपलेसनेस आणि वर्थलेसनेस. म्हणजेच हेल्पलेसनेस, मला माझ्या कामासाठी किंवा समस्येसाठी मदत मिळणार नाही ही भावना येणे. होपलेसनेस म्हणजे मला कुणाकडूनही आशेचा किरण नाही उरला आहे ही भावना येणे. आणि वर्थलेसनेस म्हणजे मला माझ्या घरामध्ये माझ्या समाजामध्ये काहीही किंमत उरलेली नाहीये ही भावना येणे. या भावनेच्या एकत्रितपणामुळे आणि त्याची तीव्रता वाढल्यामुळे माणसाला हे टोकाचं पाऊल उचलण्याची मनामध्ये शंका येऊ शकतात.
1: बरं, पण आता ही जी भावना निर्माण होते ती कशामुळे निर्माण होते, त्याचं मूळ कारण काय सांगते?
2: यामध्ये WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना आणि निमान्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड अलाइड सायन्सेस यांनी दाखवून दिलेल्या मार्गदर्शनानुसार कधी एका घटकाचा यावर परिणाम होत नाही. OPD मध्ये बरेच पेशंट येतात, रुग्ण येतात, ते म्हणतात डॉक्टर मला लहानपणी अमुक अमुक ट्रॉमा झाला होता त्यामुळे मला हे होतंय का, तमुक तमुक इव्हेंट झाला होता म्हणून असं होतंय का? तर एक्झॅक्टली असं नाही. यामध्ये मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक या सगळ्या घटकांच्या एकत्रितपणामुळे ह्या घटना घडतात. मानसिक घटनांमध्ये सांगायचं झालं तर नैराश्य म्हणजे डिप्रेशन हे अतिशय सामान्य पण खूप महत्वाचं आणि मोठं कारण आहे. त्यासोबतच अँग्झायटी डिसऑर्डर म्हणजे चिंताविकार, व्यसनाधीनता म्हणजे ऍडिक्शन, स्किझोफ्रेनिया, एकटेपणा, बायपोलर डिसऑर्डर ह्या सगळ्या आजारांचा समावेश होतो. या आजारांची जर योग्य ट्रीटमेंट नाही घेतली गेली तर त्यामध्ये माणसाची विचार करण्याची क्षमता कमी होते आणि त्यातूनच या गोष्टीतून बाहेर पडणार नाही ही भावना आणि त्या समस्या न सोडण्याची भावना

0: वाढते आणि याच टोकाचं पाऊल म्हणजे आत्मघातकी विचार होय.
1: पण डॉक्टर, आता बऱ्याच वेळा आपण ऐकतो की एखादी व्यक्ती डिप्रेशन मध्ये होती, मग हे आता तुम्ही सांगितलं की नैराश्य, भीती किंवा चिंता, एकटेपणा आणि रोजचा ताण, हे जे काही आहे याचा आत्महत्येच्या विचारांशी नेमका काय संबंध सांगता येईल?
0: हे उदाहरण देऊन सांगायचं झालं मॅम, तर प्रतिबंधात्मक आणि वैद्यकशास्त्र, ज्याला आपण प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडिसिन म्हणतो, याच्या आईसबर्ग फेनॉमेना किंवा आईसबर्ग कन्सेप्ट याचा आधार इथे मी घेतो. यामध्ये काय असतं, आईसबर्ग फेनॉमेना म्हणजे समुद्रामध्ये मोठासा एक हिमनग पडलेला आहे, बर्फाचा तुकडा पडला आहे, त्यामध्ये आपला बर्फाचं छोटस टोक वरती दिसतं, परंतु खूप सारा मोठा भाग हा आज झाकळलेला असतो. आत्महत्या म्हणजे हे छोटस टोक जे वरती दिसते आपल्याला, परंतु जो मोठासा झाकळला भाग आहे तो याच गोष्टीवर व्यापलेला असतो. त्यामध्ये नैराश्य, चिंता विकार, एकटेपणा आणि सततचा ताण यांचा समावेश होतो.
1: आणि कुठेतरी मला असं वाटतं ना की हल्ली संवादाचा अभाव

0: बर्फाचं एक छोटस टोक वरती दिसतं, परंतु खूप सारा मोठा भाग हा आज झाकळलेला असतो. आत्महत्या म्हणजे हे छोटस टोक जे वरती दिसते आपल्याला, परंतु जो मोठासा झाकळलेला भाग आहे तो याच गोष्टी व्यापलेला असतो. त्यामध्ये नैराश्य, चिंता, विकार, एकटेपणा आणि सततचा ताण यांचा समावेश होतो.
1: आणि कुठेतरी मला असं वाटतं ना की हल्ली संवादाचा अभाव हे सुद्धा त्यामागे एक कारण असू शकतं.
0: एकटेपणा हा खूप शांत पण घातक घटक आहे मॅम. सोशल मीडियामुळे आपण 100,000 लोकांशी कनेक्टेड आहोत, पण इन पर्सन फिजिकली एकमेकांना भेटणं बोलण्याची वेळ नाही आहे, आणि त्यातून मग मी एकटा अजूनच पडतोय काय, माझ्या भावना बोलून दाखवायला काही जागाच नाही का, ही गोष्ट वाढते आणि ही एक आत्मघातिक विचार वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.
1: बरोबर. आता एक खूप महत्वाचा प्रश्न मला विचारावा असं वाटतो की जेव्हा एखादी व्यक्ती अगदी सहज किंवा हताश होऊन म्हणते की मला आता जगायचं नाहीये किंवा सगळं संपवावं असं वाटतंय, तर अशा वेळी घरच्यांनी किंवा मित्रांनी लगेच काय केलं पाहिजे, त्यांच्याशी कसं बोलावं आणि हे त्यातून त्यांना बाहेर कसं काढावं?
0: यामध्ये मॅम अगेन WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि IPS इंडियन सायकेट्रिक सोसायटी यांनी घालून मार्गदर्शनामध्ये गेट कीपर ट्रेनिंग नावाची एक गोष्ट आहे. यामध्ये 3L म्हणजे 3L घेतलं, यामध्ये लुक म्हणजे पहा, लिसन म्हणजे ऐका आणि लिंक म्हणजे जोडा, या त्रयींचा वापर केला जातो. यामध्ये फक्त वर्तनातील बदल बघून चालणार नाही तर आपल्या माणसाच्या बोलण्यातील बदल, भावनिक बदल, तयारीची लक्षणे या सगळ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. बोलण्यातील बदल म्हणजे सरळ सरळ माणूस मला आता जगायचंच नाहीये,
1: थोडी नकारात्मक
0: भावना की मला जगून छानच वाटत नाही, मी कशाला जगू, मी घरच्या ओझच आहे, किंवा सहज माणूस बोलून जातो मला असं वाटतं की मी झोपी जावं आणि सकाळी उठूच नाही. तर या सगळ्या गोष्टी तो माणूस लक्ष केंद्रित करण्यासाठी करतोय असं समजून दुर्लक्ष करू नये, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तयारीच्या लक्षणात म्हणाल मॅम तर बऱ्याच वेळेस असं होतं की माणूस आपल्या स्वतःची प्रॉपर्टी, पैसे हे कुणाशीतरी नावे करून देतो, आपल्या प्रिय वस्तू ह्या दुसऱ्यांना गिफ्ट करतो, गुड बाय किंवा आय एम सॉरी असे मेसेज पोहोचवतो, आणि बऱ्याचदा इंटरनेटवर आत्महत्या संबंधी जे साधनं आहेत त्यांचा सर्च करतो. तर ही त्याची तयारीची लक्षणे आपण जाणून घेतली पाहिजे आहेत. वर्तनामध्ये बदल तो मग माणूस एकटा एकटा राहायला सुरू करतो, लोकांशी बोलणं कमी करतो, एकलकुंडा होतो, ज्या गोष्टीमधला आधी इंटरेस्ट किंवा रस असायचा त्या गोष्टीमधला रस कमी झालेला जाणवतो, झोप भूक कमी जास्त होते. तर ह्या गोष्टी आहेत ज्या आपण आवर्जून बघितल्या पाहिजेत. भावनिक घटकामधला एक महत्वाचा भाग मी सांगू इच्छितो, त्याला आपण पॅराडॉक्सिकल कामनेस असं म्हणतो, म्हणजे विरोधाभासी शांतता. डिप्रेशन, नैराश्य ज्यावेळेस माणूस आत्मघातकी विचार करतो त्यावेळेस तो कन्फ्युजन माइंडमध्ये असतो, मी करू किंवा न करू, करू किंवा न करू. यामध्ये ज्यावेळेस तो निर्णयाला पोहोचतो की मला करायचं आहे, त्यावेळेस कालकालपर्यंत 2 महिन्यापासून अस्थिर, चिंता आणि नैराश्यमधला माणूस अचानक विना काही ट्रीटमेंटच्या किंवा आनंदी घटना न घडताही शांत राहायला सुरू करतो किंवा खुश राहायला सुरू करतो. त्यावेळेस आपण हे धोक्याचं लक्षण समजलं पाहिजे आणि त्याला जास्त वेळ न दवडता प्रोफेशनलची मदत घेतली पाहिजे.
1: म्हणजे एकूणच त्या व्यक्तीकडे, त्याच्या वर्तनांकडे हे नातेवाईकांचं किंवा मित्रांचं हे बारीक लक्ष असलं पाहिजे, म्हणजे त्याच्या नेमक्या भावना काय आहेत याकडे सुद्धा लक्ष असणं खूप
0: आवश्यक आहे. आणि या दोनच लोकांवर नाही तर पालक आणि शिक्षकांना यामध्ये मी समावेश करू इच्छितो, त्यांनीही थोडंसं लक्ष देणं आवश्यक आहे, कारण युथ काळातला बराच लोक जे आहेत हे टीचरच्या अंडरच असतात 4-6 घंटे दिवसातले, तर आपण तिथेही वेळ दिला पाहिजे.
1: आता आपण तरुण पिढीबद्दल बोलला तर त्याच अनुषंगानं मला एक विचारावंसं वाटतं की सध्या या तरुण पिढीमध्ये अभ्यासाचं प्रेशर, नात्यांमधले वाद किंवा करिअरची काळजी आणि यात भर म्हणजे सोशल मीडिया, या सगळ्यामुळे तरुणांवर ताण वाढतोय का आणि यात ट्रोलिंग किंवा सायबर बुलिंग याचा त्यांच्या मनावर कसा परिणाम होतो?
0: होय, निश्चितच मॅम याचा ताण वाढतोय असं म्हणावं लागेल, कारण सध्याचं हे स्पर्धेचं, यशाचं आणि परफेक्ट दिसण्याचं जग झालंय. यामध्ये मी कसा दिसतोय आणि मला लोक कशा नजरेला बघतायत ही भावना खूप वाढते. यामध्ये मग करिअरमध्ये आलं अपयश, अपेक्षेप्रमाणे न मिळालं करिअर, ब्रेकअप किंवा हे प्रेम संबंधामधलं भंग होणे किंवा नात्यामधला दुरावा हा एक आयुष्याचा टप्पा आहे हे न समजता हा आयुष्याचा शेवट आहे, ह्या एक गुंतागुंतीच्या भावना तरुण मनामध्ये निर्माण होतात. याचं महत्वाचं कारण म्हणजे आयुष्यातली मिळणाऱ्या अनुभवांचा अभाव आणि भावनिक अपरिपक्वता म्हणता येईल. यामध्ये ऍडिशन टू धिस मग ह्या गोष्टी ज्या आहेत सोशल मीडिया हा एक अधिकच गुंतागुंतीचा भाग आहे. माझं आयुष्य मी सोशल मीडियावर कसा दिसतोय यावरून ठरवतो, लाईक्स आणि कमेंट्स वरून माझी मी किंमत ठरवतो, कुणी मग तिथे मला किंमत नाही दिली तर माझा आत्मविश्वास कमी झाल्याची भावना माझ्या मनात रुजवतो. आणि सायबर बुलिंग आणि ट्रोलिंग या गोष्टी तर मग सरळ सरळ 4 चौघांमध्ये तुम्हाला अपमानित

0: करतात,
1: बरोबर,
0: लाजीरवेपणाचा प्रभाव करतात आणि तुम्हाला डिस्टर्ब करतात. फिजिकल बुलिंग एक वेळेस ती त्यावेळेस घटना घडते निघून जाते, पण सायबर बुलिंग ही मोबाईलद्वारे 24 तास तुमच्या आयुष्यामध्ये मागे मागे फिरत राहते आणि हे सगळे विचार एकत्रितपणे तुम्हाला नैराश्य, अतीव चिंता आणि आत्मघातकी विचार करण्यासाठी भाग पाडतात. यामध्ये मग कुठेतरी थोडस संतुलित वापर हा सोशल मीडिया असला पाहिजे. अमेरिकेमध्ये नॉट फॉर द अडल्ट पर्सन बट बच्चूंसाठीही 4 ते 7 वर्ष किंवा 3 ते 7 वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी किती वेळ मोबाईल किंवा स्क्रीन वापरली पाहिजे याच्या काहीतरी अटी घालून दिल्या आहेत. तसाच काहीसा प्रकार आपल्याकडेही प्रत्येक वयोगटासाठी होणं आवश्यक आहे.
1: आणि कुठेतरी मनावर ताबा असणं हे सगळ्यात मला महत्वाचं वाटतं की आपण या आभासी जगाकडे बघताना सध्या आपण तुलना किंवा स्पर्धा या गोष्टींशी आपण स्वतःला खूप रिलेट करत असतो, पण ह्या किती गोष्टी खोट्या आहेत याचा सुद्धा सारासार विचार करणं मला महत्वाचं वाटतं.
0: या गोष्टींसाठी मॅम मी म्हणलं की लहानपणीपासून लाईक एकत्र कुटुंब पद्धती जी गोष्ट होत्या त्या गोष्टी इथे कॉन्ट्रीब्युट करतात आणि लहानपणापासूनच आई वडिलांनी अपयश, तात्विक मिळणारं यश या गोष्टी तितक्या महत्वाच्या नसून आपण त्या गोष्टी सर करून पुढे जाणे ही भावना पदोपदी बळावली पाहिजे आणि शिक्षकांनी तितकंच रोल त्यात प्ले केला पाहिजे असं वाटतं.
1: डॉक्टर, आता आपण पालकांविषयी बोललो तर हा एक पालकांसाठी एक प्रश्न आहे, तो मला विचारावा असं वाटतो की आपल्या मुलांच्या वागण्यातला बदल किंवा तणाव पालकांनी कसा ओळखावा आणि त्या गोष्टीकडे विशेष लक्ष कशा पद्धतीनं दिलं पाहिजे.
0: पालकांचा संदर्भ आल्यावर आपण लहान वयापासून ते पौगंडावस्था अडल्ट होण्यापर्यंतची पाल्ले जी आहेत ती पालकांची पाल्ले आपण असं बघूया इथे. यामध्ये जी लहान वयाचे आहेत 12 वर्षाची खालची मुलं आहेत यामध्ये अशा गोष्टी किंवा नैराश्य, आत्मघातक विचार येण्याचं प्रमाण तुलनात्मक कमी आहे, कारण तितका सोशल मीडिया, तितकं व्यसन असण्याचे प्रमाण त्यामध्ये कमी आहे. ह्या अडोलसंट एज ग्रुपमध्ये 12 ते 18-21 ह्या एज ग्रुपमध्ये ह्या गोष्टी जास्त आहेत. अशांकडे बघताना आपण पालकांनी बघण्याच्या गोष्टी म्हणजे त्याच्या शाळा आणि कॉलेज जाण्याचं टाळाटाळ करणे, अभ्यासातले गुण घसरणे, झोपेचे आणि भुकेमध्ये बदल होणे, खूपच कमी झोप भूक लागणे किंवा खूपच जास्त झोपणे, सोशल मीडियाचा वापर खूप जास्त करणे किंवा अचानकपणे कुटुंबापासून मित्रांपासून दूर होणे, एकल कोंडेपणा स्वीकारणे, अशा गोष्टीकडे किंवा कालपर्यंत ठीक असलेला मागच्या 2 आठवड्यापासून काहीतरी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये घटना घडली, मित्रांसोबत काहीतरी वाद घडला आणि चिडचिडपणा सुरू करायला लागला, झोपणा झाला, चिंता करतोय, अशा गोष्टीकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. यात एक विशेष सांगायची गोष्ट म्हणजे मॅम, रिसेंटली आता बऱ्याच अभ्यासक्रमामध्ये सायकॅट्रीच्या ज्या रिसर्च पेपर असतात यामध्ये गोष्टी कळल्यानुसार काही पाल्ये ज्यावेळेस त्यांना भावनिक आधार मिळत नाही आसपास कुठे तर त्यांच्या भावनिक वेदना हे शारीरिक वेदनेमध्ये कन्वर्ट करतात, म्हणजे ते छोट्या छोट्या शरीरावर जखमा करून घेतात, कारण त्यांना त्या भावनिक वेदनेतून मुक्तता मिळून शारीरिक वेदनेतून ती मुक्तता मिळण्याचं
1: कुठेतरी ते लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी अवलंब केला.
0: अशा वेळेस पालकांनी आपल्या पाल्यांच्या त्या न दिसणाऱ्या जागा, खांदा, मांड्या ह्याही व्यवस्थितपणे चेक केल्या पाहिजेत. तो पाल्ले त्या जखमा झाकण्याचा प्रयत्न करतो काय असं असेल तर त्याला तातडीने इलाजाकडे नेलेलं आवश्यक आहे.
1: म्हणजे एकूणच त्याच्या वर्तनाकडे पालकांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आणि मुळात त्या मुलाची भावनिक गरज काय आहे त्याला समजून घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं वाटतं या सगळ्या प्रोसेसमध्ये.
0: त्या पाल्यांना भावनिक स्टेज उत्पन्न करून देणं हे पालकांचं शिक्षकांचं काम आहे. जर त्याला वाटलं की मी माझ्या भावना मोकळेपणाने म्हणजे नॉन जजमेंटल वेनं किंवा मला न रोखता बोलता येतील असं व्यासपीठ निर्माण करून दिलं तर तो पाल्य बोलेल, पण आपण जर तसं नाही केलं तर तो अशा प्रकारचे काहीतरी निर्णय घेण्याकडे जाऊ शकतो.
1: कुठेतरी आपल्याला समजून घेतलं जातं ही भावना सुद्धा खूप महत्वाची असते
0: आणि अगदी महत्वाची आहे ना.
1: आणि सध्या तर व्यक्त होणं आणि समोरच्याला जज न करणं ही खूप काळाची खरं तर गरज आहे.
0: काळाची गरज आहे आणि आज सांगायचं तर तुम्ही जे वाक्य बोललात हेच वाक्य जागतिक आरोग्य संघटनेचं 3 वर्षांनी एक कन्सेप्ट किंवा थीम असते सुसाईडवर किंवा आत्महत्येवर 2024 ते 2026 यामध्ये कन्वर्स करा, संवाद करा हीच थीम चालू आहे. त्यामध्ये चेंज द नॅरेटिव्ह अबाउट द सुसाईड, सुसाईड बद्दलचा दृष्टिकोन बदलणे आणि व्यक्त होणे याच थीमवर WHO मागच्या 3 वर्षापासून काम करत.
1: आता आपण बोललो की जर असं काही घरात होत असेल तर पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण बोललो, पण जर कोणाच्या मनात असे विचार येत असेल तर त्यांनी डॉक्टर किंवा तज्ज्ञांची मदत कधी आणि कुठे घेतली पाहिजे.
0: कधी घेतली पाहिजे यासाठी मॅम जसं बोललो की 2 आठवड्यापेक्षा जास्त नैराश्य येत आहे, आत्मविचार मनामध्ये येत आहेत किंवा जसं पालकांनी बघितलं तसंच अडल्ट माणसामध्येही एकटेपणा राहणे, खूप उदासी राहणे, आवडत्या गोष्टीमधल्या इंटरेस्ट कमी, त्या गोष्टी कमी करणे, रस कमी होणे आणि लोकांशी बोलणं टाळणे अशा गोष्टी

0: लवकरात लवकर मानसोपचार तज्ज्ञ किंवा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट यांच्याकडे जाण्याची आवश्यकता आहे. यामध्ये पालकच नाही तर जसे बोललो मी गेटकीपर म्हणून शिक्षक, पालक, रिस्पॉन्सिबल नागरिक किंवा त्याचे मित्रमैत्रिणी हेही यामध्ये रोल निभावू शकतात. यामध्ये बऱ्याचदा आपण डॉक्टरकडे पोहोचण्याच्या आधी आपल्या ह्याच सहकुटुंबियाच्या संवादात किंवा संपर्क असतो, त्यांचं इथं गेटकीपर किंवा गार्ड करण्याचा रोल खूप महत्वाचा आहे. यात नॅशनल वाईज बोलला तर टेलिमानस ही एक हेल्पलाईन गव्हर्नमेंटने सुरू केलेली आहे. यामध्ये तो क्रमांक नोंद करून घ्यायचा असेल तर 1-4-4-1-6 हा क्रमांक आहे. हा क्रमांक यावरून तुम्ही कधीही 24 तास फोन लावू शकता आणि तुम्ही काउन्सिलरला बोलू शकता. महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर येरवाडा, पुणे, ठाणे, नागपूर आणि अंबेजोगाई जिल्हा बीड या 4 ठिकाणी हे टेलिमानसचे संकेतस्थळ उपलब्ध आहेत आणि यातून तुम्ही महाराष्ट्रभर कुठेही आणि कधीही लोकांशी संवाद साधू शकता.
1: खरं सर, एकदा पुन्हा एकदा टेलिमानसचा नंबर आपल्या श्रोत्यांसाठी सांगाल का?
0: मी टेलिमानसचा नंबर मॅम परत एकदा सांगू इच्छितो. तो नंबर आहे 1-4-4-1-6 किंवा राष्ट्रीय नंबर 1-800-89-1-4-4-1-6.
1: खरंच, आणि जेव्हा आपल्याला गरज असते त्यावेळेस न संकोच करता, खरं तर अशा काही संस्था आहेत त्यांच्याकडे जाणं आणि मन मोकळं करणं हे खूप महत्वाचं वाटतं मला या माध्यमातून.
0: ही प्रथम उपचाराची पहिली पायरी आहे, ती पूर्ण केलीच पाहिजे.
1: बरोबर डॉक्टर, आता आजही समाजात असा एक गैरसमज आहे की मानसोपचार तज्ञांकडे जाणं म्हणजे ती व्यक्ती वेडी झाली आहे किंवा कमकुवत आहे, तर हा गैरसमज दूर करण्यासाठी आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे?
0: जसं आपण मॅम फिजिकल आजार, ताप आला आहे, माझे डोळे दुखत आहे, तर त्यावेळेस आपण अरे तुला आजार का आला बाबा, तुझे डोळे का दुखले बाबा, असं न विचारता आपण त्या तज्ञाकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट घेतो. तसंच मानसिक सक्षमांनाही तितकंच सामान्य समजून मानसोपचार तज्ञाकडून त्याची आवश्यक ती ट्रीटमेंट घेणं हे अनिवार्य आणि योग्य आहे. त्यामुळे आपण ते गैरसमज आपल्या प्रत्येक लेवलला कमी केले पाहिजेत. यात इंडिव्हिज्युअल किंवा फॅमिली लेवलला वेडा आहेस तू, पागल आहेस तू असे शब्द न बोलता त्याला भावनिक स्पेस देणे, नॉन जजमेंटल वेने ऐकणे आणि त्याला संवेदनशीलपणे बोलणे हे आवश्यक आहे. आता हे झालं मानसिक आजारांचं. थोडस इतिहासात जर मागे गेलात तर कुष्ठरोग्यांनाही समाजातून बहिष्कृत केलं होतं. बाबा आमटेने घेतलेल्या त्या आनंदवनाच्या ज्या एक स्टेपमुळे ते लोक समाजात आले आणि समाजामध्ये वरही चढले आणि मोठे झाले. तशाच मानसिक आजारांसाठी अजून मोठ्या मोठ्या मोहिमा राबवणे आणि लोकांनी समाज माध्यमामध्ये व्यक्त होणे हे तो स्टिग्मा कमी करायला कारणीभूत ठरणारे उपक्रम असू शकतो.
1: म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही आता म्हटलात की आजारी आपण, आपलं शरीर जसं आजारी असतं तसं आपलं मन सुद्धा आजारी पडू शकतं. बघण्याचा दृष्टिकोन फक्त बदलला पाहिजे,
0: दृष्टिकोन बदलला पाहिजे, त्याचे ऍक्सेप्टन्स येणं हे आवश्यक आहे आणि आपण त्याला सामान्य वातावरण करणं, याच्याबद्दल बोलणं म्हणजे गैर नाही आहे, कमजोरी नाही आहे, हिंमत आहे आणि योग्य आहे. हे वातावरण निर्मिती करणं हा एक प्रतिबंधात्मक उपाय असू शकतो.
1: मुळात हे सामान्य आहे
0: हे जाणीव रुजवणे खूप आवश्यक आहे, ती चाइल्डहुड पासून घर, समाज, शाळा, कॉलेज या प्रत्येक जागेवर.
1: बरोबर डॉक्टर, आता आत्महत्या रोखण्यासाठी फक्त वैयक्तिक पातळीवर नाही तर आपल्या शाळा, कॉलेजेस आणि ऑफिसमध्ये मानसिक आरोग्यासाठी कोणते उपक्रम राबवण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं?
0: फार जुनं कशा नवीन 2025 एक मुलगी, तिने सुसाईड केलं हैदराबादमध्ये. त्यावेळेस त्या केसचा आधार घेऊन तिच्या वडिलांच्या पेटिशनला रेफरन्स घेऊन सुप्रीम कोर्टानं प्रत्येक राज्यांना काही काही अटी लावून दिल्या आहेत, काही नियम लावले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र विद्यार्थी सुरक्षा संरक्षण आणि मानसिक कल्याण धोरण हे 2025 आपण राबवत आहोत. यामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस, सेमी प्रायव्हेट कॉलेजेस, शासकीय कॉलेजेस आणि अशा काही संस्था जिथं कोचिंग वगैरे चालतं त्या संस्थांमध्ये तज्ज्ञ काउन्सिलर केंद्र आणि काउन्सिलिंग तक्रार निवारण केंद्र असणं आवश्यक आहे असं त्यांनी घालून दिलं आहे. तसेच अवेअरनेस कॅम्प किंवा आजारांबद्दल माहिती प्रसार करणारे सेमिनार हे कॉलेज शाळांमध्ये घेतले पाहिजे आहेत. खेळ, संगीत यालाही तितकंच महत्व दिलं पाहिजे. यामध्ये स्पोर्ट्सची एक सायकोलॉजी मी मॅम इथं सांगू इच्छितो. स्पोर्ट्स सायकोलॉजी सांगते तुम्ही तुमच्या पाल्यांना कोणत्या ना कोणत्या खेळामध्ये इनरोल करा, त्याला टाका. यातून काय, रोज खेळासाठी ट्रेनिंग करणे, खेळामधली मॅच खेळणे आणि ती मॅच हारली तर परत दुसऱ्या मॅचची तयारी करणे हे शिक्षण यातून मिळतं. ती हार म्हणजे तयारी संपवणे आणि खेळ बंद करणे असं नव्हे तर पुढची मॅच खेळण्याची तयारी करणे हे शिकवतं. तर हे डे टू डे लाईफमध्ये खेळ जर आला तर तुमचा यापासून परावृत्त होण्याचा मार्ग जास्त सुकर होऊ शकतो
1: आणि कुठेतरी त्या मुलामध्ये खेळाडू वृत्ती निर्माण होते आणि ती यासाठी खूप महत्वाची वाटते.
0: मानसिक स्थैर्य आणि स्ट्रॉंगनेस, रेझिलियंट डेव्हलप होण्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची.
1: बरोबर डॉक्टर, आता एक खूप सुंदर वाक्य आहे की समस्या कायमची नसते पण एक चुकीचा निर्णय कायमचा आयुष्य संपू.

0: शकतो. तर याविषयी तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
1: हा वाक्य तसं पाहिलं तर ना आत्महत्या प्रतिबंधाचा गाभा ठरू शकतो. पण बघा, तुम्ही गाडी चालवत आहात आणि तुम्हाला समोर रस्ता खचला दिसला किंवा पूल तुटलेला दिसला, तर तुम्ही गाडी दरीत कोसळता टाकता का? नक्कीच नाही. तुम्ही थांबता, यूटर्न घेता आणि दुसरा रस्ता शोधता. आयुष्यात आलेलं हे क्षणिक अपयश किंवा या ज्या गोष्टी आहेत ह्या क्षणिक आहेत, यामध्ये हा मार्ग संपला नाहीये, तर हा एक संदेश आहे की बाळा तुझा रस्ता बदलण्याची वेळ आली, रस्ता बदला आणि दुसरा मार्ग स्वीकारा. परंतु ज्यावेळेस ह्या नैराश्य तीव्र भावना गंभीर झाल्या असतात त्यावेळेस माणसाला टनल विजन नावाची एक सायकोलॉजी आहे की मला आत्महत्येच्या दुसरा पर्याय दिसतच नाही, ही भावना खूप स्ट्रॉंग बळावते आणि आत्मघातकी विचारांकडे तुम्हाला प्रवृत्त करते. यामध्ये तेच आपण जे बोलतोय, लोकांना स्पेस दिला पाहिजे, भावना मोकळ्या करायला वेळ दिला पाहिजे आणि ते व्यासपीठ निर्माण करून दिलं पाहिजे. आणि ही भावना लहानपणापासूनच पाल्यामध्ये रुजवणं खूप आवश्यक आहे.
0: आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती पण होणं तितकंच महत्वाचं वाटतं.
1: जनजागृती होणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये अजून दोन लॉज आहेत सायकोलॉजी. यामध्ये कुणी सुसाईड केलं तर त्या सुसाईडला तुम्ही त्याला मोठं करू नका, कुणीतरी वारलंय म्हणून मी पण जीव देतो, ही भावना त्या कॉपीकॅट सुसाईड मध्ये येते. म्हणून अशातच महाराष्ट्राची मागे महिनाभरापूर्वी एक दुर्दैवी घटना घडली. अशा घटनांचं उदात्तीकरण केल्याने तो एक मार्ग असू शकतो माझ्या जिद्द पूर्ण करून घ्यायचा, ह्या भावना वरती येतात. तर त्या मुद्द्याला बळ न देता त्यातून निवारण कसं करायचं या टॉपिकना किंवा या धड्यांना बळ दिलं पाहिजे, त्या मुद्द्याला बळ दिलं नाही पाहिजे की आणि अशा प्रकारे केलं असं केलं, तर त्या गोष्टी कमी केल्या पाहिजेत ही सायकोलॉजी सांगते
0: कुठेतरी. आणि सोशल मीडियाची यामध्ये भूमिका खूप महत्वाची वाटते मला.
1: सर्वच प्रसार माध्यमांनी आपापली जिम्मेदारी,
0: कारण अशा माध्यमात पण वापर करताना त्याचा सजगपणेच करणं हे किती महत्वाचं आहे.
1: सोशल मीडिया, सोशल मीडिया हा प्रत्येकाकडे आहे आज, तुमच्या आणि माझ्याकडे आपल्या टेबलावर सोशल मीडिया आहे, त्यामुळे सोशल मीडियापासून कोणीच मुक्त नाही.
0: खरं आता सध्या जे श्रोते स्वतः किंवा त्यांचे नातेवाईक कुठल्या ना कुठल्या मानसिक संघर्षातून जात आहेत, तर आजच्या कार्यक्रमातून त्यांना आशेचा किरण म्हणून काय संदेश द्याल?
1: इथे मी एक मानसोपचार तज्ञ म्हणून मी रोज अनेक मनांची वादळादी जवळून पाहतो. आयुष्यात कधी कधी अंधार इतका असतो की आपला रस्ता दिसत नाही, त्यामुळे आत्महत्या करणे हा अंधारावरचा उपाय नसू शकतो, तो दिवा कायमचा विझवण्याची प्रक्रिया असू शकते. यामध्ये मी एक तीन चार सूत्र श्रोत्यांना सांगू इच्छितो या बदल्यामध्ये. एक, ती संवाद साधा, व्यक्त व्हा. मन हे प्रेशर कुकर सारखं आहे मॅम, त्यातली जर वाफ बाहेर नाही पडली त्याचा स्फोट होणारच आहे. त्यामुळे तुमच्या भावना ह्या तुमच्या जवळच्या व्यक्ती किंवा डॉक्टरांजवळ बोलून दाखवा. दुसरं म्हणजे मदत मागणे हे धैर्याचं काम आहे, हिमतीचं काम आहे, वीकनेस नाही आहे,
0: कमीपणाचं
1: लक्षण नाही आहे. मी पावसात चालतोय, मी चिलखत घेऊन चालतोय, तर चिलखत मला पावसातून प्रोटेक्शन नाही मिळणार आहे, उलट गंजलेलं चिलखत माझं वजन वाढवणार आहे.
0: बरं,
1: तर चिलखत काढणे ही हार नाहीये, माझं प्रोटेक्शन आहे, ही भावना समजून घेतली पाहिजे आणि आपण तो धैर्य दाखवलं पाहिजे की मला मानसिक इश्यू आहेत आणि याची मला ट्रीटमेंट घ्यायची. तिसरा मुद्दा म्हणजे थोडं थांबायला शिका, की तीव्र निराशेचे विचार हे लाटेसारखे आहेत, लाटेपासून थोडस कोपऱ्यात उभा राहिला तर ती लाट निघून जाणार आहे. तिच्यासोबत खेळत बसलात तर ती लाट तुम्हाला वाहत वाहत समुद्रामध्ये घेऊन जाईल. तर थोडंसं थांबा, आजचा दिवस फक्त लढा, उद्याचा दिवस वेगळा असेल.
0: खरं
1: शेवटचं पण महत्वाचं, इतरांकडे थोडं लक्ष द्या. तुमच्या आजूबाजूला कोणी उदास आहे का, कोणी एकटं राहतंय का, त्याला फक्त तू कसा आहेस हा एक प्रश्न विचारा. त्याचं मन मोकळं करायला एक जागा द्या. एक असा साधा प्रश्न विचारून तुम्ही एखाद्याचं ऐकून घेतलं आणि हा एक संवाद साधला तर यामुळे कुणातरी जीव वाचू शकतो.
0: वा, खूप मोलाचं मार्गदर्शन तुम्ही या माध्यमातून केलं आणि खूप चांगला संदेश तुम्ही दिलाय. एकूणच आपल्या या चर्चेवरून असं वाटतं ना की मनातलं बोलल्यानं मन हलकं होतं आणि वेळेवर घेतलेली योग्य मदत एखाद्याचं आयुष्य वाचवू शकते. तर डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात आणि इतक्या संवेदनशील विषयावर आपण चर्चा केली त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद. धन्यवाद मॅडम.
2: स्वस्थ भारत या कार्यक्रमात 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगाने मनातला ओळखा, जीव वाचवा, गरज आत्महत्या प्रतिबंधाची या खास कार्यक्रमात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सचिन धनवडे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सूरज हंजके यांनी. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आताच आपण स्वस्थ भारत हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ही पुणे केंद्राची निर्मिती होती. सादर करते रोशन जाधव.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.
2: त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वम् एव केवलं हर्तासि, त्वम् त्वम् त्वम् हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम. संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरत. ते मला माझ्यात पाहायला सांगतं.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण.
2: त्वम भूमी ही, त्वम आपः, त्वम अनलः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग्ना तस. अरे नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः गुणधर्म समजावून घे. आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको. तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजाक पाहू.
1: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे. सादर करते आहेत सुमित श्रीबाद.

कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंबतू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंबतू गणना.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगभरात व्यापारातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी केली द्विपक्षीय चर्चा. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. आणि नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. जगभरात व्यापार क्षेत्रातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ऊर्जा क्षेत्र ते तंत्रज्ञानापासून पुरवठा साखळ्या वैविध्यपूर्ण आणि विश्वासार्ह करायचं काम भारतानं केलं, त्यामुळेच जागतिक अनिश्चिततेतल्या काळात प्रगती आणि स्थैर्याचा विश्वास इथं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीत ब्रिक्स व्यापार मंचाला ते संबोधित करत होते. ब्रिक्सचे सदस्य देश आणि भागीदार देशांमध्ये नवोन्मेष आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली देवाणघेवाण वाढवावी असं आवाहन त्यांनी केलं. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या स्थितीवरही त्यांनी भाष्य केलं.
1: ग्लोबल ट्रेड तभी आगे बढ़ सकता है जब सी लेंथ सिक्योर हो, सप्लाई रूट्स ओपन हो और सी फेरर्स सेफ हो. और इसलिए भारत फ्रीडम ऑफ नेविगेशन और सी फेरर्स की सेफ्टी का दृढ़ समर्थक है.
0: जागतिक व्यवस्थेतले अडथळे कमी करणं आणि व्यापार कमी करणं हाच ब्रिक्स संघटनेप्रति भारताचा दृष्टिकोन असून त्या दृष्टीनं अनेक पावलं उचलल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला आणि याचा लाभ घ्यायचं आवाहन सर्व सदस्य देशांना केलं. ब्रिक्स संघटना 3 दशकात प्रवेश करत असताना व्यापार क्षेत्रातले सर्वात मोठे 10 अडथळे दूर करण्यासाठी अहवाल तयार करणं, दरवर्षी 100 स्टार्टअप्सना इतर ब्रिक्स सदस्य देशांच्या बाजारपेठांमध्ये जाऊन जायला मदत करणं, तसंच 1000व्या भागीदारीच्या संधी तयार करणं असे उपाय मोदी यांनी सुचवले. देशानं स्टार्टअप्स, पायाभूत सुविधा, UPI इत्यादी क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. ब्रिक्स अर्थव्यवस्थांच्या पाठीचा कणा असलेल्या सर्वांपर्यंत या भागीदारीचे लाभ पोहोचवण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली. याचा फायदा शेतकरी, महिला व्यावसायिक, युवा उद्योजक आणि छोट्या उद्योगांना व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इराणचे अध्यक्ष मसूद पेजेस्कियान, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि इतरांनीही या मंचाला संबोधित केलं. दरम्यान भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18 ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले विविध नेते एकत्र येणार आहेत. ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं भारतात आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज द्विपक्षीय चर्चा केली. पश्चिम आशिया आणि काळ्या समुद्रातला संघर्ष या मुद्द्यांसह विविध बाबींवर दोन्ही नेत्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. भारतात रशियानं भरवलेल्या इनोप्रॉम या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाला त्यांनी सोबतच भेट दिली. 24व्या भारत रशिया वार्षिक शिखर संमेलनाचं पुतीन यांनी दिलेलं आमंत्रण प्रधानमंत्री मोदी यांनी स्वीकारलं असून दोन्ही पक्षांच्या सोयीनं त्याच्या तारखा निश्चित केल्या जातील. आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. आचार्य विनोबा भावे यांनी दिलेला जय जगतचा नारा सर्व सीमा भेदून मानवतेला सर्वोच्च पातळीवर नेणारा ठरला असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. विनोबा भावे यांनी सर्वांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी आयुष्य वेचलं अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. सुरक्षा आणि ग्राहक हिताकडे दुर्लक्ष न करता नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. त्या आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या समारोप सत्रात बोलत होत्या.

कृत्रिम बुद्धिमत्ता ही दुधारी तलवार असून तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग कमी न करता सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशाची लोकसंख्या हे आव्हान म्हणून नव्हे तर संधी म्हणून समोर येत असल्याचं त्या म्हणाल्या. या परिषदेत फास्टटॅगसाठी वन टॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या सुविधेमुळे बँक खातं बदललं तरी फास्टटॅग सुविधा सहजतेनं नव्या खात्यांशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल असं गडकरी यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठीच्या पिचबुक जागतिक क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांनी पहिल्या 100 स्थान मिळवलं आहे. पदवी शिक्षण पातळीवर आयआयटी मुंबई 22 तर आयआयटी दिल्ली 27 क्रमांकावर आहे. याखेरीज दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, बिट्स पिलानी, आयआयटी मद्रास, आयआयएम बेंगलोर, आयआयएम कलकत्ता तसंच इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थांचा या मानांकनात समावेश आहे. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघानं अंतिम सामन्यात स्थान निश्चित केलं आहे. चीनमध्ये मोकी इथं आज झालेल्या उपांत्य सामन्यात त्यांनी मलेशियाचा 3-1 पराभव केला. कर्णधार अनमोल एक्कानं 2 तर सुखविंदरनं 2 गोल केले. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका पिकअप व्हॅनची ट्रकला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. हे सर्व प्रवासी छत्तीसगडमधले होते आणि धार्मिक कार्यासाठी पिकअप वाहनानं नागपूरला चालले होते. अपघातात 8 जण जागीच ठार झाले तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांपैकी दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात 10 दिवस दारूबंदी लावण्याचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत मागे घ्यावा, अन्यथा न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागेल असं मुंबई उच्च न्यायालयानं आज सांगितलं. पुण्यातल्या हॉटेल व्यावसायिकांच्या आणि दारू दुकानांच्या संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले. राज्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा होतो त्यावेळी मुंबईसह इतर कुठेही दारूबंदी लावलेली नाही, मग केवळ पुण्यातच 10 दिवस दारूबंदी लागू करण्यामागे काय कारण आहे अशी विचारणा न्यायालयानं केली. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या मुंबईतल्या प्रस्तावित मोर्चाबाबत कोणताही आदेश द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. कायदा आणि सुव्यवस्थेला संभवणारा कोणताही धोका हाताळायला राज्य सरकार समर्थ आहे असं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांनी सांगितलं. गेल्या वर्षी मनोज जरांगे यांनी मुंबईत उपोषण केलं, त्यावेळी उद्भवलेल्या परिस्थितीची यंदा पुनरावृत्ती होईल. या निव्वळ शक्यतेच्या आधारे कोणतेही प्रतिबंधात्मक आदेश देता येणार नाहीत. आपण लोकशाही देशात राहतो, मात्र जर तशी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर न्यायालय हस्तक्षेप करेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या अंतरवली सराठी इथल्या बेमुदत उपोषणाचा आज 14 दिवस आहे. मराठा समाज बांधवांना उद्या अंतरवली इथं येण्याचं आवाहन जरांगे यांनी केलं असून त्यांच्याशी बैठक घेतल्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्याची आणि मुंबईकडे मोर्चाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज कुंभार पिंपळगावच्या ग्रामस्थांनी घनसावंगी अंबड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. धुळे जिल्हा सकल मराठा समाजाने आज धुळ्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांना घेराव घालत मागण्यांचं निवेदन दिलं. दरम्यान कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी जालना जिल्ह्यात मंडळ स्तरावर घेण्यात आलेल्या विशेष शिबिरांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 12 शिबिरांमध्ये 126 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगभरात व्यापारातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी केली द्विपक्षीय चर्चा. उद्योजकतेसाठीच्या जागतिक पिचबुक

0: क्रमवारीत देशातल्या 9 शैक्षणिक संस्थांचा पहिल्या 100 समावेश. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. आणि नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. ठीक 7:15 वृत्तविशेष आपण ऐकू शकणार आहात.
2: घर, संसार, नोकरी, रोजची धावपळ, या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्स मधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी.
3: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो. त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
4: मी मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को कि मतलब कुछ भी हो, तकलीफ आए, कुछ भी हो, जियो, खुश रहो.
3: मी या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
2: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली? कॅमेरा मागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे, समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं? या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत. तेव्हा नक्की ऐका दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11:00 100.1 MHz FM गोल्ड वर आणि न्यूज ऑन AIR या ऍप वरही.

एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी. श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा

0: कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंबतू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंबतू गणनायका.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या

0: युवामित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपले स्वागत. श्रोते हो, जगातल्या बदलत्या भूराजकीय आणि आर्थिक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भारतात 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत ब्रिक्स देशांची शिखर परिषद होत आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झालेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात आज महत्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा झाली. ब्रिक्स परिषदेत यजमान भारताची भूमिका काय असेल, तसंच विकसित देशांना या बैठकीच्या माध्यमातून कोणता संदेश दिला जातो याबद्दल आजच्या वृत्त विशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, नवी दिल्लीतल्या भारत मंडपममध्ये 18व्या ब्रिक्स परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्तानं रशिया, चीन, ब्राझील, इराण, दक्षिण आफ्रिकेसारख्या इतर सदस्य देशांशी भारत स्वतंत्र चर्चा करणार आहे. ब्रिक्स देशांमधला व्यापार आणि गुंतवणूक वाढवणं, आर्थिक सहकार्य मजबूत करणं आणि जागतिक अर्थव्यवस्थेतल्या अस्थिरतेला सामोरं जाण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवणं हा परिषदेसमोरचा प्रमुख अजेंडा असला तरी बदलत्या परिस्थितीनुसार अनेक मुद्दे चर्चेला येणार आहेत. ब्रिक्सचा उद्देश, भारताचं महत्व याबद्दल अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक अॅडव्होकेट सौरभ गणपते.
1: ब्रिक्स ही संघटना भारतासाठी जागतिक पटलावर आपला वाढता आर्थिक आणि राजनैतिक प्रभाव सिद्ध करण्याची एक अतिशय महत्वाची मोठी संधी आहे. एकतर युनायटेड नेशनच्या खालोखाल जगातला सर्वात मोठा लोकसंख्येचा भाग व्यापणारी ब्रिक्स संघटना आहे, कारण ज्यावेळेला 16 कोटीचा रशिया, जवळपास 150 कोटीचा भारत आणि त्याच्या मागोमाग चायना जेव्हा येतो, तेव्हा एवढा मोठा पॉप्युलेशन आणि एरिया वाईज सुद्धा एवढा मोठा प्रचंड एरिया असलं कोणतंही दुसरं ऑर्गनायझेशन जगभरात नाही. त्यामुळे ब्रिक्सचं महत्व अधोरेखित झाल्याशिवाय चालणार नाही. ग्लोबल साऊथचं नेतृत्व करण्यासाठी ब्रिक्स ही अतिशय महत्वाची संधी आहे. त्यासाठी भारत त्याचा वापर करायचा प्रयत्न करतोय. एक तर भारत ही सर्वात मोठी वाढणारी अर्थव्यवस्था आहे, म्हणजे आजच आपल्याला इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडं आपल्या 7.8 हा जो GDP वाढीचा दावा आहे त्याला पाठबळ मिळालेलं आहे. त्याच वेळेला अमेरिकन डॉलरवरचं अवलंबित्व कमी करायचं आहे म्हणून ब्रिक्स हे देश प्रयत्न करत आहेत. म्हणजे आता रुपया आहे किंवा स्थानिक व्यापारात चलनाला प्रोत्साहन देण्यात आले, त्यातून पुढे कुठेतरी डॉलरवरचं अवलंबित्व कमी होईल, रुपयाचं किंवा इतर देशांच्या चलनाचं मूल्यन अवमूल्यन कमी होईल आणि कुठेतरी त्यांनाही व्यापाराला बळकटी मिळेल आणि स्थिरता येईल, हा एक प्रकार आहे. त्याच वेळेला न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधांसाठी निधी उभारले जात आहेत. त्याच वेळेला जागतिक राजकारणामध्ये अमेरिका, युरोप एका साईडला, रशिया, चीन यांच्या एका साईडला हे बघितले तर जे नवीन कोल्ड वॉर सुरू झाल्यासारखं झालंय, म्हणजे अमेरिकेचे हात कुठेतरी अडकले जेव्हा त्याच्या अगोदर रशियाचे हात युक्रेनमध्ये अडकले, त्यांच्यात समतोल साधणारा एक महत्वाचा सेतू म्हणून भारताचं जे स्थान आहे ते केव्हाच अधोरेखित झालंय. त्याच वेळेला UPI असेल किंवा आधार डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ब्रिक्स देशांसमोर एक मोठं मॉडेल म्हणून आपण सादर करतोय. मग UPI सिस्टम जी आहे ती जगभरातल्या लोकांना तोंडात बोटं घालायला लावते की असंही बँकेतून बँकेचं ट्रान्झॅक्शन होऊ शकतं फक्त मोबाईलच्या माध्यमातून, हे हा एक आश्चर्याचा मोठा धक्का आहे. UNSC सुधारणा घडवून आणण्यासाठी ब्रिक्सचा कुठेतरी दबावाचा वापर करता येईल. त्याच वेळेला सीमेवरून जो दहशतवाद होतोय त्याला कुठेतरी थांबवण्यासाठी एक जागतिक जनमत मिळवण्यासाठी म्हणून ब्रिक्सचा वापर करता येऊ शकतो. मी आज या घडीला फक्त ब्रिक्सचे देश नव्हे, मी ब्राझील, इंडिया, साऊथ आफ्रिका, रशिया, चायना हे देश नव्हे तर इतरही देश आज ब्रिक्सचे मेंबर आहेत. त्यामुळे कुठेतरी एक जागतिक मित्र म्हणून भारत यांच्याकडे प्रेझेंट होतो आणि त्याच वेळेला ब्रिक्सचं महत्व सुद्धा जगभरामध्ये वाढत असतं. जगभरात जी आता परिस्थिती बदलतीये त्याच्यामध्ये इराण, दक्षिण आफ्रिका, ब्राझील हे जे प्रगत न मानणारे देश मानले जाणारे देश आहेत त्यांच्याशी होणारी चर्चा अतिशय महत्वाची आहे. ब्रिक्सचं सर्वात महत्वाचं जे पाऊल होतं ते म्हणजे ग्लोबल साऊथचा मजबूत आवाज. आता जरी भारत नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये असला

0: आणि ब्राझील जरी सदर्न हेमिस्फिअर मध्ये असला तरी सुद्धा नॉर्थ आणि साऊथचा अर्थ हा बऱ्याचदा श्रीमंत आणि गरीब असाच घेतला जातो, म्हणजे मार्क्सच्या भाषेत आहे रे आणि नाही रे. मग अजूनही IMF असेल किंवा वर्ल्ड बँक असेल, अजूनही जागतिक पाश्चात्य देश जे आहेत विकसित आहेत त्यांचंच ह्यांच्यावरती अजूनही प्रभुत्व आहे, आणि त्यामुळे कर्ज निवारण आहे, आर्थिक विकास, हवामान निधी ह्यावर अजूनही त्यांचंच महत्व आहे. तिथे ब्रिक्स एक प्रभावी साधन म्हणून उपयोगाला येऊ शकतं. त्याच वेळेला जगभरात डॉलरची किंमत अव्वाच्या सव्वा वाढते, त्यामुळे जगभरातल्या करन्सी आहेत त्या मान टाकतायत. अशा सिच्युएशनमध्ये डॉलरवर अवलंबित्व ठेवायचं का? बरं, एवढं करून अमेरिकेचा डॉलरवरचा जो अधिकार आहे तो कालातीत आहे. उद्या डॉलरवर निर्बंध अमेरिका आणू शकते, व्यापारावर पण निर्बंध आणू शकते. तर हे दुहेरी कात्रीमध्ये असताना डॉलरवरचं अवलंबित्व कमी करता येईल का, हा एक मोठा प्रश्न आहे. एनर्जी सिक्युरिटी आणि सप्लाय चेनच्या दृष्टीने सुद्धा ह्या ब्रिक्सचं महत्व खूप आहे, कारण ह्या देशांमध्ये खास करून इराणकडे, रशियाकडे मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे आहेत जे भारतासाठी महत्वाचे आहेत. सो बदलत्या युद्धजन्य परिस्थितीवर मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग सुरक्षित ठेवणं, सप्लाय चेन अखंडित ठेवणं यासाठी ही चर्चा महत्वाची आहे. आणि त्याचबरोबर एकंदरीत भारताचा कायमच असा प्रयत्न असतो की जग एकध्रुवीय न राहता मल्टीपोलार असावं, सर्वांना समान संधी मिळावी, सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट न राहता रिव्हायवल ऑफ द विकेस्ट राहावं, यासाठी भारत कायमच प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळेला चीन आणि रशियाच्या ब्रिक्समधील प्रभाव हा त्याच वेळेला जोपर्यंत प्रभाव आहे तो अमेरिका विरोधी होऊ नये, त्यासाठी भारत, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील सारख्यांची भूमिका महत्वाची आहे. सो पाश्चात्य विरोधी व्यासपीठ ठेवायचं नाही आहे, आपल्या सर्वसमावेशक देशांचा एक व्यासपीठ बनवायचं आहे. सो पाश्चात्य देश आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांच्यावरचं अवलंबित्व कमी करून स्वतःचं राष्ट्रीय हित जोपासायचं असेल तर ब्रिक्स सारखा एक चांगला प्लॅटफॉर्म महत्वाचा आहे, आणि भारत हाच संदेश जगाला देण्याच्या प्रयत्नात आहे.
1: श्रोते हो, गेल्या काही वर्षात ब्रिक्स समूहाचा विस्तार झाला असून अनेक उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा त्यात समावेश झालाय. जागतिक अर्थव्यवस्थेत विकसनशील देशांचा आवाज अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशानं ब्रिक्सचं महत्व वाढतोय. ब्रिक्सच्या माध्यमातून भारत सातत्यानं संतुलित जागतिक व्यवस्थेची भूमिका मांडत आलाय. अमेरिका चीन व्यापार संघर्ष, रशिया युक्रेन युद्ध आणि जागतिक व्यापारातल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. ब्रिक्समध्ये भारत सातत्याने ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांचा आवाज मांडत आला आहे. कर्जाचा वाढता बोजा, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, हवामान बदल, विकासासाठी वित्त पुरवठा आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता हे प्रश्न भारत ब्रिक्सच्या माध्यमातून पुढे नेऊ शकतो. म्हणूनच ब्रिक्स भारतासाठी दक्षिणेतलं नेतृत्व मजबूत करण्याचं व्यासपीठही आहे. ब्रिक्स परिषदेसंदर्भात अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक ऍडव्होकेट सौरभ गणपते.
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्लोबल साऊथ आवाज ब्रिक्सचा, तो जास्त महत्वाचा. त्याचं सगळ्यात प्रमुख कारण असं की साऊथ म्हटलं की साधारणपणे मार्क्सच्या भाषेत नाही रे देश, म्हणजे गरीब देश, आणि नॉर्थ म्हटलं की श्रीमंत देश असं होतं. आणि आजच्या जगात झालंय असं की डॉलरवरती अमेरिकेचं संपूर्ण नियंत्रण आहे. अशा सिच्युएशनमध्ये जर डॉलरमध्ये व्यवहार नाही केला आणि जर का तो व्यवहार आपसंमतीने जर का परस्परांचं चलन ठरवून जर का केला गेला तर त्याला एक स्टॅबिलिटी येऊ शकते. हे बऱ्याचदा होत नाही आणि ते होण्याची गरज आहे. ब्रिक्स संघटना जी आहे त्यातून पुढे येऊ शकते. अपार्ट फ्रॉम दॅट, जिथे आपली UPI पेमेंट आहे तिथे ती वापरली जाऊ शकते. आणि त्यामुळे हे जे देश आहेत ब्रिक्समध्ये जर का आपापसात व्यापार करायला लागले तर कुठेतरी एक डॉलर विरहित स्थैर्य त्या व्यापाराला मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतं. त्याच्यामुळे लोकल करन्सीमध्ये जो व्यापार करायचा असेल त्याला फार महत्व आहे. त्याच वेळेला टेक्नॉलॉजी असेल किंवा सप्लाय चेन असेल याच्या माध्यमातून ब्रिक्सचं महत्व फार अधोरेखित केलं जाऊ शकतं, कारण बिझनेस कोऑपरेशन नसता नाही. आता फॉर एक्झाम्पल आपण एक लक्षात घेऊया की साधारणपणे व्लादिवोस्तोक टू चेन्नई हा एक खूप मोठा रूट, समुद्री रूट तयार झालेला आहे. पूर्वी जो सगळा आपला रशियाकडनं तेलाचा व्यापार व्हायचा तो लेनिनग्राद किंवा सेंट पीटर्सबर्ग वरनं जामनगर किंवा मुंबईपर्यंत यायचा आणि तो बराच मोठा वळसा घालायचा. आज व्लादिवोस्तोक टू चेन्नई हा बराच मोठा रूट आपण विकसित केलेला आहे. त्याच्यामुळे त्या रूटमुळे प्रवास तर कमीच पडतो, पण आत्ता पश्चिम आशियामध्ये आखाताचं जे काही युद्ध पेटलंय त्याचा त्याच्यावर काही फार संबंध त्याशी येत नसल्यामुळे प्रभाव फार पडत नाही. अपार्ट फ्रॉम दॅट, लहान लहान बिझनेस आहेत किंवा महिला आहेत त्या महिलांना सुद्धा एकंदरीतच त्या बिझनेसेसमध्ये किंवा एकंदरीत होलिस्टिक

0: इकॉनॉमिक सोशल आपण म्हणतो, फायनान्शियल इन्क्लुजन म्हणतो, अनेक घटकांना तुमच्या अर्थव्यवस्थेत सामावून घेणं म्हणतो किंवा वित्त व्यवस्थेत सामावून घेणं म्हणतो, हा एकंदर खूप मोठा भाग ब्रिक्समध्ये चर्चेला येतो. त्याच्यामुळे कुठेही भारत चायना संबंध असतील, आज गेल्या काही काळामध्ये चायनाची भारतातली इन्व्हेस्टमेंट संबंध कितीही ताणले गेले असले तरी वाढलेली आहे. रशियाची भारतामध्ये तर इन्व्हेस्टमेंट वाढलीच गेली आहे, 71 पासूनचे अनुभव आहे. त्याचवेळेला ब्राझील हा सुद्धा एक असा देश आहे की ज्याला ह्या सगळ्यांचा पाठिंबा आहे. त्याचवेळेला जर आठवत असेल तर भारताने ब्राझीलला कोविडच्या काळामध्ये मोठी एक लशींची कन्साइनमेंट पाठवली होती आणि बोल्सोनारो यांनी हनुमान येतोय ब्राझीलमध्ये लस घेऊन अशा स्वरूपाचं एक चित्र सुद्धा ट्विटरवरती आणि इंस्टाग्रामवरती पोस्ट केलं होतं. त्याला खूप मोठा अर्थ होता. सो अशा स्वरूपाची जी काही देवाणघेवाण आहे आणि नुसती आर्थिक नाही त्याला जोडलेली भावनिक देवाणघेवाणही आहे.
1: श्रोते हो, भारत जगातल्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून आपली भूमिका अधिक मजबूत करतोय. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, उत्पादन क्षेत्र, स्टार्टअप्स, अंतराळ, औषध निर्मिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातले भारताचे अनुभव ब्रिक्स देशांसाठी महत्वाचे ठरू शकतात. त्याचवेळी भारताला ब्रिक्सच्या माध्यमातून आपल्या उद्योगांसाठी नवीन बाजारपेठा आणि गुंतवणुकीच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. बदलत्या जागतिक व्यवस्थेत विकसनशील देशांचा आवाज किती प्रभावी ठरणार, जागतिक व्यापार आणि अर्थव्यवस्थेला कोणती दिशा मिळणार आणि भारत आपलं राष्ट्रीय हित जपत जागतिक पातळीवर कोणती भूमिका बजावणार याचे संकेत या दोन्ही घडामोडींमधून मिळू शकतात. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: श्रोते हो आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. न्यूज ऑन एअर या ऍपवर सुद्धा आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
1: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
2: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

श्रोतेहो आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर. 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी शेतीविषयक कार्यक्रम माझा आवार माझे शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी माधवी राणे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 20 श्रावण सके 1948 म्हणजेच 11 सप्टेंबर 2026. जाणून घेऊयात सर्वप्रथम ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यात येत्या 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल आणि किमान तापमान 31 डिग्री सेल्सिअस ते 26 डिग्री सेल्सिअस एवढं असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. वळूयात आजच्या विषयाकडे. राज्यस्तरीय कृषी प्रसारणात ऐकणार आहोत हळद पिकातील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. ही परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमात ऐकूयात हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर सहयोगी प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो अल निनोचं महाभयंकर संकट सध्या जागतिक स्तरावर घोंगावतंय आणि याचे गंभीर दुष्परिणाम आपल्या शेती व्यवस्थेला भोगावे लागत आहेत. याचा थेट परिणाम पिकांच्या वाढीवर तसंच विविध किडींच्या प्रादुर्भावावर होऊ शकतो.

हळद हे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचं महत्वाचं नगदी पीक आहे. मात्र बदलत्या हवामानामुळे हळद पिकावर काही किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत हळद पिकावरील रोगाचं एकात्मिक व्यवस्थापन करणं महत्वाचं ठरतं. आणि म्हणूनच या कार्यक्रमामध्ये आज आपण हळद पिकावरील रोगांचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

0: कशासाठी आणि कोणत्या हेतूने केली जाते?
1: खूपच छान प्रश्न आहे हा. शेतकरी बंधू भगिनींनो, हळद पिकात बेणे प्रक्रिया हा सर्वात महत्वाचा आणि मूलभूत टप्पा आहे. आपण प्रामुख्याने तीन मोठे हेतू साध्य करण्यासाठी ही बीज प्रक्रिया करत असतो आणि इंग्रजी अध्याक्षरांचा जर आपण उपयोग केला तर FIR या स्वरूपात ही बीज प्रक्रिया असणं गरजेचं आहे. तर पहिला आहे F म्हणजे फंजीसाइड म्हणजे बुरशीनाशक, कंदकूज या रोगापासून वाचण्यासाठी याचा उपयोग केला जातो. दुसरा आहे आय म्हणजे इन्सेक्टीसाइड म्हणजे कीटकनाशक, कंदमाशी सारख्या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. आणि तिसरा आहे आर म्हणजे बायोफर्टिलायझर्स अर्थात जैविक प्रक्रिया, झाडाची अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता आणि वाढ चांगली होण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
0: अरे वा, म्हणजे एकाच प्रक्रियेतून तीन मोठे फायदे मिळतात. तर सर, बेणे प्रक्रियेचे प्रकार कोणते आहेत आणि ती करताना कोणती मुख्य काळजी घ्यायला हवी?
1: शेतकरी बंधू भगिनींनो, बेणे प्रक्रिया ही प्रामुख्याने दोन प्रकारे केली जाते, एक म्हणजे रासायनिक बीज प्रक्रिया आणि दुसरी म्हणजे जैविक प्रक्रिया. इथे आपल्या शेतकरी बांधवांनी एक अतिशय महत्वाची काळजी घेतली पाहिजे, ती म्हणजे अगोदर रासायनिक प्रक्रिया करायची आणि त्यानंतर दोन दिवसांनी जैविक प्रक्रिया पार पाडायची. दोन्ही प्रक्रिया एकत्र मात्र कधीच करू नयेत.
0: तर हा तर खूप महत्वाचा नियम आपण सांगितलात आपल्या शेतकरी बांधवांना. मग आपल्या शेतकरी बांधवांनी रासायनिक बेणे प्रक्रिया नेमकी कशी करावी आणि त्याचं योग्य प्रमाण काय आहे, काय सांगताय?
1: रासायनिक प्रक्रियेसाठी प्रमाण अतिशय सोपं आहे. फिनॉल फॉस 25% प्रवाही 2 मिलीलिटर प्रति लिटर आणि कार्बनडायझिम म्हणजे हे बुरशीनाशक आहे, हे पाण्यात मिसळणारं बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी असं एकत्र करून याचं द्रावण तयार करावं. आपण लागवडीसाठी निवडलेले जेठे किंवा गड्डे या द्रावणात 15 ते 20 मिनिटं चांगले बुडवून ठेवावेत आणि त्यानंतर बेणे द्रावणातून काढून सावलीत चांगले सुकवून घ्यावेत.
0: तर मग रासायनिक प्रक्रिया करून बेणे सावलीत सुकवले आणि त्यानंतरची जैविक बेणे प्रक्रिया कधी आणि कशी करावी?
1: तर यासाठी 1 लिटर पाण्यात 10 ग्रॅम ऍझोस्पिरिलम, 10 ग्रॅम पुरत विरघळणारे जीवाणू संवर्धक आणि 25 ग्रॅम व्हॅम हे एकत्र मिसळून त्याचं द्रावण तयार करावं. या जैविक द्रावणात बेणे 10 ते 15 मिनिटं बुडवून काढावेत आणि लगेच शेतात लागवडीसाठी वापरावेत. या व्यतिरिक्त जर विद्यापीठातील बायोमिक्स जर उपलब्ध असेल तर 200 मिलीग्रॅम प्रति लिटर 200 मिलीलिटर प्रति लिटर अशा पद्धतीने त्याचा वापर करावा.
0: अच्छा, म्हणजेच रासायनिक प्रक्रियेमुळे आणि जैविक प्रक्रियेमुळे सुरुवातीलाच कीड आणि बुरशीपासून उत्तम बचाव पिकांना मिळतो आणि पिकाला ताकदही मिळते. तर मग कंदमाशी आणि बुरशी नियंत्रणाची ही सोपी पद्धत आपल्या शेतकरी बांधवांसाठी नक्कीच वरदान ठरेल. तर सर, आता वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे. सध्या हळद पिकामध्ये रोगांचे प्रादुर्भाव वाढलेले आहेत, तर हळद पिकावरील मुख्य रोग नेमके कोणते आहेत?
1: हळद पिकावरील येणाऱ्या रोगांचा जर विचार केला तर सर्वात महत्वाचा रोग आहे कंदकूज, त्यानंतर पानावरील ठिपके त्याला करपा किंवा लिप स्पॉट असं सुद्धा आपण म्हणतो, त्याच्यानंतरचा रोग आहे पानांवर येणारे ठिपके त्याला आपण लिप ब्लॉच असं सुद्धा म्हणतो, यानंतर जीवाणूजन्य मर आणि एक महत्वाचा आणखी एक रोग आहे तो म्हणजे कोरडी सड.
0: अच्छा सर, कंदकूज किंवा आपण ज्याला गड्डे कुजव्या म्हणतो हा रोग हळद पिकाचे अतोनात नुकसान करतो. तर सर्वात आधी आमच्या शेतकरी बांधवांना जाणून घ्यायचं आहे की हा कोणत्या प्रकारचा रोग आहे आणि तो कधी जास्त वाढतो.
1: हा अतिशय छान प्रश्न विचारलात आपण. हळद पिकावरील कंदकूज किंवा गड्डे कुजव्या हा प्रामुख्याने अत्यंत घातक बुरशीजन्य असा रोग आहे, ज्याला शास्त्रीय भाषेत आम्ही रायझोम रॉट असं सुद्धा म्हणतो. भरपूर पाऊस, काळी कसदार जमीन आणि कमी निचरा होणारी जमीन ही या रोगाला अतिशय पोषक असते. वर्षभराचा विचार केला तर ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो.
0: अच्छा सर, बऱ्याचदा शेतकऱ्यांना समजत नाही की शेतात कंदकूज रोग आला आहे की दुसरी काही समस्या आहे, तर हा रोग ओळखण्यासाठी शेतात कोणती मुख्य लक्षणं दिसून येतात ज्याच्यावरून शेतकरी बांधवांच्या लक्षात येऊ शकतं की हा कंदकूज रोग आपल्या हळद पिकावर आलाय?
1: कंदकुजव्या रोगाची लक्षणं अतिशय स्पष्ट दिसतात आणि ती प्रामुख्यानं कंदाच्या कोवळ्या फुटव्यावर त्वरित दिसतात. नवीन आलेल्या फुटव्याची पानं ही पिवळसर तपकिरी रंगाची होतात आणि पानांच्या कडा ह्या हळूहळू वाळायला लागतात. झाडाच्या खोडाचा रंग हा तपकिरी आणि काळपट होतो. जर तुम्ही तो प्रादुर्भावग्रस्त फुटवा वर ओढला तर तो सहज हातामध्ये उपटून येतो.
0: अच्छा,
1: आणि जमिनीत हात घालून जर कंद बाहेर काढला तर तो अत्यंत पचपचित किंवा मऊ असा आपल्या हाताला लागतो आणि बाधित कंदाचा रंग हा तपकिरी रंगाचा असून विविध छटा

0: मध्ये बदलून आपल्याला त्यातून दुर्गंधीयुक्त घाण पाणी बाहेर येताना दिसतं.
1: अच्छा, एकंदरीतच ही जर सगळी लक्षणं आपल्या पिकामध्ये दिसून आली तर लक्षात घ्यावं की कंदकूज आपल्या पिकाला रोग लागलेला आहे. तर सर, हा रोग जमिनीत म्हणजे कशा पद्धतीने पसरतो आणि कोणती परिस्थिती या रोगाची तीव्रता आणखी वाढवते?
0: हा रोग मृदेमधून म्हणजे जमिनीतून पसरणार आहे. जमिनीत ओलावा वाढला की या बुरशीची वाढ अतिशय झपाट्यानं होते. ही बुरशी लागवडीसाठी ठेवलेल्या रोगट कंदांमध्ये आणि रोगट कंदांपासून जमिनीत मिसळणाऱ्या क्लायमेटोस्पोर्स किंवा आम्ही त्याला ऊ स्पोर्स यासारख्या सुप्त अशा अवस्थांच्या स्वरूपामध्ये ती जमिनीत तग धरून राहते. आणि जेव्हा जमिनीचं तापमान 30 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त होतं आणि ओलावा वाढतो तेव्हा हा रोग कोवळ्या कोंबांवर सुद्धा हल्ला करतो. आणि जर शेतात सूत्रकृमींचा, त्याला आपण नेमॅटोड म्हणतो, त्याचा प्रादुर्भाव जर जास्त असेल तर पाण्याचा निचरा योग्य न झाल्यामुळे शेतात पाणी साचून राहिलं तर त्यामुळे ह्या रोगाची तीव्रताही प्रचंड वाढते.
1: अच्छा सर, आता सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे वळूयात. जर शेतकऱ्यांच्या शेतात हा रोग येऊ नये म्हणून प्रतिबंध करायचा असेल तर सुरुवातीला कोणते जैविक उपाय केले पाहिजे?
0: अतिशय छान प्रश्न आहे. कंदकूज नियंत्रणात जैविक बुरशी नाशकांचा वाटा हा सर्वात मोठा आहे. आणि शेतकरी बंधू भगिनींनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जैविक बुरशीनाशक अर्थात ट्रायकोडर्मा प्लस प्रति एकरी 2 ते 2.5 किलो पावडर 250 ते 300 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये व्यवस्थित मिसळून जमिनीतून पसरवून द्यावी.
1: अच्छा,
0: या व्यतिरिक्त सुडोमोनास फ्लोरोसन्स ह्या टाल्क फॉर्म्युलेशनचा 2.5 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जर आपण वापर जमिनीतून केला तर ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी खूप मदत होते.
1: अच्छा, आणि सर जर रोगाचा प्रादुर्भाव शेतात वाढलाच तर तातडीने नियंत्रणासाठी कोणते रासायनिक उपाय आपण सुचवाल, जसं की आळवणी आणि फवारणी यासारखे?
0: जर रोगाची तीव्रता जास्तच असेल तर शेतकऱ्यांनी फक्त फवारणीवरच अवलंबून न राहता मुळाशी आळवणी, त्याला आपण ड्रेंचिंग म्हणतो, ड्रेंचिंग करणं अतिशय गरजेचं आहे. आता आळवणीसाठी उपाय कसे करावेत? जमिनीमध्ये वापसा असताना हळदीच्या बुंद्याभोवती कॉपर ऑक्सिक्लोराईड 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणाची आळवणी करावी. किंवा अधिक प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी अॅझॉक्सिस्ट्रोबिन किंवा डायफेन कोनेझोल ह्या दोघांची या 0.1% किंवा 1 मिलीलिटर प्रति लिटर पाणी या प्रमाणात झाडाच्या भोवती आणि मुळाच्या सभोवती आळवणी करावी. आळवणी केल्यानंतर पिकाला थोडासा पाण्याचा ताण द्यावा आणि गरज वाटल्यास पुन्हा एकदा आळवणी करावी. आणि फवारणीसाठी जर उपाय बघितला तर प्रति लिटर पाण्यात कार्बनडायझेम 1 ग्रॅम किंवा मँकोझेप 2.5 ग्रॅम या प्रमाणात घेऊन त्याची फवारणी करावी. फवारणी करताना द्रावणात उच्च प्रतीचे स्टिकर म्हणजे चिकट पदार्थ 1 मिलीलिटर प्रति लिटर या प्रमाणात आवर्जून मिसळावं. तर येथे मला शेतकरी बांधवांना असं सांगावं असं वाटतं की पावसाळ्यात शेतामध्ये कुठेही पाणी साचू देऊ नये आणि त्यासाठी वेळोवेळी पाण्याचा निचरा करण्यासाठी शेतात ड्रेनेज चॅनल्स किंवा त्याला आपण सर म्हणतो असे सर खोदून घ्यावेत आणि पाण्याचा निचरा कसा योग्य पद्धतीने करता येईल याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष घालावे.
1: अच्छा, म्हणजे महत्वाची गोष्ट यामध्ये आहे की शेतामध्ये सर खोदणं आवश्यक आहे,
0: बरोबर,
1: जेणेकरून हा जो रोग कंदकुजीचा वाढतोय त्याला प्रतिबंध करता
0: येईल. निश्चितच.
1: सर, सध्याच्या दिवसात हळदीच्या पिकावर करपा म्हणजेच लीप स्पॉट या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय. हा रोग कशामुळे होतो हे जाणून घ्यायचं आहे आमच्या समस्त शेतकरी बांधवांना आणि हा कधी जास्त पसरतो?
0: नक्कीच, हळदी पिकावरील करपा हा एक अतिशय महत्वाचा बुरशीजन्य रोग आहे आणि तो कोलेटोट्रिकम कॅप्सेसी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार जमिनीतून आणि पिकाच्या अवशेषांमधून होत असतो. हवामानाचा विचार जर केला, जेव्हा हवेत 25 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान असतं आणि जमिनीचा ओलावा हा जास्त असतो आणि पानांवर ज्या वेळेला पाणी साचून राहतं त्यावेळेला ही बुरशी अतिशय झपाट्यानं वाढते. विशेषतः सकाळी पडणारं धुकं, दव आणि अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या थेंबांमुळे हा रोग संपूर्ण शेतामध्ये पसरतो. जुलै ते ऑक्टोबर या दरम्यान या रोगाची सुरुवात होते पण सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळामध्ये या रोगाची तीव्रता सर्वात जास्त असते. उघड्यावर आणि मोकळ्या जागेत लावलेल्या हळदीवर याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवत असतो.
1: अच्छा, म्हणजेच हवामानातील बदल याला कारणीभूत ठरतात. तर सर, शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात हा रोग ओळखायचा कसा, याची मुख्य लक्षणं काय आहेत?
0: हा खूपच छान प्रश्न आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचं अतिशय बारीक निरीक्षण करायला हवं. सुरुवातीला कोवळ्या पानांच्या वरच्या बाजूला लहान आणि विविध आकारांचे म्हणजे अंडाकृती किंवा लंबगोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके आपल्याला

0: दिसायला लागतात.
1: बर,
0: हे ठिपके अनियमित किंवा वेड्यावाकड्या आकाराचे असतात.
1: बर,
0: त्यांच्या मध्यभागी पांढरट किंवा राखाडी रंग आपल्याला दिसून येतो.
1: अच्छा.
0: आणि हे पान जर आपण सूर्याकडे धरून बघितलं तर पानाच्या ठिपक्याच्या आत आपल्याला असंख्य वर्तुळ दिसून येतात.
1: बर,
0: तसे ज्या ठिपक्यांच्या मध्यभागी फळाच्या तुऱ्यासारखी म्हणजे फ्रूट हेड आपण म्हणतो यासारखी एक बारीक संरचना बुरशीचे जीवाणू तयार करत असतात, बुरशीबीज तयार करत असतात. रोग वाढला की हे ठिपके एकमेकात मिसळतात आणि एक मोठा अनियमित डाग त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे पूर्ण पानच करपून जातं, शेवटी ते पान वाळतं आणि गळून पडतं, ज्यामुळे उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते.
1: अच्छा, म्हणजेच वेळीच लक्ष दिलं नाही तर पिकाचं मोठं नुकसान होऊ शकतं. मग सर, यावर उपाय काय आहेत आणि आपल्या शेतकरी बांधवांनी या बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या प्रकारची फवारणी करावी?
0: शेतकरी बांधवांनी घाबरण्याचं कारण नाही. योग्य वेळी योग्य बुरशीनाशकांचा जर आपण वापर केला तर या रोगावरही आपण अगदी सहज नियंत्रण मिळवू शकतो. यासाठी आपल्याकडे दोन पर्याय आहेत. पर्याय पहिला असा की प्रति लिटर पाण्यातून मँकोझेब 2 ते 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिड क्लोराईड 2.5 ते 3 ग्रॅम या प्रमाणात मिसळून पिकावर फवारणी करावी.
1: बर,
0: आणि जर हवे धुकं आणि दव राहत असेल तर 15 दिवसाच्या अंतराने ही दुसऱ्यांदा फवारणी करावी. आणि दुसरा पर्याय असा आहे, जर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असेल तर बाजारात मिळणारं अझॉक्सिस्ट्रोबिन आणि डायफेंकोनेझॉल हे संयुक्त बुरशीनाशक 1 मिलीलिटर प्रति लिटर पाणी या प्रमाणात मिसळून त्याची पिकावर फवारणी करावी. या फवारण्या वेळेवर केल्या तर आपण या रोगाला सहज रोखू शकतो.
1: अच्छा, तर सर, आज तुम्ही हळदीवरील करपा रोगाची लक्षणं आणि त्याच्या रासायनिक नियंत्रणाविषयी अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं. आमच्या शेतकरी बांधवांना याचा नक्कीच मोठा फायदा होईल. तर सर, हा जो पानावरील ठिपके म्हणजेच लीफ ब्लॉच रोग आहे, हा कोणत्या बुरशीमुळे होतो?
0: मॅडम, हा रोग टॅफ्रिना मॅक्युलन्स या बुरशीमुळे होतो. आणि जेव्हा हवामानात किंवा वातावरणात आर्द्रता म्हणजे हवेचा ओलावा खूप जास्त वाढतो त्यावेळेला ह्या रोगाचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्याने वाढतो.
1: अच्छा सर, मग शेतात याची लक्षणं कशी दिसतात जेणेकरून शेतकरी बांधवांना हा रोग आपल्या पिकावरती आला हे ओळखणं सोपं जाईल?
0: हे अगदी सोपं आहे. या रोगामध्ये पानांवर असंख्य लहान तांबूस किंवा लालसर रंगाचे गोलाकार ठिपके आपल्याला बघायला मिळतात. जसा जसा रोग वाढत जातो तसे तसे हे ठिपके मोठे होत जातात आणि संपूर्ण पान त्याच्याद्वारे करपलं जातं.
1: अच्छा.
0: याचं मुख्य वैशिष्ट्य असं की पानाच्या खालच्या बाजूला जी मुख्य शीर असते त्या शिरेच्या बाजूने लालसर करड्या रंगाचे साधारणतः 1 ते 2 सेंटीमीटर व्यासाचे ठिपके आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतात. त्यामुळे पानं लवकर वाळतात आणि पानांची पिकाचं अन्न तयार करण्याची जी क्षमता असते ती कमी होते, मंदावते. या रोगाची सुरुवात जमिनीलगतच्या भागापासून वरच्या पानांवर होत असते.
1: अच्छा सर, म्हणजेच हा रोग सुद्धा पानांचे मोठे नुकसान करतोय. मग या रोगाच्या नियंत्रणासाठी आणि एकूणच हळद पीक निरोगी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून कोणत्या महत्वाच्या बाबीवर लक्ष दिलं पाहिजे?
0: लीप ब्लॉच आणि कंदांचं रक्षण करण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींनी केवळ एका फवारणीवर अवलंबून न राहता काही शेती पद्धतीमध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे. मी त्या सांगू इच्छितो. सर्वात प्रथम पाण्याचा योग्य निचरा करणे. हळद पिकात अजिबात जास्त पाणी साचू देऊ नये. शेतात वेळोवेळी चर काढून पाण्याचा त्वरित निचरा करावा. जमिनीत पाणी साचल्यास बुरशीला योग्य आणि ते पोषक वातावरण त्या ठिकाणी मिळतं. दुसरा मुद्दा म्हणजे निरोगी बेण्याची लागवड करावी. बेणं हे नेहमी खात्रीशीर आणि रोगमुक्त ठिकाणहूनच प्राप्त करावं. पिकांची फेरपालट करावी. एकाच शेतात सलग हळदीनंतर परत हळद किंवा आले यासारखी पिकं घेऊ नये. पिकांची योग्य ती फेरपालट करावी ज्यामुळे जमिनीतील बुरशींची साखळी जी असते ती तुटायला मदत होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मातीची भरणी. शिफारशीत वेळेत हळदीच्या पिकाला मातीची भरणी किंवा त्याला माती चढवणे असं आपण म्हणतो तर ही प्रक्रिया करावी. त्यामुळे कंदांचं आणि रोग किडींपासून पिकाचं संरक्षण व्हायला मदत होते.
1: अच्छा, तर सर खूप सविस्तर असे उपाय आपण सांगितलेत. आता आपल्या दुसऱ्या रोगाकडे आपण वळूयात जो की कोरडीसड. तर कोरडीसड म्हणजे ज्याला ड्राय रॉट म्हणतात, हा रोग कशामुळे होतो आणि याची लक्षणं कशी दिसतात?
0: मॅडम, कोरडीसड हा रोग रायझोक्टोनिया बटाटिकोला या बुरशीमुळे होतो.
1: अच्छा.
0: या रोगामुळे झाडाची मुळं आणि कंद किंवा त्याला आपण रायझोम्स म्हणतो ते कुजतात. ऑक्टोबर महिन्यापासून कंदांना ही कोरडीसड लागायला सुरुवात होत असते.
1: पण मग सर, ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये तर हळद काढणीला येते आणि पानं नैसर्गिकरित्या पिवळी पडतात, मग हा रोग ओळखायचा कसा?
0: हाच तर फार मोठा गोंधळ शेतकरी बंधू भगिनींचा या ठिकाणी होत असतो.

0: पिकाच्या परिपक्वतेची जी सामान्य लक्षणं असतात ती म्हणजे पानांचा पिवळेपणा आणि पानांचं वाळणे अशी ती लक्षणं. तर ह्या रोगाची सुद्धा प्रादुर्भाव झालेल्या पिकांच्या थव्यांमध्ये सुद्धा म्हणजे पॅचेस आपण म्हणतो त्याच्यामध्ये ही असली लक्षणं दिसून येतात. त्यामुळे हा फरक ओळखणं थोडंसं कठीण होऊन जातं. पण ही ओळखण्याची पद्धत अशी आहे की बाधित कंद सुरुवातीला मऊ आणि आकसलेले दिसतात परंतु नंतर ते वाळून एकदम कडक होतात. आणि आपण जर बाधित कंद कापून पाहिलं तर त्यातील रोगट भाग फिकट तपकिरी आणि गडद रंगाचा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो.
1: अच्छा, मग सर या कोरड्या सडीपासून आपल्या हळदीच्या कंदाचं रक्षण कसं करावं?
0: यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे शेतातील स्वच्छता. अत्यंत स्वच्छता शेतात राखणं गरजेचं आहे. जुन्या पिकाचे अवशेष नष्ट करावेत. आणि दुसरं म्हणजे तृणधान्य, त्याला आपण सिरियल्स म्हणतो, आणि कडधान्य म्हणजे पल्सेस, याच्या सोबत पिकाची फेरपालट करावी. त्यामुळे जमिनीतील रोगकारक घटकांचा प्रादुर्भाव रोखण्यापासून मदत होते.
1: तर सर हा बायोमिक्स नेमका काय प्रकार आहे आणि याला जैविक रामबाण उपाय असं का म्हणून ओळखलं जातं याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगाल?
0: मॅडम, मी सुरुवातीलाही म्हटलं होतं की पिकांच्या रोग नियंत्रणासाठी बायोमिक्सचा वापर करावा. तर बायोमिक्स हे रोगशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील आमच्या संशोधकांनी संशोधनातून विकसित केलेलं एक अनोखं उत्पादन आहे.
1: अच्छा,
0: हा 14 अत्यंत शक्तिशाली सूक्ष्मजीवांच्या म्हणजे त्यामध्ये उपयुक्त मित्र बुरशी असतील जीवाणूंचा त्या ठिकाणी समावेश केलेला आहे. आणि हे अद्वितीय एक मिश्रण आहे. हळद पिकात लागवडीपासून तर काढणीपर्यंत लागणारं रोग नियंत्रण, कीड नियंत्रण आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन या तिन्ही आघाड्यांवर हे 14 सूक्ष्मजीव एकत्र येऊन काम करतात. म्हणूनच याला आपण जैविक रामबाण उपाय असं म्हणून ओळखतो.
1: वा, म्हणजे तब्बल 14 सूक्ष्मजीव एकाच ठिकाणी. तर मग ही 14 घटक जी आहेत तर ती नेमकी कोणती आहेत, आपण काय सांगाल याविषयी?
0: मॅडम, या घटकांना आपण मुख्य कार्यापासून त्याच्या 3 वेगवेगळ्या गटांमध्ये सामावून घेऊया. म्हणजे त्यांची कार्यपद्धती नुसार आपण त्यांचं वर्गीकरण करूया. सर्वात पहिला प्रकार म्हणजे रोग नियंत्रण करणारे घटक. आता रोग नियंत्रण करणाऱ्या घटकांमध्ये बुरशीनाशक आणि जीवाणूनाशक यांचा समावेश आहे. आणि ह्या 14 घटकांपैकी यामध्ये ट्रायकोडर्मा एस्पेरम, ट्रायकोडर्मा हर्जियानम ह्या दोन अत्यंत शक्तिशाली मित्रबुरशींचा समावेश आहे. ज्या हळद पिकावरील सड आणि कूज या रोगाला कारणीभूत असणाऱ्या हानिकारक बुरशींना नष्ट करतात. आणि यानंतर सुडोमोनास फ्लोरोसन्स आणि बॅसिलस सेप्टिलिस हे जीवाणू आहेत, त्यांना आपण उपयुक्त जीवाणू म्हणून ओळखतो. जे हळद पिकावरील जीवाणूजन्य मर म्हणजे बॅक्टेरियल विल्ट आणि इतर बुरशीजन्य रोगांचा मुळापासून नायनाट करतात.
1: बर,
0: यानंतर कीड आणि सूत्रकृमी नियंत्रित करणारे घटक म्हणजे हा आता दुसरा प्रकार वर्गीकरणाचा. यामध्ये आपण कीटकनाशक आणि निमॅटोड म्हणजे सूत्रकृमी यांना नियंत्रित करणारे घटक. यामध्ये मेटारायझम अॅनिसोपली, बिव्हेरिया बॅसियाना, न्युमोरिया रियाली या अशा प्रकारच्या मित्रबुरशी आहेत ज्या जमिनीतून निघणाऱ्या होमणी अळी, खोडकिडा आणि इतर किडींच्या शरीरात जाऊन त्यांना नैसर्गिकरित्या 10 ते 15 दिवसात मारून टाकतो.
1: अच्छा,
0: त्याच्यानंतर आहे व्हर्टिसिलियम लेक्यानी. हे पिकांवर येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडींचं चोख नियंत्रण करतात. त्याच्यानंतरचा घटक आहे पॅसिलोमायसिस. हा घटक बुरशी हळदीच्या मुळांना फटका लावणाऱ्या घातक सूत्रकृमींचं, त्याला आपण नेमॅटोड्स म्हणतो, या नेमॅटोड्सच्या नियंत्रणासाठी अतिशय उपयोगी घटक आहे.
1: अच्छा,
0: आणि वर्गीकरणातला तिसरा महत्वाचा टप्पा म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पीक वाढणारे घटक म्हणजे त्याला आपण जैविक खत असं सुद्धा म्हणू शकतो.
1: बर,
0: तर यामध्ये आस्पर्जिलस अवामोरी, सुडोमोनास ट्रायटा हे जमिनीत न विरघळणारा स्फुरद म्हणजे फॉस्फरस याला विरघळवायला मदत करतात आणि पिकाला सहजपणे उपलब्ध करून देतात. त्यानंतर ग्लुकासोनोबॅक्टर, अॅझोस्पिरिलम हे हवेतलं नत्र शोषण पिकांची शाकीय वाढ आणि फुटवे वाढवण्यास मदत करतात.
1: बर,
0: हा जीवाणू वनस्पतींमधून उत्सर्जित होणाऱ्या मिथेनॉलचा वापर करून त्यांची वाढ करतो आणि पिकाला सायटोकायनिन्स हे संप्रेरक पुरवायला मदत करतो.
1: अच्छा,
0: याचे हळदीसाठी सर्वात 2 महत्वाचे फायदे आहेत. उन्हाचा आणि पाण्याचा ताण सहन करणे, त्याच्यानंतर हळद पिकातलं कुरकुमिन आणि पिवळेपणा वाढवणे. आता मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटेल की हळदीला बाजारात मिळणारा हा जो भाव असतो हा कुरकुमिन नावाच्या औषधी घटकाच्या टक्केवारीवर अवलंबून असतो.
1: बर,
0: आणि हा जीवाणू

0: हळदीच्या कंदांमध्ये कुरकुमींची निर्मिती वाढवतो आणि हळदीला गडद पिवळा आणि नारिंगी रंग प्राप्त करून देतो.
1: अच्छा,
0: ज्या हळदीत कुरकुमींचं प्रमाण जास्त तिला व्यापारी दुप्पट भाव देतात.
1: बर, म्हणजेच बायोमिक्स मधील हे जीवाणू केवळ खतांची कार्यक्षमताच वाढवत नाहीत तर थेट शेतकऱ्यांच्या खिशाला फायदा करून देणारा कुरकुमींचा टक्काही वाढवतात. तर सर, शेतकरी बांधवांसाठी बायोमिक्स मधील जैविक खत आणि पीक संवर्धकाची अत्यंत मोलाची माहिती आपण दिलीत. तर सर, परभणी कृषी विद्यापीठाचे हे बायोमिक्स वापरण्याचे नेमके फायदे काय आहेत?
0: याचे सर्वात महत्वाचे फायदे आहेत ते मी आपल्याला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. वनस्पतीची प्रतिकारक शक्ती म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे आणि जे रासायनिक अवशेष असतात त्याचा धोका नष्ट करणे.
1: अच्छा,
0: पर्यावरण आणि आरोग्यासाठी ते पूर्णपणे सुरक्षित आहे. याच्या वापरामुळे खर्चामध्ये फार मोठी बचत होते. झाडांची आंतरिक शक्ती वाढवतो म्हणजे त्याला आपण इम्युनिटी असं म्हणूया. त्याच्यानंतर दीर्घकालीन पिकाला संरक्षण म्हणजे कवच प्राप्त होतो.
1: बर,
0: तर यासारखे त्याचे फायदे आपल्याला सांगता येतील.
1: अच्छा, आता सर्वात महत्वाचा प्रश्न की बायोमिक्स वापरायचं कसं किंवा याचे योग्य प्रमाण काय आहे?
0: अगदी बरोबर, बायोमिक्सच्या वापराच्या प्रामुख्यानं तीन पद्धती आहेत आणि त्यांचं प्रमाण कसं असतं त्याविषयी आपल्याला सांगतो. सर्वात पहिला मुद्दा आहे बेणे प्रक्रिया, त्याला आपण सीड ट्रीटमेंट म्हणतो. सुरुवातीलाच याविषयी मी थोडं सांगण्याचा प्रयत्न केला. हळद लागवडीच्या वेळी बेणे प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी 200 ग्रॅम बायोमिक्स 10 लिटर पाण्यात मिसळावं आणि या द्रावणात हळदीचं बेणं 10 ते 15 मिनिटं बुडवून मगच त्याची लागवड करावी.
1: अच्छा,
0: दुसरा मुद्दा आहे अळवणी, त्याला आपण ड्रेंचिंग असं म्हणतो. जर आपल्या जमिनीत बायोमिक्स सोडायचे असेल किंवा अळवणी करायची असेल तर 200 ग्रॅम बायोमिक्स प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे मिसळून त्याची अळवणी करावी.
1: अच्छा,
0: एकरी प्रमाणाचा जर विचार केला तर 4 किलो, पावडर स्वरूपात असेल तर 4 किलो आणि द्रव स्वरूपात असेल तर 4 लिटर प्रति एकर असं बायोमिक्सचं प्रमाण अळवणीसाठी वापरावं. तिसरा प्रकार आहे फवारणी, त्याला आपण फोलियर स्प्रे असं म्हणतो. पानांवरील रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी फवारणी करताना 100 ग्रॅम बायोमिक्स प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी.
1: अच्छा,
0: एकरी फवारणीसाठी 1 किलो किंवा 1 लिटर बायोमिक्स हे पुरेसं होतं.
1: तर सर, अगदी स्पष्ट आणि सोपं गणित सांगितलं आपण. शेतकरी बांधवांना बेणे प्रक्रिया, अळवणी आणि फवारणीचं हे प्रमाण नक्कीच लक्षात आलं असेल. सर, आता आमच्या शेतकऱ्यांच्या मनातला शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न की हे दर्जेदार बायोमिक्स त्यांना कुठे उपलब्ध होईल?
0: हो, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, बायोमिक्स हे बायोमिक्स संशोधन व निर्मिती केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी थेट उपलब्ध आहे आणि शेतकऱ्यांनी थेट विद्यापीठाच्या संशोधन केंद्राशी संपर्क साधून हे बायोमिक्स खरेदी करावं आणि याचा अवश्य लाभ घ्यावा.
1: नक्कीच, थेट विद्यापीठातून खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांना खात्रीशीर आणि दर्जेदार उत्पादन मिळेल यात शंकाच नाही. बायोमिक्सच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा बुरशीनाशकांचा, कीटकनाशकांचा आणि रासायनिक खतांचा खर्च खूप मोठ्या प्रमाणावर वाचू शकतो. तर कीड आणि रोग व्यवस्थापन या सर्व बाबींवर अतिशय मोलाची माहिती सर आपण दिलीत.
0: माझे शेतकरी बांधव हे समृद्ध व्हावेत हीच विद्यापीठाच्या वतीनं आणि माझी सुद्धा सदिच्छा आहे. सर्व शेतकरी बांधवांना सुरक्षित आणि भरघोस शेतीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देऊ इच्छितो.
1: तर सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आमच्या शेतकरी बांधवांना हळद पिकावरील रोगांचं एकात्मिक व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं याविषयी सविस्तर अशी माहिती सांगितलीत. त्याबद्दल समस्त शेतकरी बांधव आणि आकाशवाणी परभणीच्या वतीने मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर, सहयोगी प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते हो, आताच आपण माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात हळद पिकातील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप पडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. याबरोबरच माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम संपला. बरं, इथे श्रोते हो, पुन्हा आपण भेटणार आहोत उद्याच्या कार्यक्रमात. तो

0: सर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोण।
1: त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वम् एव केवलं हर्तासि, त्वम् त्वम् त्वम्। हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम। संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरत, ते मला माझ्यात पाहायला सांगतं।
0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण।
1: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अन्नः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग्नातस। अरे नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः गुणधर्म समजावून घे, आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको। तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजाक पाहू।
0: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद।
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित रेडिओ सेटवर आपण ऐकू शकणार आहात। ठीक 8:05 वाजून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकू शकणार।

0: दिवशी उलगडणारा आपला भारत,
1: खेड्यांना नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नव क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंद।

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगभरात व्यापारातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी केली द्विपक्षीय चर्चा.

0: आखाती देशांकडून होणाऱ्या जागतिक तेल पुरवठ्यात प्रतिदिन 57 लाख बॅरल घट होण्याची शक्यता. भारताचा परकीय चलन साठा 785 अब्ज 70 कोटी अमेरिकी डॉलर्सवर. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. आणि कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. जगभरात व्यापार क्षेत्रातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ऊर्जा क्षेत्र ते तंत्रज्ञानापासून पुरवठा साखळ्या वैविध्यपूर्ण आणि विश्वासार्ह करायचं काम भारतानं केलं, त्यामुळेच जागतिक अनिश्चिततेतल्या काळात प्रगती आणि स्थैर्याचा विश्वास इथं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीत ब्रिक्स व्यापार मंचाला ते संबोधित करत होते. ब्रिक्सचे सदस्य देश आणि भागीदार देशांमध्ये नवोन्मेष आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली देवाणघेवाण वाढवावी असं आवाहन त्यांनी केलं. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या स्थितीवरही त्यांनी भाष्य केलं.
1: ग्लोबल ट्रेड तभी आगे बढ़ सकता है जब सी लेंथ सिक्योर हो, सप्लाई रूट्स ओपन हो और सी फेरर्स सेफ हो. और इसलिए भारत फ्रीडम ऑफ नेविगेशन और सी फेरर्स की सेफ्टी का दृढ़ समर्थक है.
0: जागतिक व्यवस्थेतले अडथळे कमी करणं आणि व्यापारासाठी संधी निर्माण करणं हाच ब्रिक्स संघटनेप्रती भारताचा दृष्टिकोन असून त्यादृष्टीनं अनेक पावलं उचलल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला आणि याचा लाभ घ्यायचं आवाहन सर्व सदस्य देशांना केलं. ब्रिक्स संघटना 3र्या दशकात प्रवेश करत असताना व्यापार क्षेत्रातले सर्वात मोठे 10 अडथळे दूर करण्यासाठी अहवाल तयार करणं, दरवर्षी 1000 स्टार्टअप्सना इतर ब्रिक्स सदस्य देशांच्या बाजारपेठांमध्ये घेऊन जायला मदत करणं, तसंच 1000 नव्या भागीदारीच्या संधी तयार करणं असे उपाय मोदी यांनी सुचवले. देशानं स्टार्टअप्स, पायाभूत सुविधा, यूपीआय इत्यादी क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. ब्रिक्स अर्थव्यवस्थांच्या पाठीचा कणा असलेल्या सर्वांपर्यंत या भागीदारीचा लाभ पोहोचवण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली. याचा फायदा शेतकरी, महिला व्यावसायिक, युवा उद्योजक आणि छोट्या उद्योगांना व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इराणचे अध्यक्ष मसूद पेजिस्कियान, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि इतरांनीही या मंचाला संबोधित केलं. दरम्यान भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं उद्यापासून सुरू होत असलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगभरातले विविध नेते एकत्र येणार आहेत. ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं भारतात आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज द्विपक्षीय चर्चा केली. पश्चिम आशिया आणि काळ्या समुद्रातला संघर्ष या मुद्द्यांसह विविध बाबींवर दोन्ही नेत्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. भारतात रशियानं भरवलेल्या इनोप्रॉम या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाला त्यांनी सोबतच भेट दिली. 24व्या भारत रशिया वार्षिक शिखर संमेलनाचं पुतीन यांनी दिलेलं आमंत्रण प्रधानमंत्री मोदी यांनी स्वीकारलं असून दोन्ही पक्षांच्या सोयीनं त्याच्या तारखा निश्चित केल्या जातील. प्राचीन तमिळ कवी तिरुवल्लर यांच्या तिरुक्कल या महाकाव्याची अनुवादित प्रत मोदी यांनी पुतीन यांना भेट म्हणून दिली. इराणचे अध्यक्ष मसूद पेजिस्कियान तसंच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्याशीही प्रधानमंत्री मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली. दरम्यान इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अली सिसी, इथियोपियाचे प्रधानमंत्री अबिय अहमद अली, मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम, अबुधाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायद अल नाहयान, नायजेरियाचे उपाध्यक्ष काशिम शेट्टीमा यांच्यासह इतर नेत्यांचं ब्रिक्स परिषदेसाठी नवी दिल्लीत आगमन होत आहे. सुरक्षा आणि ग्राहक हिताकडे दुर्लक्ष न करता नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. त्या आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या समारोप सत्रात बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता ही दुधारी तलवार असून तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग कमी न करता सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशाची लोकसंख्या हे आव्हान म्हणून नव्हे तर संधी म्हणून समोर येत असल्याचं त्या म्हणाल्या. या परिषदेत फास्टटॅगसाठी वनटॅग सुविधेचं उद्घाटन आज केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या सुविधांमुळे बँक खातं बदललं तरी फास्टटॅग सुविधा सहजतेनं

नव्या खात्याशी जोडता येणार आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत टोल नाक्यांवर थांबण्याचा वेळ 10 सेकंदांपेक्षा कमी होऊ शकेल असं गडकरी यांनी सांगितलं. आखाती देशांकडून होणारा तेलाचा पुरवठा 2027 पर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता मावळल्यानं जागतिक पातळीवर या पुरवठ्यात 57 लाख बॅरल प्रतिदिवस इतकी घट होऊन तो 10.7 कोटी बॅरल प्रतिदिन इतका होण्याची शक्यता आहे. आखाती प्रदेशातल्या धोक्यांमुळे 1 कोटी बॅरल प्रतिदिन इतका पुरवठा बंद राहिल्यानं जागतिक तेल उत्पादनात ऑगस्ट महिन्यात 16 लाख बॅरल प्रतिदिवस इतकी घट झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या परकीय चलन साठ्यात गेल्या आठवड्यात 44.90 अब्ज अमेरिकी डॉलर्सची वाढ झाली आणि तो 785.70 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या नव्या उंचीवर पोहोचला. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. आधीच्या आठवड्यातही परकीय चलन साठ्यात 11.47 अब्ज डॉलरची वाढ होऊन तो 740.80 अब्ज डॉलर इतका झाला होता. भंडारा जिल्ह्यात नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक परिसरात आज पहाटे एका पिकअप व्हॅनची ट्रकला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले. हे सर्व प्रवासी छत्तीसगडमधले होते आणि धार्मिक कार्यासाठी नागपूरकडे चालले होते. अपघातात 8 जण जागीच ठार झाले तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांपैकी 2 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघानं अंतिम सामन्यात स्थान निश्चित केलं आहे. चीनमध्ये मोकी इथं आज झालेल्या उपांत्य सामन्यात त्यांनी मलेशियाचा 3-1 पराभव केला. कर्णधार अनमोल एक्कानं 2 तर सुखविंदरनं 2 गोल केले. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आज रात्री उशिरा अग्रमानांकित अलेक्झांडर झेरेवचा सामना कॅरेन खचानोवशी होणार आहे तर दुसऱ्या सामन्यात बेन शेल्टनसमोर फ्रान्सिस टियाफोचं आव्हान असेल. महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात एलेना रिबाकिनानं कोको गॉफवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या सामन्यात अग्रमानांकित अरिना सबालिंकानं जेसिका पेगुलाचा थेट सेट्समध्ये पराभव करून अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं. अजिंक्यपदासाठी त्यांची लढत उद्या होणार आहे. युरोपियन आयोगानं भारतासमोर मुक्त व्यापार करार करण्याबाबतचा प्रस्ताव आज युरोपियन परिषदेकडे सादर केला. परिषदेनं या कराराला मंजुरी दिली तर हा करार युरोपियन महासंघ आणि भारत यांच्यातला आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यापार करार ठरेल. हा व्यापार करार अंमलात आला तर बाजारपेठेतली उपलब्धता वाढेल, आयात शुल्कात कपात होईल, व्यापारातले अनावश्यक अडथळे दूर होतील आणि युरोपियन महासंघ आणि भारत यांच्यात व्यापार आणि गुंतवणुकीसाठी निश्चित आणि स्पष्ट नियम उपलब्ध होतील असं युरोपियन आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जगभरात व्यापारातले अडथळे वाढत असताना भारत आर्थिक सेतू बांधत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर विविध जागतिक नेत्यांशी केली द्विपक्षीय चर्चा. आखाती देशांकडून होणाऱ्या जागतिक तेल पुरवठ्यात प्रतिदिन 57 लाख बॅरल घट होण्याची शक्यता. भारताचा परकीय चलन साठा 785.70 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी. आणि कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवर रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात ऐकणार आहोत अंकुश सुवाचंद्र पवार आणि सहकारी यांनी गायलेलं महादेव गीत. त्यांना साथसंगत आहे निर्मला पवार, श्यामराव राठोड, ऋषिकेश पाटील, पुंडलिक राठोड, निलेश भगत यांची. ऐकूयात लोकसंगीताचा कार्यक्रम.

0: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून. आताच आपण लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकलात. ही नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून ऐकत आहात. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात ऐकूया यद्युम्न गद्रे यांनी गायलेलं हे गीत. बाबा बोरकर यांचं आहे.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.